सुप्रभात, नमस्कार। एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एप्लिकेशनवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज आहे बुधवार, भारतीय सौर 18 भाद्रपद शके 1948, दिनांक 9 सप्टेंबर 2026। सकाळचे 5:56 होत आहेत। आमच्या प्रसारणाला प्रारंभ करत आहोत मंगल वाद्याने।

श्रोतहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीतात.

अनेकदा कमी लेखलं जातं। व्यवहारामध्ये मागणी मागणाऱ्याला कमीपणा येत असतो। आपली अपूर्णता मागणी मागण्याने सिद्ध होते अशी कारण सुद्धा यामागे सांगितली जातात। ही कारण बहुवंशी खरी देखील आहेत। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देखील ही मागणी अनेक ठिकाणी निषिद्धच मानली गेलेली आहे। संत तुकाराम महाराज देखील आपल्या अभंगामध्ये मागणी मागणाऱ्याचा निषेध स्पष्ट शब्दात करतात। भिक्षापात्र अवलंबिने जळो जिने लाजीरवाने ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा। अर्थात तुकाराम महाराज सांगतायत जो भिक्षापात्रावर अवलंबून राहतो त्याचं जीण हे लाजीरवानं असल्यामुळं ते जगणं जळो, कारण त्यांची परमात्मा देखील उपेक्षाच करत असतो। या म्हणण्यावरून तुकोबांच्या मनातील मागणीबद्दलची निषिद्ध भावना व्यक्त होते, मग ती व्यवहारातली असो किंवा परमार्थातली। या दोन्ही क्षेत्रातली मागणी ही निषिद्धच ठरते। सर्वसामान्यांनी मागणं मागावं ही गोष्ट आपल्याला एखाद्या वेळी पटू शकते, परंतु श्रेष्ठ समजली जाणारी सामर्थ्यवान मंडळी देखील व्यवहारात हात पसरताना दिसत असतात। भगवान विष्णूंनी वामन अवतारात बळीकडे 3 पाऊलं जमीन मागितली, रुक्मिणीनं बळीराजासमोर आपल्या पतीचं दान मागितलं, अशा कथा आपल्या पुराणांमध्ये आलेल्या आहेत। सर्व साधू संन्यासांनी प्राचीन काळापासून भिक्षाटन करूनच आपली उपजीविका भागविलेली आहे। म्हणजे काय तर अगदी मोठमोठ्या लोकांनी देखील अनेकांसमोर हात पसरलेले आहेत असा आपला इतिहास तपासल्यानंतर आपल्या ध्यानात येतं। संतांनी देखील अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये मागणी मागितलेली दिसते। संतांनी मागितलेली ही मागणी 2 प्रकारची आहे हे संतांचे मागणीपर प्रकरणातले अभंग अभ्यासल्यानंतर लक्षात येतं। त्यातील पहिला मागणीचा प्रकार म्हणजे भगवंतासमोर संतांच्या संगतीची मागणी करणं।

0: समोर आपल्या पतीचं दान मागितलं अशा कथा आपल्या पुराणांमध्ये आलेल्या आहेत. सर्व साधू संन्याशांनी प्राचीन काळापासून भिक्षाटन करूनच आपली उपजीविका भागविलेली आहे. म्हणजे काय तर अगदी मोठमोठ्या लोकांनी देखील अनेकांसमोर हात पसरलेले आहेत असा आपला इतिहास तपासल्यानंतर आपल्या ध्यानात येतं. संतांनी देखील अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये मागणी मागितलेली दिसते. संतांनी मागितलेली ही मागणी दोन प्रकारची आहे हे संतांचे मागणीपर प्रकरणातले अभंग अभ्यासल्यानंतर लक्षात येतं. त्यातील पहिला मागणीचा प्रकार म्हणजे भगवंतासमोर संतांच्या संगतीची मागणी करणं आणि दुसरा प्रकार म्हणजे संतांच्या समोर भगवंताच्या प्राप्तीसाठी मागणी करणं. थोडक्यात जी मागणी व्यवहार आणि अध्यात्मात मागितली जाते ती मागणी दोन्ही क्षेत्रात अस्तित्वात असलेली दिसते. या गोष्टींची कारण अभ्यासणं अतिशय आवश्यक आहे. मागणी ही निषिद्ध असली तरी दोन गोष्टींसाठी मागणी मागणं व्यवहार आणि अध्यात्म या दोन्ही क्षेत्रामध्ये निषिद्ध नाही. एक म्हणजे आपल्या खऱ्या कल्याणासाठी मागणं मागावं आणि ज्यात इतरांचं खरं कल्याण आहे त्या गोष्टीची मागणी मागायला हवी. या दोन्ही मागण्या आपल्या जीवनातील वास्तविक कल्याणासाठीच मागितलेल्या असतात. मागणी मागण्याचा यातला दुसरा प्रकार जो की निषिद्ध नाही तर तो योग्यच मानला पाहिजे तो प्रकार म्हणजे ज्यात इतरांचं खरं हित दडलेलं आहे ते मागणं मागायला हवं. ज्ञानदेवांनी मागितलेलं पसायदान याच मागणीच्या प्रकारात मोडणार आहे. ज्ञानेश्वरांचं पसायदान अभ्यासल्यानंतर ही गोष्ट लक्षात येते. या पसायदानाच्या पहिल्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोने मज द्यावे पसायदान आहे. अर्थात ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, हे विश्वात्मक देवा, या ज्ञानेश्वरी रूपी वाघयज्ञानं तू प्रसन्न होऊन मला हे पसायदान द्यावंस. ज्ञानेश्वरीतील 18वा अध्याय हा शेवटचा अध्याय आहे. या अध्यायातील 1793 क्रमांकाच्या ओवीपासून ते 1802 या क्रमांकाच्या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलेलं आहे. या सर्व पसायदानात ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी मुळीच मागणं मागितलेलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं समग्र ग्रंथलेखन जरी अभ्यासलं तरी आपल्या हे ध्यानात येतं की व्यवहारातल्या क्षुद्र गोष्टींसाठी त्यांनी कधीही भगवंतासमोर मागणी मागितलेली नाही. त्यांनी केवळ आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि जगाच्या कल्याणासाठीच मागणं मागितलं. जगाची नैतिक सुधारणा व्हावी हा ज्ञानदेवांच्या पसायदानामागचा मूलभूत उद्देश असलेला दिसून येतो. ज्ञानेश्वर महाराजांचं संपूर्ण पसायदान या दृष्टीनं अभ्यासणं योग्य ठरेल. परंतु या पसायदानावर जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. आपण या पसायदानातील मागणी मागं असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या विशाल दृष्टिकोनाचा फक्त विचार करूया. जगामध्ये सुधारणेचे दोन मार्ग असलेले आपल्याला दिसतात. त्यापैकी पहिला मार्ग म्हणजे जे वाईट त्याचा संपूर्णतः नायनाट करून जे योग्य त्याचं संरक्षण करणं आणि त्याद्वारा सुधारणा घडवून आणणं.
1: पसायदान याविषयी ज्ञानेश्वर भोसले यांचे विचार आताच आपण ऐकलेत. हे विचार चिंतनी या सदरात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आले. सकाळचे 6:10 होत आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात ओंकार दादरकर यांनी गायलेली अरविंद आगाशे यांची गीतरचना. संगीतकार आहेत यशवंत देव.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि श्रीकांत कुलकर्णी यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची भक्तीरचना. संगीतकार आहेत अनिल अरुण.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उपेंद्र भट्ट यांच्या आवाजामध्ये संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना. संगीतकार आहेत श्रीधर फडके.

उपेंद्र भट यांनी गायलेल्या संत नामदेव यांच्या या रचनेनंतर आता ऐकूयात रवींद्र साठे यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची ही भक्तिरचना. संगीतकार आहेत रवींद्र खासनीस.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात विठ्ठल हेदुकर आणि सहकार्यांनी गायलेली विश्राम वावडे यांची गीतरचना. संगीतकार आहेत मधुकर पाठक.

या गीताबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 6:35 होत आहेत. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 आपण ऐकाल शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषी सल्ला. या कार्यक्रमात आपण ऐकाल अन्नद्रव्याची कमतरता की रोग याविषयीची माहिती भाग दुसरा. 6:45 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 पर्यावरण विषय कार्यक्रम परिसर. 6:55 दिनविशेष. 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:00 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 8:15 आपण ऐकाल सुगम संगीत. 8:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत. 9:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 आपण ऐकाल गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. यामध्ये अबोली अनुराधा बाळा गौकश अंगाई बन्याबापू चांदणे शिंपित जा आणि चौकट राजा या चित्रपटातील गीत आपण ऐकू शकाल. 10:30 भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आम्ही प्रसारित करू. अभिवाचक

जयश्री पुराणिक भाग असेल 82वा। सकाळी 10:45 नवसाक्षरांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल लोकजागर। आज या कार्यक्रमात अनामिका कदम यांचं काव्यवाचन, सकाळी 11 प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करू। 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल। दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। त्यानंतर दुपारी 1 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। हे कार्यक्रम रात्री 11 आपण ऐकू शकाल। या दरम्यान आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू ते असे असतील 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र, दुपारी 3 प्रादेशिक बातमीपत्र, 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युवावाणी, संध्याकाळी 7 प्रादेशिक बातमीपत्र, 7:15 वृत्तविशेष, रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 8:45 आपण ऐकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र। दरम्यान 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा शिवार आम्ही प्रसारित करू। रात्री 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र आणि 11:10 राष्ट्रीय हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र। तर हे होते आमचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम। आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत। आमच्या यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच।

0: आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषी सल्ला. आज या कार्यक्रमात ऐकूया अन्नद्रव्याची कमतरता की रोग याविषयी माहिती भाग दुसरा.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बालाजी गवारीचा नमस्कार. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया अन्नद्रव्यांची कमतरता की रोगाची लक्षणं याविषयीची माहिती. मंडळी कालच्या भागामध्ये आपण ऐकलं कापूस या रोगामध्ये आपल्याला काय काय गोंधळ निर्माण करू शकतो त्याबद्दल. मंडळी आजच्या भागात आपण ऐकूयात अन्नद्रव्याची कमतरता की रोगाची लक्षणं याबद्दल. या गोष्टीचं आपण आवर्जून निरीक्षण करावं. यामध्ये लक्षणं प्रथम जुन्या पानावर दिसली की नवीन पानावर, संपूर्ण शेतात लक्षणं आहेत की काही ठराविक ठिकाणीच, अलीकडे मुसळधार पाऊस किंवा जास्त आर्द्रता होती का, खत व्यवस्थापन योग्य पद्धतीनं झालं आहे का, माती परीक्षणाचा अहवाल उपलब्ध आहे का, पानावर बुरशी बीजाणू किंवा कूज दिसते का, शेजारील शेतातही अशीच समस्या आहे का, काही वेळा रसायनाच्या चुकीच्या फवारणीमुळेही अशी लक्षणं दिसू शकतात. मंडळी चुकीच्या निदानामुळे होणारं नुकसान ते असं असू शकतं. अन्नद्रव्याच्या कमतरतेवर बुरशीनाशकाची फवारणी केल्यास कोणताही फायदा होत नाही. त्याचप्रमाणे रोगावर उपाय म्हणून केवळ खतांचा वापर केल्यास रोगाचा प्रसार वाढू शकतो. चुकीच्या उपाययोजनांमुळे उत्पादनात घट, अतिरिक्त खर्च आणि वेळेचं नुकसान होतं. त्यामुळे कोणतीही फवारणी किंवा खत व्यवस्थापन करण्यापूर्वी समस्येचे अचूक निदान करणं आवश्यक आहे. आज उपलब्ध असलेल्या विविध तंत्रज्ञानाच्या मदतीनं रोग आणि अन्नद्रव्य कमतरता या बाबी अधिक अचूकपणे ओळखता येतात. त्यासाठी या टिप्स लक्षात घ्याव्यात. पिकामध्ये कोणतीही लक्षणं दिसताच त्वरित बुरशीनाशक किंवा खताचा वापर करू नये. संपूर्ण शेताची पाहणी करून लक्षणांचा प्रसार तपासावा. माती परीक्षणाचा अहवाल आणि खत व्यवस्थापन

0: पणाचा इतिहास लक्षात घ्यावा. आवश्यक असल्यास कृषी तज्ज्ञ किंवा कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला घ्यावा. अचूक निदान झाल्यानंतरच योग्य अन्नद्रव्ये किंवा रोग व्यवस्थापन उपायांचा अवलंब शिफारशीनुसार करावा. पिकांचे नियमित निरीक्षण केल्यास समस्या सुरुवातीच्या अवस्थेतच ओळखता येतात. मंडळी, पीकनिहाय अन्नद्रव्य व्यवस्थापन असं करावं. सोयाबीन रासायनिक नत्राचा अतिरेक टाळावा. फुलोरा आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेत गंधक, झिंक आणि बोरॉन यासारख्या अन्नद्रव्याकडे विशेष लक्ष द्यावं. मका गुडघा उंचीपासून तुरा येण्यापर्यंतचा कालावधी उत्पादन निश्चित करणारा असतो. या काळात नत्राचा पुढील हप्ता वेळेवर द्यावा. पालाश आणि झिंकची कमतरता असल्यास त्वरित पूर्तता करावी. आवश्यक असल्यास पानांवाटे सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी. भात फुटवे येण्यापासून ते लोंब्या येण्यापूर्वीचा कालावधी पोषण व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्वाचा असतो. या अवस्थेत नत्र विभागून द्यावं. शेतात जास्त काळ पाणी साचलं असल्यास खताचा वापर टाळावा आणि पाण्याचं व्यवस्थापन करावं. मंडळी, पावसाळ्यामध्ये या चुका टाळाव्यात. मुसळधार पावसापूर्वी किंवा जोरदार पावसाच्या वेळी खताचा वापर करू नये. संपूर्ण नत्र एकाच वेळी न देता विभागून द्यावं. माती परीक्षणाशिवाय खतांचा वापर टाळावा. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करू नये. पाणथळ परिस्थितीत खतांचा वापर टाळावा. शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात तसंच हवामानाचा अंदाज न पाहता खतांचा वापर करू नये. सप्टेंबर महिन्यामध्ये सतत पाऊस, पाणथळ परिस्थिती किंवा मुळांची कमी कार्यक्षमता यामुळे जमिनीतून अन्नद्रव्याचे शोषण कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत पानांवाटे अन्नद्रव्याची फवारणी प्रभावी ठरते. झिंक, लोह, बोरॉन तसंच सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी शिफारशीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी करावी.
1: अन्नद्रव्याची कमतरता की रोग याविषयीचा माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात. ही माहिती कृषी सल्ला या कार्यक्रमात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली. यानंतर ठीक 6:45 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला ऐकूयात आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर.

0: सहावाजून 45 मिनिटं झाली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोतेहो, आज आपण लिव्हर सिरोसिस याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार व यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार
1: डॉक्टर. आता लिव्हर सिरोसिस म्हटलं तर पहिला प्रश्न हाच पडतो की लिव्हर सिरोसिस म्हणजे काय, त्यात नेमकं काय होत असतं, याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
2: लिव्हर हा शरीरातला म्हणजे सगळेच अवयव तसे महत्वाचे असतात, पण लिव्हर सुद्धा अतिशय महत्वाचा ऑर्गन असतं. लिव्हरनी काम केलं नाही तर आपल्याला जगायला शक्य होणार नाही. एक शेवटचं उदाहरण सांगायचं म्हणजे जर लिव्हर टोटली फेल झालं तर लिव्हर बदलून घ्यावं लागतं, त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा लिव्हरचं प्रत्यारोपण असं म्हणतात. तर लिव्हरचे अनेक कार्य सांगितलेले आहेत. मुख्य म्हणजे मेटाबॉलिझम, आपण कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स जे आपण खातो ते पूर्ण शरीराला उपयुक्त अशा स्वरूपात मिळावे त्याच्यासाठी लिव्हर त्याला मेन एक डायजेशन इंटेस्टाईन म्हणजे आतड्यामध्ये होतंच, पण ते सुद्धा ते डायरेक्ट आपल्या शरीराला ते उपयोग करता येत नाही, म्हणून त्याच्यावर लिव्हरच्या थ्रू ते जाऊन त्याचं मेटाबॉलिझम होऊन ते पूर्ण शरीराला हे सगळं उपयुक्त अशा स्वरूपात ते मिळतात. तर मेटाबॉलिझम, शरीराचं मेटाबॉलिझम, इट इज द सीट ऑफ मेटाबॉलिझम ऑफ द बॉडी. तर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्सचा मेटाबॉलिझम तिथे होता. अनेक प्रकारचे प्रतिकार शक्ती आवश्यक गोष्टी ज्या असतात, लिव्हर जर काम करत नसेल तर प्रतिकार शक्ती माणसाची कमकुवत होते. नंतर आपण जेवणातनं काही टॉक्झिन्स जर शरीरात गेले ते दूर करणं, असे जवळपास 500 कार्य लिव्हरचे सांगितलेले आहेत. आपण जी औषधं घेतो

ती सुद्धा मेटाबोलाइज लिव्हरमध्ये होतात. औषधीने आपलं काम केलं तर ते शरीरातनं प्रमाणाच्या बाहेर ते जमा व्हायला नको म्हणून शरीराच्या बाहेर सुद्धा ते फेकावं लागतं. त्यामुळे ते सुद्धा कार्य लिव्हरमध्ये करतं. क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे रक्त गोठण्यासाठी जे आवश्यक फॅक्टर्स असतात ते सुद्धा लिव्हरमध्ये तयार होतात. हे सांगण्यामागे हे सगळे कार्य सांगण्यामागे हे कारण हे सिरोसिसमध्ये हे सगळे डिस्टर्ब होणार आहे म्हणूनही मी हे पार्श्वभूमी सांगतोय की हे सगळे लिव्हरचे कार्य आहेत. तर लिव्हर एक पर्टिक्युलर त्याची रचना आहे, अंतर्बाह्य एक मोठा ऑर्गन तर आहेच. मी सांगितलं बाहेरून अतिशय स्मूथ असा दिसणारा तो एकदम सपाट असा ऑर्गन आहे. तर लिव्हर सिरोसिसमध्ये काय होतं की त्याची आंतरबाह्य रचना पूर्ण बदलते. नॉर्मल लिव्हर जे बाहेरून स्मूथ दिसतं ते मग असं ओबडधोबड किंवा त्याला नॉड्युलर असं लिव्हर म्हणतात. त्याच्यात ते छोटे नॉड्युल्स असते तर मायक्रो नॉड्युलर सिरोसिस म्हणतात त्याला. मोठे नॉड्युल्स म्हणजे मोठे त्याचे दाणे जर असले तर मॅक्रो नॉड्युलर सिरोसिस असं म्हणतात. तर लिव्हर सिरोसिसमध्ये मी सांगितलं की बाह्य रचना बदलते. मायक्रोस्कोपिक लेवलवर सुद्धा नॉर्मल जे लिव्हरची एक सुंदर रचना असते की एका बाजूनी आतड्यांकडनं इंटेस्टाईनकडनं स्प्लीनकडनं पूर्ण पचनसंस्थेकडनं येणारं रक्त लिव्हरकडे एका बाजूनी येतं, मग ते पूर्ण त्या लिव्हरच्या प्रत्येक छोट्या छोट्या पेशीच्या पर्यंत पोहोचतं, ते सर्क्युलेट होतं आणि मग ते फिल्टर होऊन म्हणजे प्युरिफाय होऊन ते पुन्हा हृदयाकडे जातं. तर ही अतिशय सूक्ष्म आणि सुंदर अशी रचना त्या लिव्हरच्या आतमधली असते आणि मग ते हे रक्त हृदयाकडे जातं. तर ही पूर्ण रचना पूर्ण टोटली डिस्टर्ब होऊन जाते. हे सगळे जे मायक्रो सर्क्युलेशन मायक्रोस्कोपिक लेवलवर जे रक्त आणि लिव्हरच्या पेशी याच्यातलं जे एक्सचेंज चालू असतं हे सगळं डिस्टर्ब होतं. पुष्कळदा हे लिव्हर सिरोसिस एकदम डायरेक्ट असं होत नाही आणि लिव्हर सिरोसिस हे डायग्नोसिस तसं पाहिलं तर बायोप्सी घेऊन करता येतं. पण त्याच्याऐवजी आजकाल क्रॉनिक लिव्हर डिझीज असा शब्द प्रयोग केला जातो. कारण क्रॉनिक लिव्हर डिझीजमध्ये लिव्हर सिरोसिस सारखेच लक्षणं असतात पण तो एक सूक्ष्म मायक्रोस्कोपिक डिफरन्स असतो आणि तो तुम्हाला पेशंटला तपासल्यावर किंवा पुष्कळदा सोनोग्राफी करून की हे क्रॉनिक लिव्हर डिझीज सिरोसिसकडे वळत आहे का हे सुद्धा कळत नाही. म्हणून एक असं मोठा टर्मिनॉलॉजी जे आता सिरोसिसच्या पूर्वीची पण स्टेज येऊ शकते किंवा सिरोसिसही येऊ शकतो असं क्रॉनिक लिव्हर डिझीज असा शब्द प्रयोग हल्ली बऱ्याच प्रमाणात मेडिकल फील्डमध्ये वापरला जातो आणि सिरोसिस म्हणजे ही अशी लिव्हरची अंतर्बाह्य झालेला रचनेतला बदल आणि त्याच्या कार्यांमध्ये झालेला बदल आणि त्याचं फेल्युअर.

0: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. यात आज आपण ऐकणार आहोत गवताळ प्रदेशाची वैशिष्ट्ये याविषयीची माहिती.
2: नमस्कार मंडळी. परिसर या सदराअंतर्गत आज आपण महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता या विषयावर थोडं जाणून घेऊया. आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भूदृश्य दिसतात. खिडकीतून पाहताना कधी उंच डोंगर दिसतात, तलाव दिसतात, जंगलं दिसतात, पाणथळीची जागा दिसते, तर कधी माळरान दिसतं. आपण हा विचार करतो की ते कुठल्या प्रकारची झाडं वाढत असतील, इथे कुठल्या प्रकारचे प्राणी राहत असतील, कुठल्या प्रकारचे कीटक राहत असतील, हे सर्व विचार मनात आपल्याला येतात. हे सर्व परिसर म्हणजे जसं डोंगर, तलाव, जंगलं आणि माळरान हे एक आपल्या परिसंस्थेचे म्हणजे पूर्ण इकोसिस्टीमचे महत्त्वाचे घटक आहेत आणि हे स्वतः एक उपपरिसंस्था किंवा स्वतःची एक इकोसिस्टीम हे बाळगून असतात. चला तर मग आपण गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी थोडंसं जाणून घेऊया. गवताळ परिसंस्था ही एक मोकळी नैसर्गिक जागा असते जिथे मोठ्या झाडांऐवजी किंवा दाट झुडपांऐवजी प्रामुख्याने गवत आणि इतर लाकूड नसलेल्या वनस्पतींचे प्राबल्य असते. ज्या प्रदेशात घनदाट जंगल होणे इतका पुरेसा पाऊस पडत नाही पण वाळवंट तयार न होणे इतका पाऊस नक्कीच पडतो अशा ठिकाणी हे प्रदेश तयार होतात. हे गवताळ प्रदेश पृथ्वीच्या एकूण भूभागाचा सुमारे 33% भाग व्यापतात आणि अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडावर त्याचे अस्तित्व आहे. भारतातील

0: गवताळ प्रदेश देशाच्या एकूण भूभागाच्या सुमारे 24% भाग व्यापतात आणि बहुवार्षिक गवताचे प्राबल्य असलेले हे प्रदेश अत्यंत महत्वाचे नैसर्गिक अधिवास मानले जातात. भारतातील काही मोजक्या उरलेल्या सवाना गवताळ परिसंस्थांपैकी महत्वाचे प्रदेश महाराष्ट्रात आहेत. आता आपण गवताळ प्रदेशांची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. विस्तीर्ण आणि मोकळा परिसर, गवत कुलातील वनस्पतींचे प्राबल्य, भरपूर सूर्यप्रकाश, कीटक, फुलपाखरं आणि इतर इनव्हर्टिब्रेट्स जीवांची मोठी संख्या, विविध प्रकारच्या बिया आणि धान्यांची उपलब्धता आणि हा सर्व परिसर पक्ष्यांसाठी अत्यंत अनुकूल असा अधिवास. गवताळ प्रदेशातील जैविक आणि अजैविक घटक कोणते हे आपण आता पाहूया. जैविक घटक तर सर्वात प्रथम येतात उत्पादक म्हणजे प्रोड्युसर्स. गवताळ प्रदेशात प्रामुख्याने गवत हेच मुख्य उत्पादक असतात. काही औषधी वनस्पती, लहान झुडपे देखील प्राथमिक जैवभार म्हणजे बायोमास निर्मितीत योगदान देतात. मग येतात भक्षक म्हणजे कन्झ्युमर्स. गवताळ प्रदेशात भक्षकांचे 3 मुख्य प्रकार असतात. प्राथमिक भक्षक म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर्स. हे सर्व शाकाहारी प्राणी असतात जे थेट गवतावर उपजीविका करतात, जसे चरणारे सस्तन प्राणी, गायी, शेळ्या, मेंढ्या, हरणं, ससे, म्हशी इत्यादी. काही कीटकं, वाळवी आणि अळ्या हे प्राथमिक भक्षक आहेत. नंतर प्रकार पडतो द्वितीय भक्षकांचा म्हणजे सेकंडरी कन्झ्युमर्सचा. हे सर्व मांसभक्षी प्राणी असतात जे प्राथमिक भक्षकांवर किंवा शाकाहारी प्राण्यांवर जगतात. कोल्हे, साप, बेडूक, पाल, पक्षी इत्यादी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खातात. मग येतात तृतीय भक्षक म्हणजे टर्शरी कन्झ्युमर्स. यामध्ये गरुड, ससाणे इत्यादींचा समावेश होतो. हे द्वितीय भक्षकांची शिकार करतात. नंतर येतो विघटक म्हणजे डिकम्पोजर्स. यामध्ये मृत अवशेषांचे विघटन करणारे जीवाणू, बुरशी यांचा समावेश होतो. हे घटक मृत घटकांतील खनिजे पुन्हा मातीत मिसळतात, जेणेकरून उत्पादकांना पुन्हा ते उपलब्ध होतात. नंतर येतात अजैविक घटक म्हणजे अबायोटिक कंपोनंट्स. यामध्ये माती, वातावरणात आढळणाऱ्या पोषक घटकांचा समावेश होतो. वनस्पतींना हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर या घटकांची आवश्यकता असते. हे घटक माती आणि हवेद्वारे पुरवले जातात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेली माहिती ऐकली.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातम्या.
3: एफ एम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल अप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:55 झाले आहेत. आता ऐकूयात आजचा दिनविशेष.

आजचा सुविचार: उच्च निचता तण जाळावे धगधगत्या कर्तृत्वाने, समाज रसरसता अर्वाचीन पुन्हा निर्मोया यत्नाने. श्रोतो, हा आज आहे 9 सप्टेंबर. आता ऐकूया आजचे 3 विशेष. प्रसिद्ध उर्दू कवी शायर जिगर मुरादाबादी यांचा आज जन्मदिन. 1828 साली त्यांचा जन्म झाला. प्रसिद्ध तत्वज्ञ लेखक लिओ टॉल्स्टाय यांचा आज स्मृतिदिन. हुतात्मा शिरीष कुमारचा आज स्मृतिदिन. आधुनिक चिंचा शिल्पकार माओ त्से तुंग यांचा आज स्मृतिदिन. 1976 साली त्यांचा मृत्यू झाला. तरी हो त्याचे दिनविशेष.

0: डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-87-89.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
5: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
6: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
7: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
6: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
7: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
8: आमचा फोन क्रमांक 9405255120.
9: आमचा फोन क्रमांक 940-525-5120.
6: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
10: हॅलो फोन फरमाईश.
7: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
6: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
10: फोन फरमाईश.
11: FM बँड 101.1 MHz आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. 7:07 प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट, काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
12: PA माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक शिवाजीनगर नांदेड
7: अवश्य भेट द्या.
12: शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा, मोतीबिंदूवर अचूक निदान आणि उपचार. मोतीबिंदू थांबवा, दृष्टी मिळवा. संपर्क 95-27-23-18-28.
7: श्रोते हो, डोळे हे आपल्या शरीरातील अनमोल देणं आहे. जग पाहण्याची, स्वप्न रंगवण्याची ताकद देणारी दृष्टी. या डोळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण डोळे हे खूप नाजूक असतात. डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तुकाराम माने आपल्याला माहिती सांगत आहेत. ऐकूया डॉक्टर माने यांचा वैद्यकीय सल्ला.
13: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर माने, आय स्पेशलिस्ट, नांदेड. आजचा आपला विषय आहे मुलांमध्ये वाढणारे चष्म्याचे प्रमाण, त्याची कारणे आणि त्याचे उपाय. योग्य प्रकाशात अभ्यास करण्याचे महत्व काय आहे आता आपण बघूया. अभ्यास करताना योग्य किंवा पुरेसा प्रकाश असणे अत्यंत आवश्यक आहे. खूप कमी किंवा डोळ्यांना थेट झगमटणारा प्रकाश असल्यास डोळ्यावर ताण येऊ शकतो. प्रकाश शक्यतो पुस्तकावर व्यवस्थित पडेल असा असावा आणि स्क्रीनवर अनावश्यक ग्लेअर किंवा रिफ्लेक्शन म्हणजे जास्त प्रकाश नसावा. मात्र योग्य प्रकाशामुळे चष्म्याचा नंबर थांबतो असे अजिबात नाही. तो मुख्यतः डोळ्याचा ताण आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी महत्वाचा आहे. मुलांची पहिली नेत्र तपासणी कोणत्या वयात करावी आणि त्यानंतर किती कालावधीनंतर करावी हे आता आपण पाहूया. मुलांच्या डोळ्यांची तपासणी शक्यतो लहान वयापासूनच केली पाहिजे. नवजात बाळांची प्राथमिक तपासणी केली जाते.

0: त्यानंतर सुमारे 3 वर्षाचा आसपास आणि शाळेत जाण्यापूर्वी नेत्र तपासणी करणे फायदेशीर आहे. शाळकरी मुलांची नियमित तपासणी साधारण दरवर्षी करणे योग्य आहे. कुटुंबात चष्म्याचा इतिहास असेल, म्हणजे आई वडिलांचा चष्मा असेल किंवा मुलाचा नंबर सतत वाढत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वारंवार तपासणी करणे अत्यंत फायदेशीर आहे. वाढता नंबर कमी करण्यासाठी आधुनिक उपचार पद्धती कोणत्या उपलब्ध आहेत हे आता आपण पाहूया. मुलाला चष्म्याचा नंबर वाढत असल्यास तर नवीन चष्मा देणे हा एकमेव आता पर्याय नाही. आज मायोपिया कंट्रोलसाठी, म्हणजे दूरचे नजर वाढणे हे कमी करण्यासाठी, विविध आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरले जाणारे काही आय ड्रॉप्स, विशेष प्रकारचे चष्मे किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस आणि काही विशिष्ट मुलांमध्ये ऑर्थोकेराटोलॉजी नावाचा एक प्रकार आलेला आहे, तो अत्यंत प्रगत आहे, याचा पण समावेश होतो. कोणती पद्धत योग्य आहे हे मुलाचे वय, नंबर वाढण्याचा वेग आणि डोळ्यांची स्थिती पाहून नेत्रतज्ञ ठरवतात. स्वतःहून कोणतेही ड्रॉप्स वापरू नयेत. पालकांनी मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणत्या 5 गोष्टी आवर्जून कराव्यात हे आपण आता पाहूयात. मोबाईल, टॅब, स्क्रीनचा अनावश्यक वापर कमी करावा. मुलांना दररोज पुरेसा मैदानी वेळ द्यावा. अभ्यास करताना योग्य अंतर आणि योग्य प्रकाश ठेवावा. मुलांची नियमित नेत्र तपासणी करून घ्यावी आणि नंबर असल्यास योग्य चष्मा वापरावा. संतुलित आणि पौष्टिक आहार, पुरेशी झोप आणि निरोगी जीवनशैली याकडे लक्ष द्यावे. आणि शेवटी एक पालकांसाठी महत्वाचा संदेश आहे. मुलाला चष्मा लागला म्हणजे घाबरण्याचे अजिबात कारण नाही, परंतु वाढता नंबर दुर्लक्षित करणेही योग्य नाही. योग्य वेळी नेत्र तपासणी, स्क्रीनचा मर्यादित वापर, दररोजचा मैदानी खेळ आणि आवश्यक असल्यास योग्य मायोपिया कंट्रोल उपचार, यामुळे मुलांच्या दृष्टीचे भवितव्य अधिक चांगले ठेवता येते. मुलांच्या डोळ्याकडे आज लक्ष दिले तर त्यांची उद्याची दृष्टी सुरक्षित ठेवता येईल. मी डॉक्टर माने, आमची दुसरी शाखा माहेश्वरी चौक उमरखेड येथे आहे. दर शनिवारी उमरखेड येथे भेटत असते. आणि आमची तिसरी शाखा नायगाव येथे आहे, हेडगेवाड चौक मेड्यावर कॉम्प्लेक्स येथे आहे. आणि मी तिथे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी नायगाव बाजार येथे असतो. डोळ्यांची काळजी घ्या, कारण निरोगी दृष्टी हीच जीवनाची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
1: डोळ्यातून जग दिसतं सुंदर, जपा त्यांना, ठेवा निरोगी निरंतर. डोळे हे आपल्याला दृष्टी देतात, त्यांची काळजी घ्या, वेळेवर तपासणी करा. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
2: पी ए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक, शिवाजीनगर नांदेड, संपर्क 95 27 23 28 28.
1: डोळे हे अनमोल गडे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक.
3: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
4: जरी बाप सारा जगाचा परी तुआ मारे करांची तुमाऊ.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
5: आमचा फोन क्रमांक 9405255120.
6: आमचा फोन क्रमांक 9404525120.
3: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
7: हॅलो, फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
3: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:30.
7: फोन फरमाईश.
8: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
9: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
10: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. आज सकाळी 8:40

वडकाल आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत। सकाळी 10 वाजता आपण ऐकाल गीत गुंजन, हा मराठी चित्रपटांचा कार्यक्रम। आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत। यानंतर ठीक 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना आणि भक्कम पाठबळ तसंच मार्गदर्शनाखाली कार्यरत सामाजिक बांधिलकीच्या ग्राहक चळवळीचा नवा इतिहास घडवणारी संस्था पुण्यातील कोथरूड मधील समुत्कर्ष ग्राहक पेठ या संस्थेचे संयोजक मधुरा वैशंपायन आणि पार्थ मटकरी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. यूपीआय हा भारताच्या फिनटेक प्रवासाचा खरा नायक, पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन. खेळाडूंना नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठीच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातल्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्चस्तरीय समितीची बैठक. आणि लातूर धाराशिव जिल्ह्यांमध्ये शेतपिकांसह फळबागा संकटात विशेष मदत पॅकेज जाहीर करण्याची लोकप्रतिनिधींची मागणी. आता सविस्तर बातम्या. यूपीआय हा भारताच्या फिनटेक प्रवासाचा खरा नायक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करताना ते बोलत होते. जिथे पारंपरिक मॉडेल्स पोहोचू शकले नाहीत तिथे फिनटेक पोहोचू शकतं हे त्याचं वैशिष्ट्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. फिनटेक कंपन्यांनी सर्वोच्च सायबर सुरक्षा, स्वतःचं नैतिक डेटा संरक्षण मानक, सक्षम फिनटेक नियामक उद्योग, नवोन्मेष परिसंस्था तयार करणं आणि फिनटेक ग्राहक संरक्षण निर्देशांक तयार करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. फिनटेकचा विस्तार पाहता विकसित भारताच्या भवितव्याबद्दलचा विश्वास अधिक बळकट होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
1: हर बार जब मैं यहां आता हूं तो मुझे पहले से ज्यादा एनर्जी अनुभव होती है. पॉसिबिलिटीज का दायरा एक्सपेंड होता दिखता है. ये साफ साफ लगता है कि रिस्क टेकिंग कैपेसिटी बढ़ रही है, ड्रीम्स और बोल्ड हो रहे हैं और इसलिए विकसित भारत के फ्यूचर को लेकर मेरा विश्वास और मजबूत हो रहा है.
0: त्यापूर्वी गुजरातमध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 326 किलोमीटर लांबीच्या आणि 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या 3 महत्वपूर्ण टप्प्यांचं राष्ट्रार्पण पंतप्रधानांच्या हस्ते काल करण्यात आलं. 1500 किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरमुळे उत्तर भारत पश्चिम भारताशी जोडला जाणार असून जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार आहे. या लोकार्पणाच्या निमित्तानं उरणच्या जेएनपीए इथं झालेल्या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी

0: उपस्थित होते. राज्यातल्या प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठी सुधारित धोरण लागू करायला काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या सुधारित धोरणानुसार आरक्षणासाठी पात्र खेळाडूंना 3 महिन्यांच्या मुदतीत क्रीडा प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करून घेणं आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी प्रगती अर्थात प्रायमरी हेल्थ केअर री इमॅनेज विथ ऍडव्हान्स्ड गव्हर्नन्स अँड ऍक्सेसिबल टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन हा प्रकल्प राबवण्यासही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. हा प्रकल्प 2026 ते 2031 या कालावधीत राबवण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि अडचणींचं निराकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची बैठक आज छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. या बैठकीत क्षेत्रीय स्तरावरील विविध बाबींचा सखोल आढावा घेऊन पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. दरम्यान कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे. सरकारनं घेतलेल्या निर्णयांबाबत त्यांनीही आता समाधान व्यक्त करून सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांचे मराठवाड्यातले दौरे कालपासून सुरू झाले असून त्यांच्या दौऱ्यातूनही वस्तुस्थिती समोर येईल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी इथं मागील 10 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची जालना इथल्या जिल्हा रुग्णालयातल्या पथकानं वैद्यकीय तपासणी केली आणि सलाईन लावून उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मराठा आरक्षणासाठी लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या सोमठाणा इथल्या सुनील बिरादार या तरुणानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. संतप्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मोड इथं उदगीर लातूर महामार्गावर मृतदेह ठेवून चक्काजाम आंदोलन सुरू केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी अंबाजोगाई इथं काल रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी लातूर परळी अहमदपूर मार्गावर ठिय्या देत वाहतूक रोखल्यानं महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्ह्यातून काल भव्य वाहन रॅली काढण्यात आली. हजारो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. उपलब्ध कागदोपत्री नोंदी वंशावळ आणि संबंधित पुराव्यांची नियमानुसार पडताळणी करून पात्र व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ आणि पारदर्शकपणे करावी असे निर्देश निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. ग्राम आणि तालुका पातळीवरच्या यंत्रणांनी अर्जदारांना आवश्यक नोंदी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावं असंही त्यांनी सांगितलं. कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र जलदगतीनं उपलब्ध करून देण्यासाठी बीड जिल्ह्यात 11, 15 आणि 16 तारखेला विशेष शिबिरं होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्येही 10 ते 17 सप्टेंबर या कालावधीत विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या कामकाजाबाबत काल नांदेड इथं मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर पार पडलं. या टप्प्यात मतदारांकडून प्राप्त होणारे दावे आणि हरकतींची काटेकोरपणे पडताळणी करून त्यांचा नियमानुसार तातडीनं निपटारा करावा असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी दिले. काँग्रेस नेते माजी आमदार धीरज देशमुख यांनी लातूर तालुक्यातल्या करकट्टा आणि माटेफळ इथं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसाअभावी उद्ध्वस्त झालेल्या शेतपिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पीक नुकसानीची मदत अद्यापही मिळालेली नसल्याची व्यथा मांडली. मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यासाठी शासनानं तातडीनं विशेष मदत पॅकेज जाहीर करावं अशी मागणी देशमुख यांनी यावेळी केली. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पावसानं ओढ

0: दिल्यामुळे जिल्ह्यातल्या शेतपिकांसह फळबागा संकटात सापडल्या आहेत. या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असं भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी म्हटलं आहे. काल धाराशिव तालुक्यातल्या आंबेवाडीतल्या सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर ते शेतकऱ्यांशी बोलत होते. राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमधले कथित गैरप्रकार आणि परीक्षा प्रक्रियेतल्या इतर तक्रारींबाबत काल छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात संबंधित उमेदवारांनी आंदोलन केलं. एमपीएससी अध्यक्ष तसंच सचिव यांच्या पदावरील जबाबदारीचा पुनर्विचार करून त्यांच्या जागी निष्पक्ष आणि स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल धाराशिव इथं जनआंदोलन करण्यात आलं. मराठवाड्यासाठी राज्य सरकारनं केलेल्या विविध योजना पूर्ण झाल्या नसल्याबद्दल पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी यावेळी टीका केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या सर्व प्रलंबित तक्रारींचं येत्या 2 दिवसात निवारण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँकांना दिले आहेत. काल यासंदर्भात विविध बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रशासनानं शेतकऱ्यांना फार्मर आयडी प्राप्त करून घेण्याचं तसंच आधार प्रमाणीकरण तातडीनं पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. UPI हा भारताच्या फिनटेक प्रवासाचा खरा नायक, पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन. खेळाडूंना नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठीच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातल्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्चस्तरीय समितीची बैठक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल अप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाले आहेत.
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
5: आमचा फोन क्रमांक 9405255120.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
6: हॅलो फोन फरमाईश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
6: फोन फरमाईश.

एफएम बँड 101.1 मेघराड स्वरम ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, अवयवदानाचं महत्व जाणून घेण्यासाठी आणि अवयवदानाच्या गैरसमजुतींबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. या उदात्त कार्यक्रमात सहभागी असलेल्या संस्थांचं एकमेव उद्दिष्ट हे प्रामुख्याने लोकांना मृत्यूनंतर अवयवदानाचं महत्व पटवून देणं आणि शिक्षित करणं हे आहे. यामुळे आपण अनेक जणांचे जीव वाचवू शकतो. मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, डोळे, फुफ्फुस यासारखे अवयव दान करता येतात आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त लोकांचं जीवन वाचवता येऊ शकतं. परंतु समाजामध्ये अवयवदानाविषयी अनेक गैरसमज, संभ्रम आणि भीती देखील आहे आणि त्यामुळेच अवयवदानाचं प्रमाणही खूप कमी आपल्याला दिसून येतं. या सर्वावर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं अंगदान जीवन संजीवनी अभियान ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेविषयी आणि अवयवदानाचं महत्व जाणून घेण्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलंय राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांना. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: आता मी म्हटलं तसं जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो, तर नेमकं अवयवदान म्हणजे काय, कोणकोणत्या अवयवांचं आपण दान करू शकतो आणि या अभियानाविषयी थोडक्यात माहिती द्या.
1: अवयवदान म्हणजे आपल्या शरीराचे जे ऑर्गन्स असतात ते आपण मेंदू मृत्यू झाल्यानंतर दान करू शकतो. सो कुठले कुठले आपण अवयव दान करू शकतो? हृदय, फुफ्फुसे, यकृत म्हणजे लिव्हर, स्वादुपिंड म्हणजे पॅन्क्रियास, किडनी, आतड्या, हे सगळं अवयव.

0: आपण दान करू शकतो
1: आपण करतात ना मला.
0: आणि हा आणि हे सगळं अवयव झाले, त्याचे व्यतिरिक्त आपण अमुक टिश्यूज ते पण डोनेट करू शकतो, जसे कॉर्निया म्हणजे डोळे, तसेही त्वचा स्किन, इवन बोन्स हाडे जे आहे तेही डोनेट करू शकतो, ट्रेकिया तेही डोनेट करू शकतो. सो बॉडीचे प्रत्येक भाग जे आहे
1: संपूर्ण बॉडी पण
0: आणि फुल बॉडी पण डोनेट करू शकतो. सो हे सगळं पॉसिबल आहे आणि ते लिगल आहे, त्यांना गव्हर्नमेंटने सगळं ऑफिशियली परमिट केलं, मान्यता दिलेली आहे. तर हे सगळं आजची तारीख मध्ये संभव आहे.
1: बरोबर. आता मी ज्या अभियानाचा उल्लेख केला, राज्य शासनाने जो सुरू केलाय, तो अभियान मग नेमका काय?
0: सो ह्याच्यामध्ये आपण आजची तारीख मध्ये आपण जर बघायला गेलो तर ज्या लोकांना अवयवदानाची गरज आहे तशी संख्या आजची तारीख मध्ये महाराष्ट्र राज्यात 9000 पुढे आहे. आणि त्याच्यामधून फक्त 10% लोकांना किंवा त्याच्यापेक्षा कमी लोकांना अवयव मिळतो. सो तुम्ही जर हे बघायला गेले की किती लोकांना गरज आहे, जे नोंदणी केलेली आहे आणि ते वेटिंग मध्ये आहे आणि ज्यांना मिळतो त्याच्यामध्ये फार मोठा गॅप आहे.
1: खूपच
0: गॅप आहे. सो ते गॅप कमी करण्यासाठी जनजागृतीची फार गरज आहे. सो हे जनजागृती सामान्य लोकांमध्ये गरज आहे, डॉक्टरची मंडळीमध्ये गरज आहे, पॅरामेडिकल वर्कर्समध्ये गरज आहे. सगळ्यांमध्ये जागृती आली आणि जे काही गैरसमज आहे ते सगळं क्लिअर झालं तो आपण हे संख्या वाढू शकतो आणि हे जे गॅप आहे ते आपण कमी करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आपण फक्त त्यांची संख्या घेतलेली आहे ज्यांना नोंदणी केलेलं आहे, जे वेटिंग लिस्ट मध्ये आहे.
1: न केलेले पण खूप असतात.
0: न केलेले पण किती असतो, त्यांना माहिती आहे का मिळणार नाही तर मग कशाला नोंदणी करायचं. सो एक खूप मोठी लिस्ट आहे. तर ते गॅप कमी करण्यासाठी हे अभियानची गरज होती आणि म्हणून मला अभिमान आहे की महाराष्ट्र राज्यातनं एवढं मोठं अभियान हातात घेतलं.
1: सर, तुम्ही त्या समितीचे ज्या संचालक आहात त्याला रोटो सोटो असं म्हटलं जातं, तर ह्या नेमक्या राज्य अवयवदान समितीचं काम काय चालतं आणि ही कधी स्थापन झाली?
0: सो ऍक्च्युली 1994 हे ऑर्गन ऍक्ट पास झालं, केंद्र सरकारने केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातने हे अडॉप्ट केलं. आणि आपल्याकडे आपली पद्धत होती ज्याच्यातनं आपण अवयवदानची जागृती चालू केलं होतं आणि सगळं माहिती दिलं होतं, डिस्ट्रीब्युशन कसं करायचं ते सगळं आपण ठरवलं होतं. 2011 आणि 2014 मध्ये ह्याच्यामध्ये चेंजेस केले गव्हर्नमेंटने आणि ते महाराष्ट्र राज्याने अडॉप्ट केले. त्याच्यानंतर 2017 हे रोटो सोटोची स्थापना KEM हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी झाली.
1: मुंबईतल्या KEM
0: हॉस्पिटल जे मुंबईमध्ये आहे ते मोठं वैद्यकीय कॉलेज आहे आणि हॉस्पिटल पण आहे, तिकडे ह्याची स्थापना झाली. आणि तिकडनं आता पूर्ण राज्यात जे काय अवयवदानसाठी अवेअरनेसचे कॅम्पेन्स असतात ते चालू होतात, जे अवयव डोनेट होतात ते कसं आपल्याला कोणाला द्यायचं त्याची लिस्ट मेंटेन करण्यासाठी, जे ज्यांना गरज आहे त्यांची लिस्ट मेंटेन करायची आणि गव्हर्नमेंटला सल्ला द्यायची की आपण पॉलिसीज मध्ये काय चेंज करू शकतो ह्याच्याबद्दल, हे सगळं सोटो रोटोचे काम आहे
1: त्या समितीतर्फे केलं जातं.
0: हे सोटो म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठी आणि रोटो म्हणजे जे पश्चिमी भारत कोण आहे त्याच्यामध्ये गुजरात, दमण आणि दीव, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा ह्या सगळ्यासाठी पण आपण
1: रोटो आहे. आणि केंद्र सरकारची पण नोटो आहे मला वाटतं.
0: आणि केंद्र सरकार जे बघते ते नोटो आहे म्हणजे नॅशनल, ते पण देशासाठी.
1: बरोबर. आता मी जे मगाशी उल्लेख केला की लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत किंवा संभ्रम असतो, तर हे गैरसमज नेमके लोकांमध्ये काय आहेत आणि ते तुम्ही कसे काय दूर कराल?
0: तुमचं हे म्हणणं एकदम अगदी बरोबर आहे की लोकांमध्ये भरपूर गैरसमज आहे. ह्याच्यामध्ये अमुक गोष्ट आहे जे लोकांना एकदम क्लिअर माहिती असायला पाहिजे. एक की अवयवदान केल्यानंतर विधुप्रता येत नाही. दुसरं, देहाचे अंत्यविधी पूर्णपणे करता येतात आपल्याला. आणि सगळ्या धर्मामध्ये ह्याला जीवनदानाचे कार्य मानतात.
1: अच्छा.
0: तर असं कुठलाही धर्म नाही आहे जे म्हणतात की असं नाही करू शकतो आपण. अवयवची विक्री व खरेदी दोन्ही कायद्याने कम्प्लीट गुन्हा आहे.
1: अच्छा.
0: दान केलेलं अवयव विकले जात नाही आणि त्याचे वितरण शासन मान्य संस्थातर्फे पारदर्शकपणे केले पाहिजे. सो त्याच्यामध्ये काहीच मॅन्युप्युलेशन होत नाही, काही वर खाली होत नाही. जे नियमप्रमाणे ज्यांना नंबर लागतो त्यांनाच हे ऑर्गन भेटतो.
1: बरोबर. पण आता ही नेमकी प्रक्रिया सांगा ना की जर एखाद्याला अवयव हवा असेल तर त्यांनी कसं काय अप्लाय करायचं आणि ज्यांना द्यायचं असेल त्यांनी सुद्धा हे प्रोसिजर कसं करायचं?
0: सो ज्यांना हे ऑर्गन्सची गरज आहे ते काय करू शकतात, तुम्ही जसं कोणाला किडनीची गरज आहे
1: बरोबर,
0: तर तुम्ही तुमचे किडनीचे डॉक्टर

0: कडे जायचं.
1: अच्छा.
0: आणि त्यांना सांगायचं की तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट करायचं आहे.
1: अच्छा.
0: मग ते जर त्या हॉस्पिटलमध्ये संभव असेल, म्हणजे अनेक हॉस्पिटल असतात ज्यांना ह्याच्यासाठी परवानगी मिळेली आहे.
1: अच्छा.
0: सो ज्यांना परवानगी आहे, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही आहे, ज्याच्यामध्ये हे ऑलरेडी परमिशन आहे ट्रान्सप्लांट करायची, तसे सेंटरमध्ये आपली नाव नोंदणी होऊन जातो.
1: अच्छा.
0: तिकडनं महाराष्ट्र राज्यात ते ZTCC म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर जे असतो तिकडे ते नाव जातो आणि तिकडे ऑफिशियली नाव नोंदणी होतो. सो नाव नोंदणी करताना काही खर्च होत नाही.
1: अच्छा.
0: हे कम्प्लिटली फ्री ऑफ चार्ज आहे. नाव नोंदणी करायच्या आधी तुमची कंडिशन आहे की नाही ट्रान्सप्लांट साठी त्याची अमुक टेस्टिंग होतात.
1: अच्छा.
0: ते टेस्ट झाल्यानंतर ते तुम्हाला फिटनेस मिळतो आणि ते फिटनेस नंतर हे सगळं नाव नोंदणी
1: नोंदलं जात.
0: सो एकदा नाव नोंदलं झालं मग त्याच्यानंतर ते लिस्ट प्रमाणे जेव्हा आपला नंबर लागेल आणि अवेलेबल झालं तर तुम्हाला फोन येईल. तुम्हाला हॉस्पिटलला जायचं, तिकडे अमुक टेस्ट होणार की त्या दिवशी तुमची फिटनेस आहे की नाही ट्रान्सप्लांटची आणि मग ट्रान्सप्लांट होतो. सो प्रत्येक ऑर्गन्स मध्ये
1: तसं फॉलो
0: केला जातो. जे ज्यांना डोनेट करायची इच्छा आहे, सो दोन प्रकारची मृत्यू असते. एक ज्याला आपण सांगतो मेंदू मृत्यू म्हणजे काय,
1: ब्रेन स्टेम डेथ
0: म्हणजे पूर्ण ब्रेन कम्प्लीट परमनंटली डेथ झालंय आणि पण बाकीचं शरीर चांगलं आहे, बाकीचे ऑर्गन्स अजून काम करतोय. कोणाच्या ब्रेन मध्ये हेमरेज झालं म्हणजे रक्तस्राव झाला मेंदू मध्ये, किंवा कोणाला मोठा ऍक्सिडेंट झाला, ब्रेन इंजुरी मेजर झाली आहे, कोणाला स्ट्रोक झालाय, ब्रेन मध्ये मेजर क्लॉट आलाय, त्याच्यामुळे मेंदू मृत्यू झाली आहे, सो असे लोक जे अवयवदान करू शकतो. सो अशी कंडिशन मध्ये डॉक्टर्सची टीम फॅमिलीला येऊन सांगणार, परिवारजनांना सांगणार की आम्हाला असं वाटतोय की हा मेंदू मृत्यू असू शकते. जर तसं झालं तर डॉक्टर्स त्याची टेस्टिंग करणार.
1: अच्छा.
0: की खरोखर मेंदू मृत्यू झाली आहे की नाही. ते टेस्टिंग कशी होतो, चार डॉक्टर्सची कमिटी असते
1: एखाद्या हॉस्पिटलमध्ये.
0: हे पण जे पद्धत आहे, जे ब्रेनस्टेम डेथ डिक्लेअर करायची पद्धत जी आहे, ते त्याच्यासाठी पण हॉस्पिटलला पहिल्यापासून गव्हर्नमेंटची परवानगी लागते आणि ते जे कमिटी ऑफ डॉक्टर्स जे आहे त्याची पण नोंदणी गव्हर्नमेंटकडे असते. तेच करू शकतात, सगळे डॉक्टर करू शकत नाही. सो ते चार डॉक्टरची कमिटी असते, ते येऊन दोनदा 7 तासाच्या गॅप मध्ये टेस्टिंग करते आणि बघते की खरोखर ब्रेनस्टेम डेथ झाली आहे की नाही. तर हे 7 तासाच्या गॅप मध्ये दोनदा झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण मेंदू मृत घोषित करतो.
1: अच्छा.
0: एकदा मेंदू मृत घोषित झाले मग त्याच्यानंतर जे तिकडे समन्वयक असतात, कोऑर्डिनेटर्स जे आपण सांगतो हॉस्पिटलचे, ते जाऊन फॅमिलीला विचारणार की हा मेंदू मृत्यू आता झालेली आहे, तुमची अवयवदान करायची इच्छा आहे की नाही. जर त्यांची फॅमिलीला मग त्यावेळी भरपूर माहितीची गरज पडते, ते सगळं त्याला दिले जाते,
1: समुपदेशन केलं जातं.
0: करेक्ट. आणि त्याच्यानंतर मग जर फॅमिलीची परवानगी असेल तर अवयवदानच्या प्रोसेस असतो, त्यांची सही झाल्यानंतर फॉर्म वगैरे भरून मग ते ऑपरेशन करून ते सगळं अवयवदान घेऊन मग जे ज्यांना गरज आहे
1: घेतलं जातं. आणि त्यांना मात्र संपूर्ण बॉडी मिळते, म्हणजे त्यांना जर काही धार्मिक विधी करायचे असतील.
0: बिलकुल. ते इनफॅक्ट जसं सर्जरी नंतर एकदम सुंदर प्लास्टिक सर्जरीमध्ये कसे टाके घेतात, त्या प्रकारने एकदम क्लीन छानपैकी, म्हणजे कुठल्याही प्रकारची
1: डिसफिगरमेंट
0: विद्रूप होत नाही, ते इम्पॉर्टंट असतो. सो ते आपण त्याच्यामध्ये मेन करतो की जे रिस्पेक्ट जे आपल्याला द्यायला पाहिजे अशा लोकांना ते आपण देतो.
1: बरोबर आहे.
2: तर मंडळी, आताच आपण राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून अवयवदानाचं महत्व जाणून घेतलं. परंतु या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे, ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच पुढच्या भागातही सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शंकर महादेवन यांनी गायलेली अनिल कांबळे यांची गीतरचना. संगीतकार आहेत केदार पंडित.

0: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
1: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
2: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मनक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
3: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
2: मोबाईल 94-23-13-87-89.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
6: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
2: मूळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
7: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
8: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
9: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
8: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
9: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
8: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
9: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.

वैशाली सावंत यांनी गायलेली सोनाली जोशी यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं शशांक पवार यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मंगेश बोरगावकर यांनी गायलेली मिलिंद जोशी यांची गीतरचना. संगीतकार आहेत अशोक पत्की.

देवकी पंडित यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89.
3: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
6: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
7: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
6: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
7: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
6: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
7: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
8: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.

मंदार आपटे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं रवींद्र आवटी यांचे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमा शेवटी ऐकूयात देवकी पंडित यांच्या स्वरामध्ये श्रद्धा सामंत यांचे गीत. संगीतकार आहेत प्रभाकर सुर्वे.

श्रोतेहो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर ठीक 8:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्र 8:40 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रतीक्षा वाद्यसंगीतात.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 23 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम विभागातील समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री श्रीलंकेच्या दौऱ्यावर. राष्ट्रीय पोषण माह अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. आणि नैऋत्य मोसमी पाऊस परतीला लागण्यापूर्वी देशात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. नवनव्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असल्याचं सांगून ते म्हणाले,
2: 21वी सदी का दूसरा क्वार्टर हमारे लिए और भी नई संभावनाओं लेकर आया है. एजेंटिक AI, टोकनाइजेशन, क्वांटम, ऐसी टेक्नोलॉजीज फाइनेंशियल सेक्टर में नई संभावनाओं के द्वार खोल रही है. अब हमारे सामने चुनौती है इन संभावनाओं को वास्तविक इम्पैक्ट में कैसे बदले.
1: भारताची UPI देयक प्रणाली वित्त तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी ठरली असून सध्या 11 देशांमध्ये ही प्रणाली वापरली जात आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. त्यासोबतच वित्त तंत्रज्ञान हे आर्थिक समावेशनाचं साधन बनावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वित्त तंत्रज्ञान कंपन्यांनी सर्वोच्च सायबर सुरक्षा, नैतिक डेटा निर्मिती मानकं, वित्त तंत्रज्ञान आधारित मजबूत औद्योगिक नवोन्मेष परिसंस्था आणि वित्त तंत्रज्ञान ग्राहक संरक्षण निर्देशांक यांची निर्मिती करावी, असं आवाहन मोदी यांनी केलं. पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका देशाच्या मालवाहतूक साठवण व्यवस्थेला एक नवी गती आणि दिशा देणारी ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं लोकार्पण काल मोदी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वे स्वतंत्र झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा अधिक मालगाड्या धावू शकतात, त्यामुळे इंधनाची बचत, मालवाहतुकीच्या खर्चात घट आणि पर्यावरणाचं संरक्षण यासारखे अनेक फायदे होत आहेत.

रेल्वेच्या आधुनिकीकरणावर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्माण करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. जेएनपीटी इथं झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसहित अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमधील वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. मोदी यांनी अलिराजपूरच्या दुर्गम आदिवासी प्रदेशांना राष्ट्रीय रेल्वे ग्रीडशी जोडणाऱ्या टांडा रोड आणि वडोदरा दरम्यान नवीन प्रवासी रेल्वे सेवेसह न्यू सानंद, न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव आणि न्यू जेएनपीटी या मालवाहू रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे विस्तार प्रकल्पांचीही पायाभरणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 3 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी काल कोलंबोत दाखल झाले. श्रीलंकेतील सर्वोच्च नेतृत्वाशी मजबूत सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. काल त्यांनी श्रीलंकेतील भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधील संबंध इतिहास, संस्कृती आणि विश्वासावर आधारित असून संकटाच्या वेळी भारत नेहमीच श्रीलंकेसोबत खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी भारताच्या वेगानं वाढत असलेल्या आर्थिक वृद्धीचा आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 22 सप्टेंबरला गुजरातमधील एकता नगरमध्ये 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्णयानुसार देशाच्या विविध भागांमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आयोजित करण्यात येणार आहेत. एकता नगर इथं होणाऱ्या या सोहळ्याच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला मूर्त रूप मिळेल. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे आजपासून देशभरात राष्ट्रीय पोषण माह अभियान राबवण्यात येणार आहे. आपल्या अंगणवाड्या आपली जबाबदारी ही राष्ट्रीय पोषण महिन्याची यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. आहारातील विविधता, पुरेशी प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांमधील ताजं आणि गरम शिजवलेलं अन्न, सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व, पोषण आणि बालवयातील विकासासाठी शिक्षण तसंच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची 10 वर्ष या बाबींवर या उपक्रमात विशेष भर देण्यात येणार आहे. याच अनुषंगानं वाराणसीत तसंच महाराष्ट्रातील पालघरमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा परस्पर हल्ले सुरू झाल्यानं पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. त्यामुळे या प्रदेशात संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची भीती वाढली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC गेल्या 2 दिवसात अमेरिकेच्या युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकी सैन्यानं इराणचे कच्चे तेल घेऊन जाणारे 5 टँकर्स नष्ट केल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. प्रत्युत्तरादाखल इराणनं जॉर्डनमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि अडचणींचं निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसंच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं उच्चस्तरीय समितीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेल्या सर्व मुद्द्यांचं सरकारनं निराकरण केलं आहे. तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्यांचं निरसन करून घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना पथकर अर्थात टोल भरण्यातून सूट देण्यात येणार असल्याची घोषणा काल महाराष्ट्र सरकारनं केली. मुंबई बंगळुरू महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच कोकणाकडे जाणाऱ्या इतर रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत ही सूट लागू राहील. यासाठीचे प्रवाशांनी जवळची पोलीस स्थानकं, वाहतूक पोलीस चौक्या आणि RTO कार्यालयांमध्ये गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन असे लिहिलेले विशेष स्टिकररूपी पास मिळवून ते वाहनावर लावावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. परतीच्या प्रवासासाठीही हा पास वैध राहणार आहे.
2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाला काल नवी दिल्लीत केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख

0: मांडवीय यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. यावेळी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा डॉ पीटी उषा, क्रीडा सचिव हरिरंजन राव आणि संघनायक सहदेव यादव उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय पथकाच्या अधिकृत जर्सीचं अनावरण करण्यात आलं. खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्याचा दबाव न घेता त्याकडे संधी म्हणून पाहावं आणि त्या संधीचं रुपांतर यशात करावं असं आवाहन मांडवीय यांनी यावेळी बोलताना केलं. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकांची कमाई केली आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीपूर्वीच्या टप्प्यात देशात मॉन्सूनचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 12 ते 21 सप्टेंबर दरम्यान मध्य, दक्षिण पूर्व आणि पश्चिम भारताच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागानं आज ईशान्येकडील राज्य तसंच बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड, नागालँड आणि ओडिशामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातही पुढील 3-4 दिवसात विजा आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम विभागातील समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री श्रीलंकेच्या दौऱ्यावर. राष्ट्रीय पोषण माह अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. आणि नैऋत्य मोसमी पाऊस परतीला लागण्यापूर्वी देशात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 8:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत प्रसारित करत आहोत. श्रोतेहो, ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 या सोहळ्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं काल मुंबईत आगमन झालं. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ सेंटर इथं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. डिजिटल पेमेंट आणि वित्तीय समावेशन या क्षेत्रातील भारताचं नेतृत्व अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं तसंच विकसित भारत 2047 दृष्टिकोनाला गती देण्याच्या मुख्य उद्दिष्टानं आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. माननीय पंतप्रधानांनी या परिषदेच्या आयोजनस्थळी भरवण्यात आलेल्या फिनटेक प्रदर्शनाला भेट दिली आणि मार्गदर्शनही केलं. सुरुवातीला ग्लोबल फिनटेक फेस्टिवलचे अध्यक्ष श्री क्रिस गोपाल कृष्णन यांनी प्रास्ताविक केलं.
3: सर, दिस इयर्स थीम इज पोटेन्शियल टू इम्पॅक्ट एजेंटिक AI, टोकनायझेशन अँड क्वांटम, ट्रस्टेड कनेक्टेड ग्लोबल सिस्टम्स फॉर इन्क्लुसिव्ह फायनान्स. द युनिकनेस ऑफ द इंडियन मॉडेल हॅज ऑलवेज बीन इन्क्लुजन, विच इज युअर मंत्रा टू. सर, दिस इयर वी एक्सपेक्ट 100,000 plus delegates, 8,000 plus participating institutions, 1,200 plus speakers, 500 plus investors, 5,000 plus startups, 450 plus sessions, 350 plus exhibitors, 200 plus product launches, making this one of the largest such gatherings in the world. GF platform stands to make finance more inclusive, technology more responsible, and collaboration more meaningful. On behalf of the entire financial and fintech community, we extend our sincere gratitude to the Honorable Prime Minister for his visionary leadership.

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आठ वाजून 56 मिनिटं आणि 40 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ऐकूया देशभक्तीपर समूह गीत.

मुंबई गायकवृंदांनी गायलेलं देशभक्तीपर समूह गीत आपण ऐकत होत होता। प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकताय। सकाळचे 9 वाजले आहेत।

एफएम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन. कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूया आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायलेली नाधो महानोरी यांची गीतरचना. संगीतकार आहेत निशिकांत सदाफुले आणि चित्रपट आहे अबोली

गीतगुंजन या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा या चित्रपटातली कविता कृष्णमूर्ती आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत. संगीतकार आहेत अनिल मोहिले.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बाळा कशी गाऊ अंगाई या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं. या गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी.

0: गीत गुंजन हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
5: फोन फरमाईश.

बन्या बापू या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांनी गायलेलं मुरलीधर गोडी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते ऋषीराज. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात चांदणे शिंपीत जा या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेली मधुसदन कालेडकर यांची गीतरचना. संगीतकार प्रभाकर जोग.

कार्यक्रमा शेवटी ऐकूयात आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायली अंजली मराठे यांनी गायली सुधीर मोघे यांची गीतरचना संगीतकार आनंद मोडक चित्रपट आहे चौकट राजा।

हो आता विसरा हे सगळं। इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच

0: पाऊस म्हणजे रेनकोटचं ओझ।
1: चौकट राजा या चित्रपटातील या गीताबरोबरच गीतगुंजन हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून। सकाळचे 10:30 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत आशा बघे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन। अभिवाचक आहेत जयश्री पुराणिक आणि भाग आहे बयान शिवा।
2: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन। अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी। ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन।
3: मैथिली अंशुमनच्या खोलीत गेली। तो गाढ झोपला होता। शंतनु ऑफिसला गेला तरी त्याला जाग नव्हती आणि तिच्या लक्षात आलं की तो पालथा झोपला आहे। शंतनु सारखाच असं पालथं एक पाय दुमडून झोपायची सवय शंतनुचीच। अंशुमनला आत्ता आतापर्यंत तर उतरणं झोपायची सवय होती। बाजूला स्टुलावर अलार्मचं छोटं घड्याळ। काल वाचत होता ते पुस्तक उघडच पडलेलं, तेही पालथं पान दुमडून। पाहिलं तो ते मानववंशास्त्रावरचं पुस्तक होतं। तिला आश्चर्यच वाटलं, या विषयाची आवड कधीपासून। जवळचं बॉलपेनही उघडच ते तिनं बंद केलं। टेबलावर हिंदी पुस्तकही होती, हिंदी कवितांची। तेही तो सध्या वाचत असावा अशा खुणा त्यावर होत्या। मध्ये पेन्सिल, ते पान उघडलं। त्यावरची पहिलीच ओळ होती, ए मेरी चेतना तुम बनो अनिकेत। अंशुमनच्या त्या वहीतली एक कविताही अशीच होती या आशयाची। तरुण मनाला या अशा अर्थाचं आकर्षण असावं, या अवस्थेपर्यंत सहज पोचता यावं असं पोषण आपल्या समाजात त्यांचं होतच नाही। डॉक्टर निरंजन नेहमी सांगायचे, यावर त्यांचा एक पेपरही होता, तरुण पिढीच्या मनोविकारांसंबंधीचा। तिनं ते पुस्तक नीट ठेवलं। टेबलावरची बाकी त्याची सगळी पुस्तकं शंतनुनं आवरून ठेवली होती। हे त्याचं रोजचंच काम होतं। आता भूमिका बदलल्यात, नुसत्या त्या दोघातल्याच नाही तर बाप लेकातल्या सुद्धा। शंतनुनं औषध घेतलं की नाही, घरात संपलेलं काय आहे, काय आणायचं आहे ते अंशुमन बघत होता। त्याचे कपडे इस्त्री केलेले आहेत की नाहीत इथंपासून। बाप लेकात एक वेगळं दृढ असं नातं रुजलं होतं, एकमेकांचं एकमेकांकरता असलेलं असं। ती इथं बाहेरची होती। टेबलाच्या कडेला सिगारेटचं पाकिट होतं आणि आगपेटी। शंतनु हीच घेतो सिगारेट, पण तो आगपेटी नाही वापरत, त्याचा लायटर असतो। कालही वास आला होता अंशुमन जवळ आला तेव्हा। ती अस्वस्थच झाली, हे कधीपासूनचं, आपण इथं नसतो, दुरून आपण काय करू शकतो। तो मुलगाच आहे आणि पुन्हा अंशुमनच आहे म्हणून निदान आपण एवढं दूर होऊ तरी शकलो। हा अंशुमनच नसता आणि त्याऐवजी मुलगी जरी असती तरी आपण गेलो असतो का?

अंशुमन उठला. ती त्याचा चहा बिहा करायला लागली तेव्हा तो म्हणाला, तो करून घेईल. मग तिनं मीच करेन ना असं काही म्हटलंच नाही. त्यानं तिचाही कप समोर ठेवला, तो मात्र तिनं घेतला. तू आत्ता खुर्चीवर बसली होतीस ना अम्मा, तुझी वेणी दिसली, मग तुझी सुटकेसही दिसली, बरं वाटलं. अगं उशीर झालाय मला, आता मला पळावंच लागेल. आज बहुतेक सोमूची सुट्टी बरं का, मी तुला संध्याकाळी मदत करीन. त्याचं बरं वाटणं त्या नौकराच्या संदर्भातलं होतं तर. मग तो चहा घेऊन

0: सरळ तयारच झाला. आताच निघतोस? खात नाही काही? तिनं विचारलं. नाही नाही, वेळच झालाय आता. अलार्म वाजलाच नाही.
1: वाजला ना, पण उठवायचं हे तुम्हाला सांगितलं नव्हतंच.
0: डॅडींना बरोबर कळतं की मी उठलेलो नसेन. मला लवकर जायचं असलं की ते फोन करतात.
1: तुझ्या पुस्तकाचं काय झालं रे अंशुमन?
0: कविता मला आवडल्या होत्या.
1: मैथिलीनं आठवण येऊन विचारलं.
0: बुटाचे बंद बांधता बांधता तो थांबला.
1: मला वाटलं ते फिसकटलं सर्व, फसवलं ग त्यांनी.
0: मग पैसे रे तुम्ही दिलेले?
1: काहीही अधिकार नव्हता विचारायचा, तरी विचारलंच.
0: ते सगळंच ग, थोडी घाईत झाली ती.
1: बस इतकंच? याहून काही नाही?
0: त्यांचा अंदाज चुकला होता तो हा इतकाच?
1: बाकी काहीच नव्हतं चुकलेलं.
0: तिला बाजूला करताना, दुखवताना?

सकाळी शंतनूबरोबर ती फिरायला गेली. आता रस्ता बदललेला, हा तर पूर्ण धावता मेन रोड. कोट्टूरपुरम ब्रिजवरून सरळ पुढं मागं जाणारा, वाटेत एक प्रायमरी शाळा. वाटलं की कधी शाळेतच शिकवावं छोट्या छोट्या मुलांना. या सकाळच्या संथवेळीही हा रस्ता वाहतच होता. ऑटो, स्कूटर, टॅक्सी, बस, नेहमीची वर्दळ हळूहळू करत सुरूच होत होती. आता जवळचं कुणी ओळखीचंही नव्हतंच हॅलो करणार. न बोलता दोघं चालत राहिली, पण काही बोललं हे पाहिजेच म्हणून मग ती म्हणाली, रस्ता चांगला आहे. हो, जरा आधी निघायला हवं मात्र. मग काय वाटलं की, तर ती एकदम म्हणाली, अंशुमन सिगरेट घ्यायला लागला का? मला काल. हो, शंतनू म्हणाला. तुम्ही टोकलं नाही? नाही. एखाद दुसऱ्या सिगरेटनं लगेच काय बिघडणार आहे? तो चांगला जबाबदार आहे, पुष्कळ गोष्टी घडतात. तुझ्याही तिकडे घडत असतीलच, शंतनू एकदमच म्हणाला. आजकाल पुष्कळदा त्याच्या प्रतिक्रिया एकदमच जरा तीव्रच असतात. रविवारी सकाळीच सुधीर आले. ती नुकतीच न्हावून आली होती, केस टॉवेलात लपेटूनच होते. तिनं घाईनं केस कोरडे करून बांधूनच टाकले. तिची थोडी धांदल पाहून ते म्हणाले, मी अवेळी आलो का? नाही नाही, बसा ना, ती म्हणाली. तरी ते तसेच उभे राहिले, कुठं बसावं हे न समजून. पलंगावर म्हणजे दिवाणावर तिची साडी होती, पुस्तकं होती, आत्ता टाकून दिलेला टॉवेल होता. दोन्ही मुडे स्वयंपाक खोलीत. मग तिला हसायलाच आलं. पलंगावरचा पसारा आवरत तिनं त्यांना बसायला जागा करून दिली. आता तुमच्यासाठी म्हणून तरी एखादी खुर्ची आणायलाच हवी, हं, ती म्हणाली. मी आज काही खाऊन आलेलो नाहीये, तुम्ही काही कराल तर मी ते खाऊ शकतो, हं, असं म्हणून त्यांनी मिठाईचा डबा समोर केला. ते प्रसन्न होते, हसत होते. कशाची मिठाई? दर्शनाचं लग्न जमलं. हो, चांगला आहे मुलगा, हैदराबादचे लोक आहेत. मुलगा अमेरिकेला असतो, लोकही चांगले आहेत. खरंच केवढी चांगली गोष्ट झाली नाही, ती मिठाई उचलत म्हणाली. असं नाही, मी देतो, ते म्हणाले. मिठाईचा एक पूर्ण तुकडा उचलून त्यांनी तिच्या तोंडातच टाकला. मग तिनं केलेला शिरा खाताना ते म्हणाले, शिरा चांगला झाला आहे, मला आवडतोही. गोडातली ही तुमची आवडती डिश ना? कुणी सांगितलं? तुमच्या आई म्हणाल्या होत्या, म्हणून मग मुद्दामच केला. नलिनी म्हणायची की बरंय, सोपीच गोष्ट आवडते. ते कधीही असा स्वतःच्या पत्नीचा उल्लेख करत नसत. नलिनी असायला हवी होती असं आज वाटतं मात्र, ते म्हणाले. ती यावर काही बोललीच नाही. परवा एंगेजमेंट, महिन्याभरानं लग्न, तुम्ही थांबायला हवं, ते आग्रहानं म्हणाले. मी या सुटीत घरी जातच नाही, ती म्हणाली शांतपणे. मागच्या वर्षी ती काही दिवस राहिली, मी परतली. सगळी सुट्टी इथंच घालवली. सुभद्रा आणि ती फिरूनही आल्या चार दिवस. यावेळी तर ती जातच नव्हती. अंशुमन कॉलेजच्या टूरलाच गेला आहे,

0: तो नसताना घरी जावंसं वाटतच नाही. तिच्या घरी जाण्याशी ते थोडं थांबले, अडखळले आणि मग म्हणाले, तुम्ही आलं पाहिजे राहायला प्रत्येक फंक्शनला. महिन्याचा वेळ तसा फार कमीच आहे, तुमची मदत पाहिजेच. खूप गोष्टी राहिल्या आहेत, कापड, इतर खरेदी अशा.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:30.
4: फोन फरमाइश.
0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:30.
4: फोन फरमाइश.

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एप्लिकेशनवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 10:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांसाठी कार्यक्रम लोकजागर.
1: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर.

0: नमस्कार श्रोते हो, लोकजागर श्रोते हो, लोकजागर हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. प्रसारित करीत आहोत श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये प्रसारित करीत आहोत अनामिका कदम यांचं काव्यवाचन.
1: माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे जाणीव. श्रोते हो, प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला सर्व प्रकारची जाणीव असणे गरजेचंच आहे. तिच्या किंवा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा या जाणीवतेनुच व्यक्त होत असतो. चला तर मग एकवीत आहे माझी पहिली कविता जाणीव. तुला हसताना पाहून मला आनंद होणं, तुला हसताना पाहून मला आनंद होणं, तू उदास असताना मन व्यथित होणं, तू उदास असताना मन व्यथित होणं, तुझी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं, तुझी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं, अगदी लहान लहान गोष्टींवरून तुझी आठवण काढणं, मनातले सगळे विचार फक्त तुला सांगणं, मनातले सगळे विचार फक्त तुला सांगणं, तू बोलत असताना तुझा भावपूर्ण चेहरा बघत राहणं, तुझा भावपूर्ण चेहरा बघत राहणं, कारण नसताना तुझ्याशी भांडणं, कारण नसताना तुझ्याशी भांडणं, तू रागावली की अरे हक्काच्या माणसाचीच भांडतो ना आपण अशी समजवत घालवणं, तुला आवडेल ते करण्याची तयारी असणं, तुला आवडेल ते करण्याची तयारी असणं, स्वतः इतकाच तुझ्यावर विश्वास करणं, स्वतः इतकाच तुझ्यावर विश्वास करणं, तू नेहमी खुश असावा, तू नेहमी खुश असावाच एक स्वप्न असणं, तुझ्या इतकंच या स्वप्नाला जपणं, खरंच ह्यालाच प्रेम म्हणत नसतील ना, ह्यालाच प्रेम म्हणत नसतील. श्रोते हो, माझ्या या नंतरच्या कवितेचं नाव आहे माझं प्रेम. या कवितेतून मी तुम्हाला एका प्रियकर आणि प्रियसीच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. प्रत्येक प्रियकर आपल्या प्रियसीला आपल्या शब्दातून प्रेम व्यक्त करतो आणि प्रियसी त्या प्रेमाला जतन करून ठेवते. या कवितेच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगू इच्छिते. अळव्याच्या पानावरचं पाणी होतं माझं प्रेम, अळव्याच्या पानावरचं पाणी होतं माझं प्रेम, करत असूनही सांगत येत नव्हतं माझं प्रेम, करत असूनही सांगत येत नव्हतं माझं प्रेम, भावनेच्या ओघात वाहत चाललं होतं माझं प्रेम, आठवणीच्या सागरात बुडत चाललं होतं माझं प्रेम, पावसाच्या सरीत चिंब झालं होतं माझं प्रेम, थंडीच्या गर्वात गाठलं होतं माझं प्रेम, त्याच्या एकेका भेटीसाठी असुसलं होतं माझं प्रेम, त्याच्या एकेका भेटीसाठी असुसलं होतं माझं प्रेम, गप्पा त्याच्याशी मारताना रंगून जात होतं माझं प्रेम, रंगून जात होतं माझं प्रेम, मनात कुठेतरी खोलवर दडलं होतं माझं प्रेम, मनात कुठेतरी खोलवर दडलं होतं माझं प्रेम, कळलंच नाही मला कसं जडलं होतं माझं प्रेम, कसं जडलं होतं माझं प्रेम, वाटत होतं सांगून टाकावं त्याला माझं प्रेम, वाटत होतं सांगून टाकावं त्याला माझं प्रेम, त्याच्या मनाला पटेल असं समजवायचं माझं प्रेम, त्याच्या मनाला पटेल असं समजवायचं माझं प्रेम, सर्वांनी सांगितलं एकतर्फी प्रेम म्हणजे माझं प्रेम, सर्वांनी सांगितलं एकतर्फी प्रेम म्हणजे माझं प्रेम, सांगितल्याविना त्याला झुरत राहिलं होतं माझं प्रेम, झुरत राहिलं होतं माझं प्रेम, मनातल्या मनात कुठंतरी लपवून ठेवावं माझं प्रेम, मनातल्या मनात कुठंतरी लपून ठेवावं माझं प्रेम, माझ्याच मनात इंद्र निर्माण करत होतं माझं प्रेम, इंद्र निर्माण करत होतं माझं प्रेम, होकार नकाराच्या वादळात सापडलं होतं माझं प्रेम, होकार नकाराच्या नादात सापडलं होतं माझं प्रेम, निश्चय केलास त्याला सांगावं माझं प्रेम, सांगावं माझं प्रेम, वर्षे गेली सांगायची, वर्षे गेली.

सांगायच्या तयारीला शोधून मुहूर्त सापडला, त्याला सांगायला माझं प्रेम, त्याला सांगायला माझं प्रेम, गाठलं सत्यातच त्याला, गाठलं सत्यातच त्याला, एकदा सांगायला माझं प्रेम, एकदा सांगायला माझं प्रेम, थांबवलं त्यानेच मला, थांबवलं त्यानेच मला सांगण्यापूर्वी माझं प्रेम, हातातली पत्रिका पाहून गोठलं तिथेच माझं प्रेम, हातातली पत्रिका पाहून गोठलं तिथेच माझं प्रेम, सहकुटुंब सहपरिवार लग्नाला अगत्य यायचं सांगून गेलं माझं प्रेम, गेलं माझं प्रेम, गेलं माझं प्रेम। श्रोते हो, यानंतरच्या कवितेचं नाव आहे तुला पाहिले मी। श्रोते हो, मी या कवितेतून प्रत्येकाला आपल्या प्रियसीच्या व्यक्त होणाऱ्या व्यथा, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, प्रियकाला प्रियसी दिसते आणि तिला पाहिल्यावर आपल्याला काय वाटते हे या कवितेतून मी तुम्हाला सांगू इच्छिते। तुला पाहिले मी अंधारातून जाताना, तुला पाहिले मी अंधारातून जाताना, माझ्या सावली बरोबर फक्त तुझीच सावली चालताना, फक्त तुझीच सावली चालताना, तुला पाहिले मी चंद्राकडे पाहताना, तुला पाहिले मी चंद्राकडे पाहताना, माझ्याकडे पाहून गोड गोड हसताना, माझ्याकडे पाहून गोड गोड हसताना, तुला पाहिले मी स्वप्नांच्या विश्वात रमताना, तुला पाहिले मी स्वप्नांच्या विश्वात रमताना, त्याच बागेत त्याच झाडाखाली माझ्या शेजारी असताना, त्याच झाडाखाली माझ्या शेजारी असताना, तुला पाहिले मी आयुष्याच्या प्रत्येक क्षणाक्षणाला, तुला पाहिले मी आयुष्याच्या प्रत्येक क्षणाक्षणाला, तू नसूनही तुझ्या त्या आठवणीमध्ये झुरताना, तू नसूनही तुझ्या त्या आठवणीमध्ये झुरताना, तुला पाहिले मी रोज मनी रडताना, तुला पाहिले मी रोज मनी रडताना, अन देवाकडे फक्त तुलाच परत मागताना, फक्त तुलाच परत मागताना। माझ्या यानंतरच्या कवितेचं नाव आहे नक्षत्रांचे प्रेम। श्रोते हो, माझ्या या कवितेतून प्रियकर प्रियसीला चंद्राच्या महत्व सांगते की आणि त्यांच्यासाठी तो प्रियकर काय करू शकतो हे या मी कवितेतून तुम्हाला सांगू इच्छिते। नक्षत्रांचे प्रेम। नक्षत्रांच्या गर्दीत प्रत्येकाने आपला चंद्र निवडलेला असतो, कारण प्रत्येक जण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो, एकदा तरी प्रेमात पडलेला असतो। तिच्या चेहऱ्याला चंद्र म्हणण्याची त्याची सवय काही मोडलेली नसते, त्याची सवय काही मोडलेली नसते, तिने कितीही डोळा चुकविला तरीही, तिने कितीही डोळा चुकविला तरीही, त्याने जिद्द मात्र सोडलेली नसते। तिच्या सौंदर्याचं गुणगान करण्याचा, तिच्या सौंदर्याचं गुणगान करण्याचा जणू छंदच त्याला जडलेला असतो, कारण प्रत्येक जण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो, प्रेमात पडलेला असतो। पानटपरीवाल्याकडे त्याची अगदी महिनो महिनी उधारी असते तरी तिच्यासाठी चंद्र तारे आणण्याची त्याची एक पायावर तयारी असतेच, तिच्यासाठी चंद्र तारे आणण्याची त्याची एका पायावर तयारी असतेच, तिच्यासाठी काहीही करण्याचा निर्धार त्याच्या मनात खोलवर दडलेला असतो, कारण नक्षत्रांच्या गर्दीत प्रत्येकाने आपला आपला चंद्र निवडलेला असतो। ती सोबत असेपर्यंत त्याला दुःख कधीही उमगत नाही, दुःख कधीही उमगत नाही। तिच्या क्षणभर दुराव्यानेही, तिच्या क्षणभर दुराव्यानेही तो दुःख सागरात बुडलेला असतो, तो दुःख सागरात बुडलेला असतो, कारण नक्षत्रांच्या गर्दीत प्रत्येकाने आपापला चंद्र निवडलेला असतो। बरं, यालाच प्रेम म्हणावं तर लोक निर्मळ प्रेमाची भाषा करतात आणि नुकताच प्रेमात पडलेल्या त्या दोघांकडून अगदी शुद्ध प्रेमाची आशा करतात। अशाच समाज कंटकामुळे प्रत्येक जण प्रेमात रखडलेला असतो, तरी देखील प्रत्येक जण केव्हा ना केव्हा तरी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो, एकदा तरी प्रेमात पडलेला असतो। श्रोते हो, माझ्या शेवटच्या कवितेचं नाव आहे म्हणून प्रेम करायचं राहूनच गेलं। प्रेम कधी करावं हा प्रश्न सतत मनी रेंगाळत होता, त्या विचारानं पूर्णविराम देण्यासाठी ही माझी कविता मी सांगू इच्छिते। पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं हे माहीतच नव्हतं, म्हणून प्रेम करायचं राहूनच गेलं। पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं, म्हणून प्रेम करायचं राहूनच गेलं। दहावी पर्यंत अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, म्हणून प्रेम करायचं राहूनच गेलं। आता थोडं तरी कळायला लागलं होतं की प्रेम म्हणजे काय।

0: काय असतं? आता थोडं तरी कळायला लागलं होतं की प्रेम म्हणजे काय असतं. पण 12वी म्हणजे आयुष्याचं वळण. पण 12वी म्हणजे आयुष्याचं वळण म्हणून प्रेम करायचं राहूनच गेलं. शाळेत असताना मुलींशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही. त्यामुळे कॉलेजमध्ये सुद्धा मैत्री जपताच आली नाही. म्हणून प्रेम करायचं राहूनच गेलं. आता मैत्रिणीही खूप आहेत. पण प्रपोज करायला डेअरिंगच होत नाही. म्हणून प्रेम करायचं राहूनच गेलं. प्रत्येक वेळा समोरच्यांच्याच भावनांचा विचार केला. नाही म्हणली तर कदाचित चांगली मैत्रीण गमावून बसेल. म्हणून प्रेम करायचं राहूनच गेलं. आयुष्यात जर प्रेम केलं नाही तर मरण्याआधी तरी एकच प्रेम करायचं राहूनच गेलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण अनामिका कदम यांचं काव्यवाचन ऐकलं. श्रोते हो, आत्ताच आपण नवसाक्षरांकरिता कार्यक्रम ऐकलात लोकजागर. आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं. आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

0: नवसाक्षरांसाठी कार्यक्रम आता आपण ऐकलात लोकजागर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405251520.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाइश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
5: फोन फरमाइश.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.

0: आमचा फोन क्रमांक 940-525-5120.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो, फोन फरमाईश.
3: आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम उमंग. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत एनसीईआरटी

0: अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं समाप्त होता है। अब आपकी मित्र विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार।
1: उमंग उमंग उमंग उमंग
2: उमंग NCERT प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
3: पुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश
4: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
3: तुमची फरमाइश आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
4: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा।
5: आमचा फोन क्रमांक 9405255120।
6: आमचा फोन क्रमांक 9405255120।
3: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
7: हॅलो फोन फरमाइश।
3: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश।
4: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
3: तुमची फरमाइश आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
4: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा।
5: आमचा फोन क्रमांक 9405255120।
6: आमचा फोन क्रमांक 9405255120।
3: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
7: हॅलो फोन फरमाइश।
2: FM band 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल अप्लिकेशनवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून। सकाळचे 10:30 झालेत। प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वैशाली सामंत यांनी गायलेली एक अल्बम गीत रचना। संगीतकार आहेत अवधूत गुप्ते आणि गीतकार अवधूत गुप्ते।

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अजय गोगावले आणि सहकारिणी गायलेली सुधीर मोघे यांची भावगीत रचना. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी.

मिश्री संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात ये हरिहरण आणि श्रेया घोषाल यांनी गायलेली नीरा फाजली यांची हिंदी गझल. संगीत आहे ललित सेन यांचं.

0: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची वी तू माऊ.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
5: आमचा फोन क्रमांक 9405255120.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा. हॅलो फोन फरमाईश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
3: फोन फरमाईश.

मोहम्मद रफी आणि सहकारिणी गायलेली राजेंद्र कृष्ण यांची हिंदी भक्तीगीत रचना तत्पण ऐकलीत. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. कार्यक्रमा शेवटी ऐकूयात शैला चिखले, विना बामणे, श्रीकांत नारायण आणि सहकारिणी.

या कोळीगीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. यामध्ये वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पॉक्सो कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, प्रत्येक कळीला उमळण्याचा अधिकार असतो, पण काही वेळा निर्दयी हात त्या कळ्यांवर घाव घालतात. बालपण हे फुलपाखरासारखं नाजूक असतं, त्याच्या रंगांवर भीतीची सावली पडू नये म्हणून समाजानं आणि कायद्यानं सतर्क राहणं गरजेचं आहे. अशाच बालकांच्या संरक्षणासाठी भारतात पॉक्सो कायदा अस्तित्वात आला, बालकांना लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण देणारा हा कायदा. आज ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांच्याकडून या कायद्यासंबंधी आपण माहिती करून घेणार आहोत. महिला हक्कासाठी सातत्यानं लढणाऱ्या, कायद्याच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे. वर्षाताई या बीकॉम LLB आहेत. गेली 36 वर्ष त्या गर्भातल्या स्त्रीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत त्यांच्या न्यायासाठी लढा देतात. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून देशभर PCPNT कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेल्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांना 2025 संयुक्त राष्ट्रसंघाचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार मिळालाय. विशेष म्हणजे हा सन्मान मिळवणाऱ्या या तिसऱ्या भारतीय आहेत. कमला भसीन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं यांनी मराठीत भाषांतरही केलेलं आहे. त्यांनी किशोरवयीन मुलांचे 250 अधिक गट करून 2500 मुलांना जीवन कौशल्य मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. स्वागत करूया ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांचं.
1: नमस्कार
0: वर्षाताई. पॉक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012. सुरुवातीला सांगा, या कायद्याची गरज का भासली असावी?
1: खरं तर खूप विरोधाभासी वाटू शकतो हा शब्द की बालकांच्या संदर्भाने होणारा लैंगिक अत्याचार. बालक म्हणजे 18 वर्षाखालची लेकरं, मुलं आणि मुली दोघेही. आणि 18 वर्षाखालच्या मुलांना, म्हणजे आता 10व्या वर्षी मुलींना पाळी येऊ लागलेली आहे बदललेल्या सगळ्या वातावरणाचा परिणाम म्हणून. पण साधारणपणे 10व्या वर्षी जरी पाळी जरी आली तरी तिला आपण समजतंय, ती प्रौढ आहे असं आपण 18 वर्षानंतर म्हणतो. मतदानही त्याच्यानंतर होतं, लग्नाची परवानगी आपण 18 नंतर देतो. पण 18 पर्यंत आपण तिला बालक समजतो, तिला किंवा त्याला. आणि तोपर्यंत त्यांचे लैंगिक अवयव या सगळ्यासाठी विकसित झालेले नसतात. आणि ते विकसित झालेले जरी असले तरी ते वापरण्यासाठीची जी क्षमता, जी आर्थिक परिस्थिती, ती समज, मानसिकता, हे सगळं त्यांच्याकडे नाहीये. म्हणून आपण त्यांना बालक म्हणतो. असं जरी असलं तरी त्यांच्या संदर्भाने अगदी 10 पेक्षाही खालच्या वयातल्या, अगदी 4 वर्षाच्या जन्मलेला, म्हणजे अलीकडे मी 8 महिन्याच्या मुलीवर झालेले अत्याचार पाहिलेले आहेत. त्यामुळे बदललेल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये 8 महिन्याच्या बालिकेसोबत सुद्धा ह्या घटना घडू शकतात. आणि हे जेव्हा निदर्शनाला आलं की केवळ आपल्याकडची भारतीय न्यायसंहिता किंवा आताची पूर्वीचं जे IPC हे बालकांच्या संदर्भाने होणाऱ्या लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी पुरेसं नाही, एक प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधकात्मक काही व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल. आणि बालकांच्या संदर्भाने होणारे हे अत्याचार, पोलीस स्टेशनला ज्या पद्धतीने स्त्रिया किंवा इतरांच्या संदर्भाने होणारे गुन्हे आपण हाताळतो तसे हाताळता येणार नाहीत. तसे हाताळताना खूप अडचणी येतात त्या बालकांना, त्याचा उलट ट्रोमा होतोय. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा या पद्धतीच्या कायद्याची गरज बोलली गेली. त्याच्या आधी जे जे ऍक्ट आपल्याकडे होताच, त्याच्या आधी बाल संरक्षण मंडळ आपल्याकडे होती, पण

0: तरी सुद्धा स्वतंत्र कायद्याची गरज भासावी इतक्या मोठ्या प्रमाणावर मालकांच्या संदर्भाने अत्याचार होताना दिसले. अलीकडेच एप्स्टीन फाईलची पण चर्चा आपण ऐकली, तिथेपासून ते आपल्याकडे नसरापूरमध्ये झालेली घटना असेल किंवा बदलापूरमध्ये झालेला मुलीच्या संदर्भाने उल्लेख आपण केवळ प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं म्हणून करतो, पण माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 30-30 गुन्हे दाखल आहेत आजच्या तारखेला. आणि म्हणून ह्या कायद्याची गरज आणि कायद्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण घेतलेल्या न्यायालयांची निर्मिती केली गेली. आणि हा कायदा 46 वेगवेगळ्या कलमांचा कायदा आहे आणि बालकांना संरक्षण देईल, बालकांची मानसिकता लक्षात घेईल आणि मग ती केस हाताळली जाईल असं वातावरण देईल असे डायरेक्शन्स कायद्यामध्ये दिलेले आहेत. आणि हा कायदा चालवण्यासाठी न्यायालयांना सुद्धा काही डायरेक्शन्स कायद्याअंतर्गतच दिलेले आहेत, काय करा आणि काय करू नका. आपल्याकडे कमिशन आहे म्हणजे जसं महिला आयोग आहे आपल्याकडे, तसा बाल आयोग पण आहे आपल्याकडे ज्याला आपण चाइल्ड राईट कमिशन म्हणतो. तिथेपासून ते गाव पातळीवरती अंगणवाडी स्तरावरती अंगणवाडी आणि ग्रामसेवक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण स्तरामध्ये अगदी छोट्यातल्या छोट्या वाड्या वस्त्यांवरती आणि गावामध्ये आपल्याकडे बाल संरक्षण समिती, बाल हक्क संरक्षण समिती, व्हिलेज चाइल्ड राईट प्रोटेक्शन कमिटी आहे. पण हे एरवीप्रमाणेच की तिथे तो बोर्ड लावलेला असतो, अंगणवाडी ताई त्याच्यावरती आपलं नाव टाकते, ग्रामसेवकांचं नाव आणि मोबाईल नंबर टाकलेला असतो, त्याच्यावर काही सदस्य कार्यरत असतात, पण ते कागदावरच राहतं. मुलांच्या संदर्भाने गावामध्ये काही चुकीचं घडत असेल तर त्याची नोंद घ्यावी, म्हणजे चाइल्ड मॅरेज होत असेल तर, घरामध्ये त्यांच्यावर काही अत्याचार कमी जास्ती होत असेल तर, त्यांची पळवापळवी होत असेल तर, त्यांना चाइल्ड लेबर म्हणून कामाला लावत असतील तर, या सगळ्याच्या संदर्भाने त्या बालहक्क संरक्षण समितीने काम करणं अपेक्षित आहे. त्याच वेळेला पोक्सो अंतर्गत जर काही लैंगिक अत्याचार होत असतील तर त्याच्याही संदर्भाने त्यांनी कामकाज करावं असं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्याकडे ही सगळी व्यवस्था दिलेली आहे, कायदा अतिशय सक्षम दिलेला आहे आणि या कायद्याच्या संदर्भाने खूप मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होत आहेत. न्यायालय पण अतिशय संवेदनशीलपणे, न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं की 6 महिन्याच्या आतमध्ये ते निकाली निघाले पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे नुसते तारीखवर तारीख तारीखवर तारीख असं ह्या कायद्याच्या बाबतीत चालणार नाहीये.
1: बरोबर.
0: आणखीन एक विशेष गोष्ट याच्यामधली अशी आहे की लैंगिक अवयव तर तयार नाही आहेत बालकाचे, मग लैंगिक अत्याचार कसे? तर स्किन टू स्किन टच असण्याची गरज नाही. त्या बालकाचं पोर्नोग्राफिक इमेजेस वापरणं, चुकीचे चाळे त्यांना करायला लावणं, त्याच्या संदर्भाने चुकीच्या गोष्टी त्याच्या फोटोग्राफी करणं, त्याची व्हिडिओग्राफी करणं, आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीची पोर्नोग्राफी बालकांच्या संदर्भाने फोटोग्राफ्स किंवा त्यांच्या संदर्भाने असले व्हिडिओ जर सेव्ह केले तर त्याला 5 वर्षाची शिक्षा आहे. त्या बालकाची त्यांच्या कुटुंबाची पूर्ण गोपनीयता सांभाळली पाहिजे. पहिला कायदा आहे की ज्याच्यामध्ये वृत्तपत्रांना डायरेक्शन दिलेले आहेत, बातमी आली तुमच्याकडे तर काय करा आणि काय करू नका हे मीडियाला सुद्धा त्याच्यामध्ये डायरेक्शन दिलेले आहेत. पोलिसांनी सुद्धा वर्दीमध्ये जाऊन स्टेटमेंट घ्यायचं नाहीये.
1: अच्छा.
0: कारण त्या बालकाला भीती वाटू शकते. घटना घडलेली पहिली इन्फॉर्मेशन आली पोलिसांकडे की तातडीनं जाऊन त्याचे स्टेटमेंट घेत असताना सामाजिक कार्यकर्ते काउन्सिलर तिथे हजर राहतील, युनिफॉर्म शिवायचा अधिकारी तिथे असेल, होता होईल ती महिला असेल आणि ते बालक जिथे कम्फर्टेबल असेल,
1: म्हणजे घरी असेल तर घरी असेल
0: ते म्हणाले की इथे आपण तिथे बसू. समजा घरातलाच कोणीतरी आरोपी आहे तर
1: बरेचदा आणि असं कोणीतरी जवळच असतात, नातेवाईक,
0: जवळचे नातेवाईक असतात, ओळखीतली माणसं असतात, जवळच्या घरातल्या कोणीतरी असू शकतं, त्यामुळे जिथं ते कम्फर्टेबल नाहीये लेकरं फार छान कम्युनिकेट करतात, त्यामुळे ते जे बालक जिथे कम्फर्टेबल असेल तिथे ते स्टेटमेंट घेतलं जावं असं कायद्यात म्हटलेलं आहे.
1: बरोबर.
0: आणि अलीकडे नुसतं शारीरिक होणाऱ्या अत्याचाराचा संदर्भ नाही तर पोर्नचा नुसता संदर्भ नाही तर अशा बालकांचा वापर करून मोठे मोठे जे टुरिस्ट प्लेस आहेत तिथे अशा बालकांच्या संदर्भाने बाल लैंगिक पर्यटन वाढलेलं आहे.
1: फारच दुर्दैवी आहे.
0: अशी काही लॉजेस, अशी काही ठिकाणं आहेत असं रेकॉर्डवर आलेलं आहे आणि बाहेरून परदेशातून वगैरे असे लोक येऊन अशा पद्धतीने त्यांचा गैरवापर करतात असे संधी साधू लोक आहेत असं तिथे पाहिलं गेलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या संदर्भाने सुद्धा त्याच्या संदर्भातही पोलीस स्टेशननी निगराणी ठेवणं हे अपेक्षित

0: पण मग तक्रार कोण नोंदवणार? म्हणजे ही मुलं तर सध्या नसतात किंवा त्यांना पळून आणलेलं असतं, टुरिस्ट आलेले असतात, त्यांनी त्यांचा गैरवापर करून ते निघूनही गेलेले असतात, पण मग दाद कशी?
1: मोठ्या प्रमाणावर मिसिंग आपल्याकडे अलीकडे दाखवत आहेत, मुलींची मुलांची पळवा पळवी अलीकडेच पुणे किंवा सातारा किंवा ह्या भागातल्या मुला मुलींच्या पळवा पळवीच्या खूप मोठ्या प्रमाणावर रिपोर्ट्स पण आले आणि बातम्या पण येत आहेत. त्यामुळे ही पळवून नेलेली मुलं असू शकतात, त्यामुळे त्यांचा रेस्क्यूचा एक व्यवस्था आपल्याला करावी लागेल. त्याच वेळेला

0: बातम्या पण येत आहेत. त्यामुळे ही पळवून नेलेली मुलं असू शकतात, त्यामुळे त्यांचा रेस्क्यूचा एक व्यवस्था आपल्याला करावी लागेल. त्याच वेळेला या पद्धतीच्या ज्या घटना घडत आहेत त्यावेळेला त्यांचे जवळचे नातेवाईक बहीण आई हे जेव्हा तक्रार घेऊन येतात ना त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्यांना सुरक्षित करणं गरजेचं असतं. ही गोष्ट त्या बालकांनी सांगू नये ह्याच्यासाठी आरोपी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून व्हायलंट होऊ शकतात. आपल्यापेक्षा कमकुवत प्रजातीला आपण कसेही वापरू शकतो आणि इतक्या लेवलवर जर त्यांचे हार्मोन्स या पद्धतीने हे करत असतील तर त्यांच्यावरती कोणताही सोशल दबाव राहिलेला नाही. करणारे जर आरोपी बघाल ना, भावकी गावकी याच्या सगळ्याच्या संदर्भाने जो एक प्रेशर होतं ते बदललेल्या अर्बनायझेशन मध्ये अलीकडे आम्ही ते रुर्बनाइज पण म्हणायला लागलो, रुरल कम अर्बन असं म्हणून एक रुर्बनाइज पण व्हायला लागले. तिथे कोणाला कोणाचा पाय पोचणार, कोणाला कोणी विचारणार नाही अशा वातावरणामध्ये पोर्नोग्राफिक ते सगळं बघणं मीडियामध्ये आणि गरज पडली तर टीमनी जाऊन ते वापरणं ह्याला लेजिटिमसी मिळतीये. लीगली जरी हे चुकीचं असलं तरी याला जो वचक असायला पाहिजे अशा पालकांनी सोडवायला जाणं, त्या मुलांना पाठीशी घालणं हे जे प्रकार घडतायत ते थांबणं फार गरजेचं आहे. त्यामुळे या पद्धतीच्या टुरिझमला जर कोणी उठून जात असेल हे काय जाणं आहे, जाऊन तिथे काय करतात आणि अशा पद्धतीनं तर बाधित तर होत नाहीत, अशा पद्धतीच्या गोष्टी तर तिथे करत नाहीत हे तपासलं गेलं पाहिजे. आणि तिथल्या तिथल्या पोलीस स्टेशनची आणि त्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की या पद्धतीच्या घटना तिथे घडता कामा नयेत.
1: बरोबर,
0: म्हणजे हा प्रिव्हेंटिव्ह भाग झाला.
2: जेव्हा अशी दुर्दैवी घटना घडते त्यावेळेला कोणतं मोठं चॅलेंज निर्माण होतं?
0: एक तर त्या बालकाला त्याच्याकडून ते स्टेटमेंट काढून घेणं, ते रेकॉर्डवर आणणं आणि ते आणलेलं स्टेटमेंट परत न्यायालयासमोर परत रेकॉर्ड करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग काम अधिकाऱ्यांना करावं लागतं. आणि खूपदा ही बालकं ही स्पेशल बालकं असू शकतात, म्हणजे ती
2: व्यक्तही होऊ
0: शकतात, मतिमंद असू शकतात, ती गतिमंद असू शकतात, ती मूकबधीर असू शकतात, ती अंध असू शकतात. त्यांच्याकडून तज्ज्ञ माणसांच्या मदतीने ते स्टेटमेंट्स घ्यावी लागतात. त्यामुळे अशा तज्ञांची मदत घ्यावी असं कायद्यात म्हटलेलं आहे. गरज पडली तर अशा तज्ञांना बोलवा आणि त्यांच्या मदतीने एव्हिडन्स रेकॉर्ड करा. त्या आरोपी समोर हे करता कामा नये हे पण नोंदवलेलं आहे.
1: अच्छा.
0: आणि 29 कलम जे आहे ह्या कायद्याचा, ह्या कायद्याचा संपूर्ण आत्मा जे आहे त्याच्यामध्ये त्या बालकांनी एकदा त्या निष्पाप निर्व्याज लेकरांनी एकदा स्टेटमेंट सांगितलं तर ते परत साक्षी पुरावे आणून सिद्ध करण्याची गरज नाही.
1: अच्छा.
0: प्रिझम्पशन आहे इनोसन्स, इट इज प्रिझ्युम्ड बाय द कोर्ट. कोर्ट हे गृहीत धरेल की बालक सांगतंय, निर्व्याज निष्पाप बालक, त्याच्याने न्यायालय म्हणेल की हे लैंगिक अत्याचार आहे.
1: बरोबर.
0: आणि आरोपीला
1: ऍब्सोल्युटली
0: नाही. हा सगळ्यात मोठा आत्मा आहे ह्या कायद्याचा 29वा कलम. आणि त्या कलमानुसार आणि म्हणून ह्या कायद्याची गरज होती. हे दुसऱ्या कुठल्या भारतीय न्याय संहितेमध्ये इतरत्र तुम्हाला बघणार नाही. आणि मग आरोपीला सिद्ध करावे लागेल मी निर्दोष कसा आहे. त्यांनी त्याचे साक्षी पुरावे आणावे आणि स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करावं. सरकारी पक्षाचं, पोलीस पक्षाचं हे काम संपलं. एकदा त्या बालकाचं कम्फर्टेबल वातावरणामध्ये व्यवस्थितपणे त्याचं एकदा स्टेटमेंट घेतलं तर कोर्ट विल प्रिझ्युम चाइल्ड्स इनोसन्स असं म्हटलेलं आहे. त्या बालकाचं निर्व्याज आणि निष्पाप असणं आणि त्याचं स्टेटमेंटवर कोर्ट पुरावा म्हणून त्याच्या अफिडेव्हिटवर आणि त्याच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवेल.
1: बरोबर.
0: आणि समोरच्या पार्टीला मग आरोपी पक्षाला स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करावे लागेल. त्यामुळे याच्यामध्ये बालकाच्या बाजूने व्यवस्था उभी आहे. हे सगळं बालकांच्या संदर्भाने होतं आहे त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे बाल संरक्षण समिती गावपातळीवर तयार केलेल्या आहेत.
1: अच्छा.
0: कारण ह्या गोष्टी घरामध्ये घडतायत, परिसरामध्ये घडतायत,
1: बरोबर,
0: जवळच्या नात्यामध्ये घडतायत आणि फक्त मुलींच्या संदर्भाने घडतायत असं समजू नका.
1: मुलांचं पण ऐकायला येतंय,
0: मुलांनाही या पद्धतीने वापरलं जातं आणि फक्त पुरुषच असे अत्याचार करतात असंही समजू नका. असे अत्याचार स्त्रियाही करू शकतात.
2: बालकांचा जो गैरवापर होतोय त्याच्याबद्दलचे जे गुन्हे दाखल होत आहेत तुमच्या मते याच्या मागची कारणं काय असू शकतील?
0: त्याच्यामध्ये खूपदा घरातला कलह असू शकतो, जमिनीचे वाद असू शकतात, चुकीची प्रेम प्रकरण, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिपची कारणं असू शकतात. किंवा व्यापारी संबंध उद्योग व्यापाराचे संदर्भ असू शकतात. बालकांचा आपल्या आर्थिक असल्या बांधगडींच्यासाठी किंवा वैयक्तिक लैंगिक असल्या वर्तनाच्या साठी म्हणून

0: मालकांचा गैरवापर होताना दिसतो. सगळ्यात पहिली मी विनंती तुमच्या माध्यमातून समस्त लोकांना करीन की बालक जेव्हा बोलतात तेव्हा कृपा करून नीट ऐका.
1: बरोबर.
0: ते काकांच्या सोबत मी जाणार नाही अशी ती मुलगी म्हणत असते. आपल्याला वाटतं काका एवढे मोठे वयस्क, ती पोरग एवढंच बारकी पोरगी, काय हरकत आहे तिने जायला. जेव्हा ती सांगते ना बॅड टच गुड टच शिकवत बसायची गरज नाही. लेकरांना वासना आणि प्रेम ह्याचा फरक समजतो. आपल्याकडे मुलांसाठी वेळच नाहीये आणि तो वेळ जेव्हा आहे तेव्हा आपल्याला आर्थिक परिस्थिती अशी आहे की आपल्याला 8-8, 10-10 तास दुसऱ्या व्यवस्थेच्या ताब्यात आपली लेकरं देऊन जावं लागतंय कामाला.
1: तेच म्हणणार होते की आज पाळणा घरात काही आया नोकरीला जाताना ठेवून जातात किंवा घरी सुद्धा काही नानी किंवा अशा ठेवलेल्या असतात सांभाळायला आणि त्यांनी जर कधी काही अत्याचार केले तर तुम्ही जे म्हणालात ते मुलांनी सांगतायत ते लक्ष द्यायला हवं किंवा त्यांचे हावभाव पण टिपायला हवेत. जसं भूक लागलेली आपल्या मुलांची आपल्याला कळतं तसं पालकांनी हे पण लक्ष ठेवायला हवं. किंवा मुलगा शांत बसून राहतोय रडतोय तुम्ही म्हणालात तसं की कोणाबरोबर तरी जाण्याचं नाही म्हणतोय घाबरायला लागलाय अचानकच शाळेत जाणं नाही म्हणतोय तर थोडं नक्कीच आपण तिथे लक्ष द्यायला हवं कारण त्यांच्यावर अत्याचार होतात त्याच्यानंतर किती मानसिक त्रासातून ते कुटुंबही जात असतं आणि तो मुलगाही नकळत्या वयात त्याच्यावर हे काहीतरी घडलेलं असतं त्याच्याबाबत त्याच्यामुळे तो त्या छळ्यातनं जात असतो. आपण त्या मुलांसाठी अजून काय करू शकतो याच्यातनं बाहेर.
0: स्वत्वाची जाणीव न झालेली मुलं आहेत त्यामुळे त्यांना आपल्याला हे अलर्ट तर करावंच लागेल पण आपल्याला आपल्या मुलांना क्वालिटी टाइम द्यावा लागेल क्वांटिटी टाइम देण्यापेक्षा. त्यामुळे त्यांना वी शुड बी गुड लिसनर्स. आपल्याला थोडं ऐकावं लागेल मुलं काय म्हणतात नॉन व्हर्बली काय म्हणतात आणि व्हर्बली काय म्हणतात म्हणजे शब्दांनी काय बोलतात आणि आपल्या कृतींनी काय सांगतात याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि ज्या व्यवस्थेच्या ताब्यात आपली मुलं आपण देतोय ना त्या व्यवस्थेच्या ताब्यात देत असताना त्या सगळ्या व्यवस्था यांना हे प्रशिक्षण असलं पाहिजे कायद्याचं. त्याचे एक इंटरव्ह्यू जेव्हा घेणार ना तेव्हा या कायद्याचं सगळं त्यांना आपण सांगितलं पाहिजे. म्हणजे मी आता ठरवलं की माझ्या नातवाला सांभाळायला जर माझ्याकडे बाई राहणार असेल तर मी तिची मेडिकल चेकअप करणार कारण ती आवश्यक आहे कुठला तिला आजार नाही ना हे बघणं जेवढं आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: तेवढंच ती सायकोलॉजिकली फॅमिली लेवल आणि ह्या सगळ्यामध्ये सुखी आहे ना व्यवस्थित आहे ना ती आर्थिक गरज म्हणून आली ना तिच्या काही चुकीच्या कशा ती कुठेतरी फिरायला घेऊन गेल्याने दुसऱ्या पुरुषांच्या ताब्यात माझं लेकृती देऊ शकते चुकीचं वागू शकते तर तिचं वर्तन कसं आहे आणि तिला हा कायदा आपण सांगितलेला पाहिजे म्हणजे वी आर अवेअर हे समोरच्याला सांगितलं पाहिजे की असा कायदा आहे बरं का आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि हा प्रशिक्षणाचा भाग आहे. त्यामुळे पाळणाघरात आपण सगळ्या ह्या गोष्टी खूप खाजगीपणे करतोय सध्या. ह्याला थोडं इन्स्टिट्यूशनल स्वरूप देण्याची गरज आहे. याला संस्थात्मक स्वरूप देऊन या प्रशिक्षणांना बाकीच्या गोष्टी आपण बघतोय की खायला ठेवलंय की नाही डबा ठेवला की नाही कपडे नीट ठेवले की नाही मग स्वच्छता बाळगली की नाही मग त्या वेळेत आल्या की नाही मग त्या वेळेत हे सगळं बघतो. त्याच्याबरोबर ही सायकोलॉजिकल या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्याकडे पण आपलं लक्ष असलं पाहिजे आणि गरज पडली तर तिला पण अशा गोष्टींना समुपदेशनाला प्रायर घेऊन जाऊन मग आपण एंगेज केलं पाहिजे. त्यामुळे कायदा चालवण्याची वेळ कोणावर येऊ नये आणि अशा मुलांच्या संदर्भाने ज्या वेळेला ती वेळ येईल त्यावेळेला आपल्याला कायद्याची माहिती असणं ही फार गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे असं स्पेशल न्यायालय आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठे आहे असं बालगृह कुठे आहे बाल संरक्षण मंडळ कुठे आहे बाल संरक्षण समिती कुठे आहे याच्याविषयीची माहिती लोक प्रश्न निर्माण झाल्यावर आम्हाला शोधत येतात. आधीच आपल्याला ती माहिती असली आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग असला आई म्हणून त्या गावातली एक बचत गटातली महिला म्हणून त्या गावातल्या महिला मंडळाची एक महिला म्हणून किंवा आपण कामावर जरी जात असतो तरी तिथून सुद्धा तिथे माहिती ती घेणं आणि आपण मग नंतर गुगल करायला लागतो हे सगळं शोधायला लागतो. तर मला असं वाटतं की याची माहिती असणं अशा पद्धतीचा कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी करणारी एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे आहे. आपल्याकडे स्वतंत्र न्यायालय आहे आणि तिथे गेल्यावर आपले अधिकार काय आहेत.
1: खरंय.
0: खूपदा आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर आपले अधिकार माहित नाहीत कोर्टात गेल्यावर आपले अधिकार माहित नाहीत काय करा आणि काय करू नका माहित नाही पुराव्या कामी काय काय न्यायचं ते आपल्याला माहित नाही. आपण शिकले सवरलेले असतो पण याच्या बाबतीमध्ये आपण कार्यात्मक साक्षर नसतो. आंघोळ बिंघोळ घालून घेऊन जातात मुलांना झालं का सगळे पुरावे नष्ट. समजा काही कमी जास्ती लैंगिक संबंध प्रयत्न झाला असेल आणि त्या लेकराला आंघोळ घालून घेऊन गेले तर आम्हाला काहीच पुरावे मिळत नाहीत. मेडिकल पुरावा तातडीनं त्याची मेडिकल चेकअप टेस्ट करून त्याच्या संदर्भातले पुरावे गोळा करून 48 तासाचा ते जायला पाहिजे आणि त्याचे रिपोर्ट होतच नाही आणि ते न करणं ही कधी कधी स्ट्रॅटेजी असू शकते. आरोपी सुटतो ना.
1: खरे काही पुरावेच सापडत नाही
0: काहीच मिळत नाही.

0: त्यामुळे ह्या ज्या गोष्टी होत आहेत ना, त्या गोष्टींचं थोडं कार्यात्मक, म्हणजे मला फार छान वाटलं की आपण आपण रेडिओच्या माध्यमातून लोकांशी बोलतोय, तर मला वाटतं की कोर्टात प्रत्यक्ष चालवणारे वकील आणि घरात घडणारी घटना याच्यामध्ये खूप मोठा प्रवास आहे. आणि त्या प्रवासातल्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत की काय करायचं आणि काय नाही करायचं. आणि ते करत असताना निर्भयपणे एखाद्याच्या बाबतीमध्ये हे चुकीचं घडलं असेल, जसं आता नसराळपूरच्या बाबतीमध्ये हे त्या माणसाने तीनदा केलेलं होतं.
1: खरंय,
0: एखाद्याचं हे बिहेव्हिअर पॅटर्न असेल तर अशा माणसाला तो बाहेर येणार नाही, तो पॅरलवर बाहेर येणार नाही, असा माणूस गावात असणार नाही, असा माणसाच्या संदर्भाने ग्रामसभा घेतली जाईल, तंटा मुक्तीमध्ये त्याला चाप लावला जाईल, त्याला ही शिस्त लावली जाईल, हे पाहणं
1: म्हणजे पहिल्यांदाच लोकांनी आवाज उठवला
0: पाहिजे.
1: गैरवर्तन केलं त्याच वेळेला
0: आणि तो उठवल्यानंतर त्याला जेलमध्ये टाकल्यावर परत तो सुटून येतो आणि मग त्याची कॉन्फिडन्स वाढतो असं चुकीचं वागण्याचं, त्याला वाटतं माझं कोणी काही बिघडवू शकत नाही. तर गावामध्ये तंटामुक्ती समिती समोर हे विषय घेऊन वेळीच त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं, सगळ्या बाकीच्या गोष्टी, रस्ता कुठे झाला, आणखीन काय कुठे झालं, हे जसं बघताय तसं त्या बालहक्क संरक्षण समितीचं काय चाललंय, आणि त्या समितीसमोर काही तक्रारी नाहीत ना, गावातली काही मुलं पळवून नेली नाहीत ना, कुणी कुठं हरवली नाहीत ना मुलं, काही मुलांच्या संदर्भाने काही चुकीचं घडलं. मोठी मुलं छोट्या मुलांना गावात आजही ती पद्धत आतापर्यंत होती, मारुतीच्या मंदिरात एकत्र झोपायला जायची आणि मुलांना हे चुकीच्या गोष्टी तिथे मुलं मोठी मुलं छोट्या मुलांना करायला लावायची, हे आम्ही सुरुवातीच्या काही काळात जेव्हा मी कामाला सुरुवात केली तेव्हा मी पाहिलेलं आणि अशा तक्रारी हाताळलेल्या आहेत आम्ही. त्यामुळे असं नका समजू की मुलं मुलांच्या सोबत ह्या चुकीच्या गोष्टी करू शकतात आणि आपल्यासोबत हे चुकीचं झालं हे बोलायला ते मूल धजवावत नाही, कारण त्या मोठ्या मुलाचं प्रेशर असतं त्याच्यावर.
1: बरोबर आहे,
0: घरी जाऊन सांगशील तर बघ ते असं करीन तसं करीन असं, तो घाबरून राहतो. त्यामुळे त्याच्यामध्ये झालेलं बदल हे जर आपण नोंदवलं तर सिनियर्स लोकांनी, आणि म्हणून आजी आजोबा हे जे एक संस्था आपल्या घरामध्ये होती ते फार महत्वाची होती, पण आता बदललेल्या अर्थ परिस्थितीमध्ये आपण गावाकडे वयस्क लोक राहिले, आपण शहरांमध्ये आलो, आपण फ्लॅटमध्ये राहतो, 10-10 किलोमीटर लांबपर्यंत कामाला जातो, ह्या बदललेल्या व्यवस्थेमध्ये ह्याचं इन्स्टिट्यूशनल संस्थात्मक स्वरूप आपण याला कसं आणू आणि त्याला सगळ्याला याचा अवेअरनेस कसा देऊ. नुसता कायदा कळणं पुरेसं नाही तर कायद्याचा वचक असणं आणि चुकीचं वर्तन आपल्या बालकाच्या संदर्भाने कधीच त्याच्या आयुष्यात हे या पद्धतीचं वर्तन कोणाच्याही बाबतीत त्या बालकाच्या बाबतीत होऊ नये अशी आपण सगळ्यांनी इच्छा व्यक्त करणं पुरेसं नाहीये. ते आणखीन त्या बालकांना, त्यांना सगळ्यात सोपं सॉफ्ट टार्गेट बालकं वाटतात, जसं पुरुषांना महिला हे सॉफ्ट टार्गेट वाटतात, हे सगळं वाटेल ते आपण त्यांच्यासोबत करू शकतो आणि त्या काही आमचं बिघडवू शकत नाहीत. ही जी मस्ती बायकांच्या बरोबर वागण्याची असते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मस्ती ही लेकरांसोबत वागतानाची असते, आणि त्या बाबतीमध्ये जर ते केवळ मारहाणीपुरतं किंवा ह्याच्यापुरतं असलं तर ते दिसून तरी येतं, पण हे लैंगिक छळ जो आहे तो दिसून येत नाही.
1: चार्ड होणारे हे जे
0: नाही कुठे कुठे नेऊन करतात आणि ते दिसून येत नाही, जेव्हा ते लेकरू खूप वेगळ्या प्रकारचे शारीरिक त्रास सुरू होतात तेव्हा जेव्हा ते लेकरू येऊन सांगतं, काही चुकीचे आजार त्याच्यामध्ये दिसायला लागतात येऊन सांगतं, त्यावेळेला या गोष्टी बदलतात. त्यामुळे याच्याकडे आपण फार गंभीरतापूर्वक बघायला पाहिजे, कारण आमच्या जिल्ह्यासारख्या छोट्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जर 30-30, 40-40 गुन्हे दाखल होत असतील तर त्यातले खरे किती खोटे किती हे पण आपण तपासलं पाहिजे. आणि बालकांचा खोटे गुन्हे दाखल करून बालकांचा वापर होत नाही ना,
1: तुम्ही जे म्हणालात ते की वैयक्तिक भांडण आणि तंटे त्याच्या वेळेसही हा उपयोग
0: करत असतात, त्यामुळे खरं खोटं पण तपासलं पाहिजे आणि खरे गुन्हे दाखल होत असतील तर त्याच्या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तातडीनं त्याच्यामध्ये शिक्षा लागल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या देशातली बालकं ही
1: सुरक्षित राहायला हवीत,
0: त्यांचं ट्रॅफिक व्हायला नको, त्यांची पळवापळवी व्हायला नको आणि घरामध्ये अवतीभोवती लोकांच्याकडून त्यांच्या संदर्भाने त्यांचं बाल्य हरवणार नाही, असं सुरक्षित घर आणि समाज देणं ही तुमची आमची जबाबदारी आहे.
1: बरोबर आहे,
0: आणि म्हणून हा कायदा केलेला आहे. या कायद्याच्या संदर्भात अतिशय डिटरंट, या कायद्यामध्ये जर गुन्हा दाखल झाला तर त्या आरोपीला जेलमधले सुद्धा माणसं जवळ करत नाहीत अशी माझी माहिती आहे.
1: सर्वात मोठा गुन्हा समज
0: तो गुन्हा समजतात, हा सगळ्यात ही घिनवना गुन्हा समजला जातो. इतकं जर आरोपींना समजतं तर आम्हाला समाज म्हणून का नाही समजत आहे. खरंच
1: आहे,
0: त्यामुळे आणि सगळ्यात जास्त काळजी घ्यायला पाहिजे. 4-4 तास मुलं कुठे गेली आली आम्हाला माहित नाही, मुलं कुठे सापडत नाही, मुलं आम्ही 24 तास त्या मोबाईल हातात धरून बघत बसलोय. एकदा ती बाळ ते मागेच राहत आणि ती आई मोबाईल घेऊन बघत पुढं चाललेली दिसते आम्हाला.
1: आणि ऑनलाईन बरेचदा लोक ऑफिसची कामं पण करतात.

0: असतात, घरातही तेच करत असतात,
1: व्हायला नको म्हणून बाहेर मुलं असतात, लक्ष नसतं त्यांचं,
0: त्यामुळे लक्ष द्यायला पाहिजे. आणि लक्ष देणारी व्यवस्था, लक्ष प्रत्येकाच वेळेला, म्हणजे खूप सुपर वुमन व्हावं लागतं हो, खूप लोड असतो. स्वयंपाकाचंही बघा, म्हाताऱ्या कोतारांचंही बघा, नोकर चाकरही सांभाळा, लेकरही सांभाळा, म्हणजे बायकांवरती खूप ओव्हरबर्डन्ड आहेत ह्या सगळ्याजणी. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आई म्हणून, बाबा म्हणून थोडस आपल्या आपल्यामध्ये थोडं डिव्हिजन करून घेऊन वेळेचं आणि ह्याचं आपण आपल्या लेकरांकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आणि आपली लेकरं ही आपल्याला, आपण ट्रस्टी आहोत, आपण त्यांचे मालक नाही आहोत.
1: बरोबर आहे.
0: आपण विश्वस्त आहोत ह्या निसर्गाचे, पुढचं जनरेशन चांगलं जनरेशन देणं. आणि असा अनुभव घेतलेली बालकं पुढे शिक्षणामध्ये, एकदा जरी असा अनुभव आला ना तर शिक्षणामध्ये आणि बाकी सगळ्या बाबतीमध्ये खूप मोठा स्ट्रेस आणि ट्रोमा होतो त्या मुलांना. त्यामुळे या बाबतीमध्ये आपण अशा बालकांना असा अनुभव येणार नाही याच्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्टनी काम केलं पाहिजे.
1: बरोबर आहे. आणि पालकांनी जितकं सतर्क राहायला पाहिजे तितकं मला असं वाटतं समाजाने पण सतर्क राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हणालात ते, की पहिला गुन्हा झाला, दुसरा गुन्हा झाला, पहिल्याच गुन्ह्याच्या वेळेला जर त्याला शिक्षा झाली असती, समाजाने जर त्याच्या विरुद्ध आवाज उठवला असता, तर नक्कीच ऍक्शन झाली असती. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर म्हणतो तसं ते अगदी बरोबर आहे.
0: या ठिकाणी एक गोष्ट आपण नोंदवली पाहिजे की ह्याच्यातले शिक्षांचं प्रमाण अत्यल्प आहे.
1: अच्छा.
0: हा. आणि ते वाढवण्याच्या दृष्टीने जे गुन्हे दाखल आहेत त्याच्या संदर्भाने लीगल रिव्ह्यू केला गेला पाहिजे, त्याची तपासणी केली पाहिजे की गुन्हे दाखल होत आहेत मग शिक्षा का लागत नाहीयेत, त्याच्या संदर्भाने पण चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर जी गुन्हेगारी जगतामध्ये मुलं जात आहेत, ज्युएनल गुन्हेगार आहेत, त्यांच्या संदर्भाने, कारण एकदा त्यांना स्टिग्मटाइज करून टाकले ना गुन्हेगार म्हणून, पाकिट मार आहे, आणखीन काय आहे म्हणून,
1: बरोबर,
0: त्या मुलांच्या संदर्भाने हे गुन्हे जास्त होताना दिसत आहेत.
1: अच्छा.
0: त्यामुळे याच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण गुन्हेगार म्हणून त्यांना आपण बाजूला काढून टाकू शकत नाही. तेही त्यांना दुरुस्त होण्याचा अधिकार दिला पाहिजे. एका विशिष्ट आर्थिक परिस्थितीमध्ये ते बिचारे गुन्हेगार झालेले असतील तर त्यांना सुधारण्याची संधी जशी दिली पाहिजे तसं त्यांच्यासोबत असे लैंगिक अत्याचार होणार नाही याची पण आपण समाज म्हणून काळजी घेतली पाहिजे.
1: नक्कीच. ताई, आपल्या माध्यमातून आपण नक्कीच हे आवाहन आपल्या श्रोत्यांना करू शकतो.
0: धन्यवाद. या निमित्ताने मी समस्त घरातल्या लोकांना, आजी आजोबांपासून सगळ्यांना सांगेन की आपली, आपल्या मुलांच्या संदर्भाने आपण टीव्ही बघत बसतो, मोबाईलवर लक्ष असतं, घरातली कामं असतात, ह्या सगळ्यामध्ये हे सगळं जे काही आपण करतो आहे ते आपल्या पुढच्या जनरेशनसाठी करतोय, नव्या पिढीसाठी करतोय. आणि त्या नव्या पिढीकडे जर आपलं लक्ष नसेल आणि त्यांच्यावरती असं काही घडतंय हे आपल्याला कळत नसेल तर हे आपलं अपयश आहे. आणि म्हणून आपण सगळेजण चांगलं ऐकायला शिकूया. बोलणं जेवढं महत्वाचं आहे मुलांशी तेवढं मुलं काय बोलतात ते ऐकणं महत्वाचं आहे. आणि त्यांना सुरक्षित आणि निकोप वातावरण देणं ही समाज म्हणून तुमची आमची जबाबदारी.
1: नक्कीच. वर्षाताई, आज आपण सर्व श्रोत्यांना पॉक्सो या कायद्याविषयी जी माहिती सांगितली त्यावरून एक लक्षात आलं की हा केवळ कायदा नाही तर बालकाच्या सुरक्षित बालपणाचा संरक्षक आहे. आणि मुलांच्या निरगसतेवर कुठलाही आघात होऊ नये यासाठी समाजाला जागं करणारी ही कायदेशीर ढाल आहे. वशाताई, आज आपण आकाशवाणी पुणे केंद्रात आलात आणि पॉक्सो बालकांना लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण देणाऱ्या कायद्याविषयी आपल्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, माहिती सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आताच आपण पॉक्सो कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

0: कार्यक्रमात आता ऐकूया मीरा जोशी यांचा ललित बंध अवघा रंग एक झाला.
1: आम्ही नवीन घर बांधलं ते गावाच्या थोडं बाहेरच्या बाजूला होतं. तशी आजूबाजूला घरं झाली होती पण अधूनमधून रिकामे प्लॉटही दिसत होते. आमच्याही घराशेजारी एक नुसतंच कंपाऊंड घालून ठेवलेला प्लॉट होता. आमच्या बेडरूमच्या खिडकीतनं खाली नजर टाकली की तो दिसायचा. प्लॉटचा एक कोपरा हिरवागार दिसत होता. तिथं झाडं लावली होती आणि दुसऱ्या कोपऱ्यात दोन तीन गायी बांधलेल्या दिसत होत्या. प्लॉटच्या मधोमध एक मोठा दगड ठेवलेला दिसत होता. थोड्या दिवसांनी आमच्या कामवालीकडून कळलं की तो प्लॉट पलीकडे राहणाऱ्या दोन भावांचा आहे, रामजी आणि भाऊराव यांचा. आमच्या साईडची बाजू होती मोठ्या भावाची म्हणजे रामजींची आणि पलीकडची भाऊरावांची. रामजींना आणि त्यांच्या बायकोला झाडांची आणि गायींची फार आवड होती. एके दिवशी पहाटे पहाटेच मी अर्धवट झोपेत असताना खर खर असा झाडण्याचा आवाज यायला लागला. मला जाग आली. खिडकीचा पडदा सारून मी पाहिलं तर रामजी हातात खराटा घेऊन गोठा झाडत होते. पहाटेच्या प्रसन्न शांततेत तो आवाज जणू इतरांना उठा कामाला लागा असं सांगत होता. त्यांच्या हातात एक पत्राही होता. अधेमध्ये पडलेलं गायीचं शेण पत्र्यावर भरून ते एका साईडला टाकत होते. त्यांचं वय अंदाजे 60 पुढचं असेल. उंची भरपूर होती 6 फुटापर्यंत. हातपाय काटक, वर्ण काळासावळा आणि वेश साधाच, शर्ट आणि पायजमा आणि पायात बूट होते. एका गतिमान लईत गोठा झाडायचं काम मोठ्या तन्मयतेनं चाललं होतं. गोठा स्वच्छ झाडून झाल्यावर रामजींनी मोठे पसरट टप काढले. त्यात पोत्यातली कुट्टी ओतली आणि सगळ्या गायींपुढं एक एक टप सरकवला. गायी खाण्याची वाटच पाहत होत्या. तेवढ्यात नळाच्या पाण्याचा फुरफुर आवाज यायला लागला. नळाला पाणी आलं होतं. रामजींनी नळाखाली हातपाय स्वच्छ धुतले. मग नळाला एक मोठा पाईप जोडला आणि तो एका मोठ्या टाकीत सोडून दिला. नंतर ते शेजारीच असलेल्या त्यांच्या घरी गेले आणि स्टीलची एक छोटी बादली घेऊन आले. एव्हाना गायींची कुट्टी खाऊन झाली होती. मग रामजींनी त्यांच्या काळ्या कपिलेचे मागचे दोन पाय दोरीनं बांधले. नंतर मला कळलं की ती गाय मारकी आहे. रामजी धार काढायला एका छोट्या स्टोलावर बसले. बादलीत शुभ्र दुधाच्या धारा पडायला लागल्या. त्यांचाही टिर टिर असा आवाज यायला लागला. मी खिडकीचा पडदा त्यांना डिस्टर्बन्स नको म्हणून थोडा सरकवला. गायींच्या धारा काढून झाल्यावर रामजींनी गायींसमोर पाण्याच्या बादल्या ठेवल्या. गायी पाणी प्यायला लागल्या. हळूहळू आमची रामजींशी आणि त्यांच्या कुटुंबाशी ओळख झाली. रामजींची बायकोही दुपारी गायींकडे पाहायला शेडमध्ये टाकलेल्या बाजेवर येऊन बसायची. तिचंही हातानं काम सुरू असायचं. कुट्टीतल्या काड्याकुड्या बाजूला करून एका मोठ्या पिंपात ती कुट्टी भरून ठेवायची. गायींना खायला घालायची, पाणी पाजायची, कधी शेणखत उन्हात वाळत

टाकायची, तर कधी गायींसाठी मक्याची कणसं सोलत बसायची. कधी कधी मी आमच्या पार्किंगमध्ये जाऊन कुंपणाच्या ग्रिल शेजारी उभं राहून तिच्याशी बोलत असे. त्या दोघा पतीपत्नींच्या अखंड चाललेल्या कामाचं मला मोठं कुतूहल वाटत होतं. सकाळी गायींचं काम झालं की रामजींचा मोर्चा झाडांकडे वळतो. मग नळीनं पहिल्यांदा सगळ्या झाडांना ते पाणी घालतात, कधी ते झाडाखालची माती खुरपतात, आसपास वाढलेले तण काढून टाकतात, कधी एखाद्या डब्यात माती घालून एखादं नवीन रोप लावतात, तर कधी सगळ्या झाडांवर औषधी फवारा मारताना दिसतात. त्यांनी छोट्याशा बागेत तशी बरीच झाडं लावलीत. एका कुंडीतल्या मिरचीच्या झाडाला हिरव्या हिरव्या मिरच्या लोंबलेल्या दिसतायत. तिथं भिंतीच्या कडेला कडीपत्त्याचं झाड मोठं झालंय. केळीची उंच वाढणारी जात आहे, त्याला छोट्या छोट्या केळींचा भला मोठा घड लागलाय. केळी पिकायला लागली तेव्हा तो घड त्यांनी एका मोठ्या पोत्यानं झाकून ठेवला. नंतर आम्हालाही 5-6 केळी दिली आणि म्हणाले, घ्या, वेलची केळी आहेत. खाल्ल्यावर कळलं केळी खरंच गोड आणि चवदार होती. एके दिवशी या वेलची केळीचीच 7-8 रोपं रामजींनी आणली आणि बागेत एका ओळीत अंतराअंतरावर लावली. आता थोड्या दिवसात तिथं केळीची मस्त बाग फुलेल. पपईचं झाड तर असं गमतीशीर उंचच उंच वाढत चाललंय आणि मधोमध गोलाकार लगडल्यात पपया. एकावर एक अशा 10-12 रांगा दिसतायत. प्रत्येक रांगेत 5-5, 6-6 अशा पपया आल्यात. वर शेंड्याकडे पाहिलं तर फुलं आलेली दिसतायत. काही दिवसांनी त्यातून साकार होतील इवल्या उवल्या पपया. त्या थोड्या दिवसांनी भरीव आणि गडद पिवळ्या नारिंगी दिसायला लागतील. एकाच वेळी पपईच्या झाडाला 40-50 छोट्या छोट्या पपया लगडल्यात. आश्चर्य आहे की नाही? ही किमया आहे रामजींच्या झाडांच्या बाबतीतल्या अनुभवाची. काही वर्षे त्यांनी बंगल्यांच्या बागेत, कंपन्यांच्या बागेत माळ्याचं काम केलंय आणि गाठीला रग्गड अनुभवाचं गाठोडं बांधून घेतलंय. झाडांविषयी त्यांना इत्थंभूत माहिती आहे. खत कोणतं घालायचं, कधी आणि किती घालायचं, झाडावर कीड पडली तर औषध कोणतं आणि किती प्रमाणात फवारायचं, झाडांना पाणी किती घालायचं, झाडांना फळं केव्हा धरतील, वेल असली तर शेंगा केव्हा येणार, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं रामजींकडे आहेत. गावी त्यांची थोडीफार शेतीही आहे. अधूनमधून ते गावीही जाऊन येतात. एके दिवशी त्यांनी एका प्लॅस्टिकच्या वरून कट केलेल्या कॅनमध्ये पिंपळाच्या झाडाचं रोप लावलं. ते पाहून आम्हाला नवलच वाटलं. पिंपळाचं झाड तर किती मोठं होतं, मग एवढ्याशा कॅनमध्ये पिंपळाचं झाड कसं काय लावलं? आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणाले, मला पिंपळाचं बोन्साय करायचंय शोभेसाठी. हे ऐकून आम्ही आवाक झालो. म्हणजे आता बोन्साय कसं करायचं हेही त्यांना माहीत झालंय. खरंच कमाल आहे या माणसाची. त्या दोघा नवरा बायकोच्या ऍक्टिव्हिटीज पाहून आम्ही आश्चर्यचकित होतो. त्यांचं सगळं काम कसं शांतपणे चालू असतं. कधी आदळ आपट नाही, कधी चढलेला आवाज नाही. एके दिवशी रामजींना गोठ्यातली जमीन सपाट करायची होती, म्हणून मग त्यांनी त्या दिवशी गायींना दुसऱ्या कोपऱ्यात बांधलं आणि गोठ्याची सगळी जमीन खोलवर खणून खालचे मोठे मोठे दगड बाजूला केले. त्या जमिनीवर आता नवीन माती टाकायची होती. त्यासाठी माती विकत घेतली. दुपारी मातीची एक गाडी गेटपाशी येऊन मातीचं ढीक टाकून गेली. मग रामजी आणि त्यांची बायको कामाला लागले माती व्हायच्या. रामजीनं फावड्यानं गमेलं मातीनं गच्च भरायचं आणि बायकोच्या डोक्यावरच्या चुंबळीवर ठेवायचं आणि तिनं ते आत आणून गोठ्याच्या जमिनीवर उपडं करायचं. असं चाललं होतं दुपारी 1-1.5 वाजेपर्यंत. मग ते दोघं घरी गेले जेवायला. पुन्हा तासापर्यंत तोच सीन दिसायला लागला. पण आता रामजीचा मुलगा आणि सून आले होते मदतीला. ते आता माती वाहू लागले. 4 वाजेपर्यंत सर्व माती आत आणून झाली. मग रामजींनी ती गोठ्याच्या जमिनीवर सारखी केली आणि लाकडी चोपण्यानं ते जमिनीवर थापटू लागले. उरलेली माती थोडी थोडी झाडांना घातली आणि बाकीची गाईच्या शेणात मिसळली आणि ते वाळायला ठेवलं. शेणखत तयार करून त्याची पोती करून ते विकायला ठेवत असत. बरेच बंगलेवाले त्यांच्याकडून शेणखत विकत घेत असत. रामजींची बायकोही त्यांच्यासारखीच कष्टाळू. रामजी 2-4 दिवस कुठे गावाला गेले तर गाईचं सगळं तीच पाहते. एकदा दुपारी अशीच ती पेंड निवडत बसली होती. पेंडीची पोती बाहेरच्या बाजूला एकावर एक रचून ठेवली होती. पावसाचा रंग दिसत होता. आकाश काळं काळं झालं होतं. पाऊस आला तर सगळं भिजून जाईल म्हणून एक मोठं जाड प्लॅस्टिक तिनं पोत्यांवर पसरलं. खत वाळायला म्हणून कॉटवर पसरलं होतं. पावसानं तेही भिजेल म्हणून ते खत गोळा करून पोत्यात भरायची तिची घाई चालली होती. हे सगळं ती एकटीच करत होती. कधी कधी दुपारच्या वेळेला ती खुर्चीवर बसून

एक टक बघत बसते गायींकडे, बागेकडे आणि तिथल्या सगळ्या वस्तूंकडे, तिच्या नवऱ्यानं आणि तिनं कष्टानं जमवलेल्या या अनमोल धनाकडं. रामजी आणि त्यांची बायको गायींचा अगदी प्रेमानं सांभाळ करतात. अधूनमधून गायींना साबण लावून नळीनं आंघोळ घालतात, डास चावू नयेत म्हणून घमेल्यात कडुनिंबाच्या काड्यांचा धूर करतात, वेळच्या वेळेला खायला देतात, पाणी पाजतात. पावसाळा जवळ आला तसे एके दिवशी रामजींनी चार पत्रे आणि लोखंडी अँगल आणले, चार खड्डे करून तिथं लोखंडी अँगल रोवले आणि दोन माणसांच्या मदतीनं त्यावर पत्रे चढवून गायींना पावसाळ्यात बांधायला म्हणून पत्र्याची शेड तयार केली. एके दिवशी सकाळीच मी खिडकीतनं खाली पाहिलं तर शेडला हिरवा पडदा लावलेला दिसला. रामजी आणि त्यांच्या बायकोची धांदल चालली होती, गायीच्या हांबरण्याचा आवाज येत होता. थोड्याच वेळात त्या पतीपत्नींच्या चेहऱ्यावर आनंद माईनासा झाला. त्यांच्या काळ्या कपिलनं एका छोटुकल्या गोंडस वासराला जन्म दिला होता आणि ते काळभोर वासरू चार पायांवर टुनकन उभं राहून सगळीकडे टुकुटुकू पाहत होतं आणि काळी कपिला त्याला जिभेनं चाटत होती. एका अनुपम दृश्याची मी साक्षीदार झाले होते, मलाही खूप बरं वाटत होतं. मग ते दोघं पतीपत्नी गायीचं बाळंतपण करण्यात दंग होऊन गेले. सकाळ संध्याकाळ घमेल्यात धुरी करायला लागले, गायीला खायला गव्हाचा भरडा आणला तो रात्री भिजत टाकून मग सकाळी कुट्टीत मिसळून ते खायला घालत असत. रामजी अधूनमधून गायीच्या पाठीवर हात फिरवत असत, गळ्याला खाजवत असत. एकंदरीत बाळ बाळंतीण सुखरूप होते. एकदा काय झालं, रामजी 10-15 दिवस गावी गेले होते. नेहमीचं प्रेमाचं माणूस दिसलं नाही म्हणून गायी लागल्या उधळ्याला, धार काढू देईनात. मग रामजीच्या मुलानं रामजींसारखा गायींच्या पाठीवरून हात फिरवला, गळ्याला खाजवलं आणि त्या मायेच्या स्पर्शानं गायी शांत झाल्या. धार काढताना एका जागी उभ्या राहू लागल्या. वर्षातनं दोनदा गोठा अगदी चकाचक करून गोठ्यात रंगीत दिव्यांचं लाइटिंग पण केलं जातं. ते दिवस म्हणजे श्रावणातला बैलपोळा आणि दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस. पोळ्याच्या आधी गायीवासरांना स्वच्छ आंघोळ घालतात, शिंगांना लाल शेंद्री रंग लावतात, गळ्यात रंगीबिरंगी माळा घालतात. रामजींचे नातवंड खोंडाच्या पाठीवर रंगीबिरंगी छाप उठवतात. पोळ्याच्या दिवशी गायीवासरांची पूजा करून पुरणपोळी खायला घालतात. वसुबारसेलाही गायीवासरांची पूजा करतात, गोडाधोडाचं जेवण करतात. कॉलनीतल्या बऱ्याच बायका पूजेचं तबक घेऊन गायीवासराची पूजा करायला येतात. मी पण माझ्या नातीला आणि सुनबाईंना घेऊन गायीवासरांची पूजा करायला गेले होते. दिवाळीच्या या पहिल्या दिवशी रामजींची बायको आणि सुना जरीच्या साड्या दागिने घालून नटतात. गोठा पणत्यांनी उजळून निघतो, सगळीकडे आनंदी आनंद पसरलेला असतो. बोलता बोलता रामजींची बायको एकदा मला म्हणाली, आमची तांबडी गाय ना आटली आहे पण आम्ही तिला सांभाळणार, गाय विकून टाकायचं पाप आमच्याच्यानं नाही होणार. तिचा हा उदात्त विचार ऐकून असं वाटलं की आपल्या भारतीय संस्कृतीचं जतनच रामजी आणि त्यांची बायको करतायत. माझं मन समाधानानं भरून गेलं. सुट्टीच्या दिवशी दुपारी रामजींची लहान लहान नातवंड इथं खेळायला येतात. बॅटबॉलचा खेळ रंगतो, एक झोका पण टांगलाय शेडमध्ये. त्याच्यावर नात बसते आणि आजोबांना हुकूम सोडते, नाना झोका द्या. त्या सरशी रामजी हातातलं काम सोडून नातीला झोका द्यायला धावतात, तर कधी नातवांना बॉलिंग टाकतात, त्यांना बागेतल्या कडुनिंबाच्या झाडाची पानं खायला देतात. नातवंड तोंड वेडं वाकडं करीत कडू पानं खातात. मग रामजी हसतात आणि झाडावरची गोड पपई काढून पोरांना देतात आणि पोरांची तोंड गोड करतात. रामजी एक निरक्षर माणूस, पण गीतेचं कर्मयोगाचं तत्वज्ञान त्यांच्या कणाकणात भरून राहिलंय असं वाटतं. या निरक्षर पण व्यवहार चतुर माणसाच्या अंगी अनेक कौशल्य आहेत. कष्ट करण्याची जिद्द आहे, याच्या जोरावरच या माणसानं संसार पेलला फुलवला. मुलांची शिक्षण केली, मुलगी कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट झाली, नोकरीला लागली, तिचं थाटात लग्न केलं, मुलंही शिकून कमावती झाली, त्यांची लग्न झाली, नातवंड झाली, तरीही या दोघा म्हातारा म्हातारीला बसणं कसं ते माहितीच नाही. मोठ्या आवडीनं ते सतत गायींच्या आणि झाडांच्या संगोपनाचं काम करत राहतात, त्यातून त्यांना थोडेफार पैसे मिळतात. एखादी आवडीची गोष्ट छंद मनापासून करत राहण्यात, त्यात झोकून देण्याने माणसाला परमानंदाची प्राप्ती होते. त्याचं अवघं जगणं सार्थकी लागतं. कसं जगायचं आणि का जगायचं, म्हणजेच माणसाची उपजीविका आणि जीविका जर एकच असेल तर त्या माणसाला आयुष्यात इतर गोष्टींकडे पाहायला वेळच नसतो, कारण त्या कामात तो आकंठ बुडालेला असतो, आनंद सागरात डुंबत असतो.

0: तसंच रामजी आणि त्यांच्या बायकोचं आहे. ते दोघं आणि त्यांचं सर्वच कुटुंब आत्मनिर्भर जीवन जगण्यात दंग झाले. रामजींच्या मुलाचं फोर व्हीलर गाड्या दुरुस्त करण्याचं छोटं गॅरेज आहे. तोही दुसऱ्याच्या गॅरेजमध्ये काम करता करता गाड्या दुरुस्तीचं काम शिकलाय. आमची गाडी एकदा त्याच्याकडे टाकली होती, ती त्यानं दुरुस्त करून वॉशिंग करून घरी आणून दिली. दुसऱ्या दिवशी आमच्या पार्किंगमधून रामजींची बायको दिसली, तेव्हा मी तिला म्हटलं की चांगली झाली आहे गाडी. त्यावर ती समाधानानं हसली आणि सांगायला लागली की पोरांच्या वडिलांनी त्यांना सांगून ठेवले की काम व्यवस्थित आणि प्रामाणिकपणानं करायचं आणि पैसेही आवाच्या सवा घ्यायचे नाहीत. कधी कधी रात्री बाजेवर बसून मोबाईलवर भजन ऐकण्यात रामजी तल्लीन होऊन जातात. ते पाहून आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका या रामदासांच्या वचनाची मला नेहमी आठवण होते. त्या दिवशी रात्री रामजींच्या मोबाईलवरून अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग हा अभंग ऐकू येत होता. गान सरस्वती किशोरी आमोणकरांचे स्वर्गीय सूर वातावरणात भरून राहिले होते. रामजींच्या मनात असलेलं सर्व प्राणीमात्रांविषयीचं अपार प्रेम त्यांना थेट सर्वव्यापी अशा कनवाळू ईश्वरापर्यंत घेऊन येत होतं. अभंग ऐकण्यात ते तल्लीन झाले होते, भक्तिरसात न्हाऊन निघत होते. अवघा रंग एक झाला होता. खिडकीतनं बाहेर नजर टाकली की झाडांचा गाईगुरांचा आणि रामजी आणि त्यांच्या बायकोच्या अखंड चाललेल्या कर्मयोगाच्या या यज्ञाचा नजारा मला दिसतो आणि नकळत मलाही काम करत राहण्याची प्रेरणा देतो. माझ्या मनाला एक चाळास लागला अधूनमधून खिडकीतनं बाहेर पाहण्याचा. आता काय करतायत हे, झाडं किती वाढली आहेत हे मी उत्सुकतेनं पाहत राहते. झाडांची हिरवाई डोळ्यांना फक्त सुखवीत अनसुखवीतच जाते. गायींच्या गळ्यातल्या घंटा किणकिणतात. रात्रीच्या नीरव शांततेत त्या घंटांची किणकिण कानाला गोड लागते. असं वाटतं जणू काही शेजारी गोकुळच अवतरले. सतत कार्यमग्न असणाऱ्या त्यांच्या वावरानं त्या जागेच्या तुकड्यावर चैतन्य ओसंडून वाहतंय. तिथल्या अवघ्या वातावरणाला कर्मयोगाची जाग आलीय आणि या सगळ्याला भक्तीची किनारही लाभलीय. त्यामुळे तिथं पाझरतोय शांतीरस जो माणसाला शाश्वत अशी शांतीची वाट दाखवतो.
1: आताच आपण मीरा जोशी यांचा अवघा रंग एक झाला हा ललित बंध ऐकला. कार्यक्रमात आता ऐकूया हे छानसं गीत.

बरं तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोते हो, वनिता मंडळ या खास महिलांसाठीच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकली पॉक्सो कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्यानंतर मीरा जोशी यांचा ललितबंध अवघा रंग एक झाला, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: संख्या 1365. आणि आता बातम्या विस्ताराने. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितम्बर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनाने होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतील. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी लखनौ विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. 1992 त्यांनी वकील म्हणून नोंदणी केली आणि प्रामुख्याने दिवाणी कायद्याच्या क्षेत्रात वकिली केली. 2013 त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 2015 ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. दरम्यान न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंग भाटी यांनी जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आज शपथ घेतली. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. संसदीय कामकाज मंत्रालयातर्फे भरवण्यात येणाऱ्या युवा संसद स्पर्धेचा बक्षीस समारंभ उद्या नवी दिल्लीत संसद भवनात होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात येईल. जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये गेल्या 30 वर्षांपासून या स्पर्धा भरवण्यात येतात. वर्ष 2025-2026 या स्पर्धेत देशभरातल्या 100 जवाहर नवोदय विद्यालयांनी भाग घेतला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुराकुमारा दिसानायके यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि श्रीलंकेच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा पुनरुच्चार केला. तसंच या सुरक्षितता, शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याच्या वचनबद्धताही अधोरेखित केल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज समाजमाध्यमांवर नमूद केलं. सत्यनिकेतन इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर राजधानी दिल्लीच्या विविध भागातल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली महानगरपालिकेला दिले आहेत. तसंच कारवाई दरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहावं असंही त्यांनी सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबई च्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. या राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातल्या बळींची संख्या 1365 इतकी झाली आहे. बचाव पथकांकडून बेपत्ता झालेल्या 5000 जास्त जणांचा शोध घेत आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 589 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 102 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. तसंच ओळख न पटलेल्या 1000 जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. नेपाळची राजधानी काठमांडू इथं कार्यरत असलेल्या भारतीय न्यायवैद्यक पथकानं आतापर्यंत 1400 अधिक डीएनए नमुन्यांची तपासणी केली असून 378 डीएनए प्रोफाईल्स तयार करण्यात यश मिळवलं आहे अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज दिली. दरम्यान

0: चिलीने इथल्या बोगद्यामध्ये भारतीय तांत्रिक पथकाकडून पाणी आणि चिखल उपसण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. बोगद्याचा तीव्र उतार आणि अरुंद रस्ता यामुळे कामात अडथळे येत असले तरी पथक विविध नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून मदतकार्य सुरू आहे. अडथळे दूर करण्यासाठी अवजड यंत्रसामग्री नेण्याकरता तात्पुरता रस्ता तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात ते पूर्ण होईल असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं. बिहारमध्ये गेले काही दिवस निर्माण झालेली पूरस्थिती आता काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे. गंगा, गंडक, कोसी, सोन, पुनपुन आणि इतर नद्यांच्या पाणी पातळीत घट होत असून अन्य काही नद्या मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पूरबाधित भागात मदत कार्य सुरू आहे. पाटणा, सारण, वैशाली, बेगुसराय, खगरिया, समस्तीपूर, जहानाबाद आणि अरवल या जिल्ह्यात पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू आहे. 456 सामुदायिक स्वयंपाकघरं चालवली जात आहेत. मदत छावण्यांमधून मुलांना दूध, महिलांना सॅनिटरी किट्स आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत. सोन नदीची पातळी कमी झाल्यामुळे पाटणा गया मार्गावरची रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे निर्देश इस्रायलनं दिले आहेत. इस्रायली वसाहतींमध्ये तयार झालेल्या मालावर युकेने बंदी घातल्याच्या निषेधात हे निर्देश दिल्याचं इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री गिडोन सार यांनी सांगितलं. पूर्व जेरुसलेममधल्या ब्रिटिश दूतावासात गाझापट्टीतल्या पॅलेस्टिनीविषयीच्या मुद्द्यावर कामकाज होतं. पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे निर्देश इस्रायलनं दिले आहेत. इस्रायली वसाहतींमधले तयार झालेल्या मालावर युकेने बंदी घातल्याच्या निषेधात हे निर्देश दिल्याचं सांगण्यात येतं. गाझामध्ये इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिनी संघर्षावर दोन राष्ट्रांची निर्मिती हाच तोडगा असल्याचं ठाम प्रतिपादन ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडानं केलं आहे. ब्रिटिश प्रधानमंत्री अँडी बर्नहॅम, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे की पश्चिम आशियात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं दोन राष्ट्रांची निर्मिती हाच उपाय आहे. इस्रायलबरोबर अर्थपूर्ण भागीदारी करण्याची इच्छा असून सुरक्षित आणि तणावमुक्त इस्रायल आणि पॅलेस्टीन आपला पाठिंबा राहील असं या राष्ट्रप्रमुखांनी म्हटलं आहे. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं अमेरिकेच्या युद्धनौकेवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्यानंतर अमेरिकेने इराणच्या 5 तेलवाहू नौकांवर काल हल्ला केला. यात 5ही नौका उद्ध्वस्त झाल्या. अल जझीरा आणि सीबीएस वृत्तवाहिनीनं ही माहिती दिली. त्यानंतर रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं जॉर्डन इथल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. या वाहिन्यांच्या वृत्तानुसार अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी इराणला पुन्हा हल्ला न करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा इराणच्या तेलवाहू जहाजांना लक्ष्य केलं जाईल. सौदी अरेबियाच्या सार्वभौम क्षेत्रात आलेल्या हौती हल्ल्यांचा भारतानं निषेध केला आहे. या हल्ल्याचं लक्ष्य नागरी वस्त्या आणि आर्थिक उलाढालीची केंद्र होती. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेसिका पेगुलानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेच्याच एम्मा नावारोला तिनं 3-6, 6-4, 6-3 असं पराभूत केलं. उपांत्य फेरीत तिचा सामना गतविजेत्या एरिना साबालेंकाबरोबर होईल. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांचा शपथविधी. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,365 आणि पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे इस्रायलचे निर्देश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. ऑगस्टमध्ये जळगाव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीची नोंद. जिल्ह्यात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2026 जळगाव शहरात आयोजन. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर

0: शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचं विशेष नियोजन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
1: ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभीच जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. तापी नदीला पूर आला तर हतनूर धरणाचे सर्वच्या सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले. गिरणा धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले गेले होते. दरम्यान प्रशासनाने पूरपरिस्थितीवरती नियंत्रण ठेवत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील त्या दरम्यान केले होते. भुसावळ येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जनसमाधान उपक्रमांतर्गत आढावा बैठक झाली. विविध विभागांशी संबंधित नागरिकांचे सुमारे 40 अर्ज बैठकीत मांडण्यात आले. या अर्जांवरती 8 दिवसात कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिलेत. जळगावात बालकांचे हक्क आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमांतर्गत अर्थात पोक्सो कायद्याबाबत कार्यशाळा आणि परिसंवाद घेण्यात आला. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बालकांच्या सुरक्षतेसाठी आणि पालक शिक्षक समाज आणि प्रशासनाने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याची व्यक्त केली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाबाबत विशेष बैठक झाली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आध्यात्मिक संस्था, संत महंत, लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. भारताचा 80वा वर्धापन दिन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा उत्साहात साजरा झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी देणे ही शासनाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. युवकांनी आपली ऊर्जा, शिक्षण, क्रीडा, कौशल्य, उद्योजकता आणि देशसेवेसाठी वापरावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जळगाव येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2026 आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. परिषदेत तब्बल 1,445,68,00,000 रुपयांच्या 102 सामंजस्य करारांवरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे जिल्ह्यात सुमारे 4,700 रोजगारांच्या नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या बायपासच्या कामाचा प्रश्नही ऑगस्टमध्ये चर्चेत राहिला. 26 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून बायपास परिसराची पाहणी करण्यात आली. रेल्वे पुलाचा भराव सुरू असलेली दुरुस्ती आणि वाहतूक सुरक्षतेच्या उपाययोजनांचा या दरम्यान आढावा घेण्यात आला. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अन्न औषध प्रशासनाने जळगाव शहर आणि अंबाळनेर परिसरात विनापरवाना सौंदर्य प्रसाधनाच्या विरोधात कारवाई केली. तपासणीत विनापरवाना उत्पादित सौंदर्य प्रसाधनांचा साठा आढळून आला. नागरिकांनी सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना त्यावरील परवाना आणि आवश्यक माहितीची पडताळणी करावी असे आवाहन यावेळी केले. ईद ए मिलाद आणि आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष नियोजन केले होतं. रूट मार्च, सोशल मीडिया पेट्रोलिंग, प्रतिबंधात्मक कारवाई तसेच विशेष पथकांची नियुक्ती या दरम्यान करण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केलं. ऑगस्टच्या अखेरीस जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग आला. 31 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 30,37,456 असल्याची माहिती रोहन घुगे जिल्हाधिकारी यांनी दिली. नागरिकांना दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. कानदेशाच्या मातीचा गंध, कष्टकरी जीवनाचे वास्तव्य, निसर्ग आणि माणसाच्या जगण्याचे तत्वज्ञान आपल्या सहज बोलीभाषेतून कवितेतून मांडणाऱ्या लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचे चिंतन करणारा बहिणाबाईंचे भावविश्व हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बहिणाबाई चौधरी यांच्या 146व्या जयंतीनिमित्ताने बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
0: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: मीना कुमारी और हीरो प्रदीप कुमार और अब सलामत रहने के लिए तो हमारे श्रोताओं ने बहुत सारे गाने सुझाए हैं, लेकिन उससे पहले हम आपसे जरा पूछ लें कि कई श्रोताओं ने खामोशी फिल्म का गाना चुना है, वो शाम कुछ अजीब थी, और शाम के बहुत सारे गाने सुझाए हैं, तो आप सभी तय कीजिए कि कौन सा गाना शाम वाला सुनवाए। अभी फिलहाल हम आपकी टिप्पणी आप तक पहुंचा दें। एक श्रोता ने लिखा है कि मेरा ग्रेजुएशन कम्प्लीट हुआ था और मैं दुखी

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. आणि नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,365. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितम्बर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवे

25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी लखनौ विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. 1992 त्यांनी वकिलीची सनद घेतली आणि प्रामुख्याने दिवाणी कायद्याच्या क्षेत्रात वकिली केली. 2013 त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 2015 ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. दरम्यान न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंग भाटी यांनी जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गाळप हंगाम बैठकीत हा निर्णय झाला. साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युकेच्या संसदेत विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये त्यांना कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप तर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्टेट्समनशिप अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राबवलेल्या लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनांकरता शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकरता उपमुख्यमंत्री शिंदे काल मध्यरात्री लंडनला रवाना झाले. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला भेट देतील. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित इंटरनॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये ते महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन सादर करतील. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातल्या बळींची संख्या 1365 इतकी झाली आहे. बचाव पथकं बेपत्ता झालेल्या 5000 जास्त जणांचा शोध घेत आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 589 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 102 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. तसंच ओळख न पटलेल्या 1000 जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेच्याच एम्मा नवारोला तिनं 3-6, 6-4, 6-3 असं पराभूत केलं. उपांत्य फेरीत तिचा सामना गतविजेत्या अरिना सवालेंका बरोबर होईल. पुरुष गटात अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोएने अलेक्स मायकलिन्सला 5-7, 3-6, 7-5, 6-3, 7-6 असं हरवून उपांत्य फेरी गाठली आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बालशहीदांना आज त्यांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधींच्या चले जावच्या हाकेला साथ देत स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणाऱ्या शिरीषकुमार मेहता, लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास शहा या 5 लहान मुलांवर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला होता. स्वातंत्र्यसंग्रामासाठी आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा आज 84वा स्मृतिदिन आहे. आजच्या दिवशी प्रशासनाच्या वतीनं नंदुरबार इथल्या हुतात्मा चौकात पोलीस दरवर्षी मानवंदना देतं. नागपूरच्या पत्र सूचना कार्यालयानं बुलडाण्यात आयोजित केलेल्या वार्तालाप माध्यम कार्यशाळेचं उद्घाटन आज बुलडाणा रेसिडेन्सी इथं जिल्हाधिकारी डॉ प्रवीण देवरे यांनी केलं. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. विविध क्षेत्रातले मान्यवर आणि पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनू जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत वडवणी इथं मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित पारदर्शक विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसंच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी बीड जिल्ह्यातली विद्यार्थी स्पर्धा परीक्षार्थी पालक शिक्षक अभ्यासिका चालक आणि नागरिकांकडून परीक्षा पद्धतीतील सुधारणाबाबत सूचना आणि अभिप्राय मागवले आहेत. ट्रेडमिल या व्यायामासाठी लागणाऱ्या यंत्रातून सुमारे 1,10,00,000 सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना मुंबईच्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं अटक केली आहे. यात एका चीनी नागरिकाचा समावेश आहे. व्यावसायिक माध्यमातून आयात होणाऱ्या यंत्रसामग्रीतून सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचे हे सदस्य आहेत. हाँगकाँगवरून कार्गो विमानाने येणाऱ्या ट्रेडमिलमध्ये सोनं लपवल्याची माहिती संचालनालयाला मिळाली होती. त्यानुसार संशयित खेपेची तपासणी केली असता त्यात 24 कॅरेट सोन्याची बिस्किटं आढळली. दिल्लीतल्या जंतर मंतर इथं काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या गौतम बुद्ध विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याला नोटीस बजावल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज ग्रेटर नोएडाच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना फटकारलं. न्यायालयाच्या आदेशानंतरही अशी नोटीस बजावण्याचं धाडस दंडाधिकाऱ्यांनी कसं केलं असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला असून याप्रकरणी दंडाधिकाऱ्यांकडून लेखी स्पष्टीकरण मागवलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं हे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयानं 1 सप्टेंबर रोजी कलम 142 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत आंदोलक विद्यार्थ्यांवरचे सर्व गुन्हे रद्द केले होते. नोटीस नंतर मागे घेतली असली तरीही दंडाधिकाऱ्यांना उत्तर द्यावंच लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन आजपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियन नौदलाबरोबर तसंच तिथल्या संरक्षण विभागातल्या ज्येष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील. न्यूझीलंडमध्येही ते तिथल्या नौदल प्रमुखांबरोबर चर्चा करतील. आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात समुद्र सफरींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या दौऱ्यात नौदल प्रमुख महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. आणि नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,365. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने संवादाचं एक पाऊल जीवनाकडे. या खास कार्यक्रमात समुपदेशक मृणाल खंडागळे यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, जीवन हे अनमोल आहे. आयुष्यात अनेकदा अडचणी, अपयश, ताणतणाव, एकटेपणा आणि निराशेचे क्षण येतात. मात्र कोणतीही परिस्थिती ही जीवनापेक्षा मोठी नसते. अशा कठीण प्रसंगी व्यक्तीला समजून घेणारा एक संवेदनशील संवाद, आधार देणारे दोन शब्द आणि मदतीचा हात तिच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. दरवर्षी 10 सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो. आत्महत्येबाबत जनजागृती करणे, मानसिक आरोग्याविषयी खुलेपणाने संवाद साधण्यास प्रोत्साहन देणे आणि संकटात असलेल्या व्यक्तींना योग्य वेळी मदत मिळवून देणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे. आपण बोलूया, ऐकूया आणि एकमेकांना आधार देऊया हा संदेश समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. याच विषयाचे गांभीर्य, आत्महत्येमागील सामाजिक मानसिक कारणे, प्रतिबंधासाठी आवश्यक असलेली कुटुंबाची समाजाची भूमिका आणि गरजू व्यक्तीला वेळेवर मिळणाऱ्या मदतीचे महत्व समजून घेण्यासाठी आज आपण एका विशेष मुलाखतीद्वारे या विषयावर संवाद साधणार आहोत. आज आपल्या सोबत उपस्थित आहेत एक संवेदनशील, अभ्यासू आणि अनुभवी समुपदेशक मृणाल खंडागळे मॅडम. मृणाल खंडागळे या प्रोफेशनल काउन्सिलर, लाईफ कोच आणि ट्रेनर असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्य, करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकास या क्षेत्रात कार्यरत आहेत. मुलं, युवक, पालक, दाम्पत्य, शिक्षक आणि व्यावसायिक अशा सर्व वयोगटांसाठी त्या विविध प्रकारचे समुपदेशन आणि मार्गदर्शन सत्र घेतात. त्यांची विशेष कौशल्य म्हणजे करिअर काउन्सिलिंग, रिलेशनशिप काउन्सिलिंग, तणाव, राग आणि नैराश्य व्यवस्थापन, कॉन्फिडन्स बिल्डिंग, फिअर फोबिया रिमूव्हल, टीनेज काउन्सिलिंग, गोल सेटिंग आणि लाईफ कोचिंग. समस्या सोडवण्यापेक्षा माणूस घडवणं हे त्यांचं प्रमुख ब्रीदवाक्य आहे. या मुलाखतीतून जीवन संपवण्याचा विचार येण्यापूर्वी मदत मागणे ही कमजोरी नसून धैर्याची गोष्ट आहे हा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा

0: संवादाचे एक पाऊल जीवनाकडे या कार्यक्रमाच्या माध्यमातून करूया. चला तर मग या अत्यंत संवेदनशील आणि महत्वपूर्ण विषयावर जाणून घेऊया जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाची गरज, त्यामागील उद्देश आणि जीवन वाचवण्यासाठी आपण प्रत्येक जण काय करू शकतो. मृणाल मॅडम, मी आपले मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आजच्या युवकांमध्ये मानसिक ताण, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढण्यामागची प्रमुख कारणे कोणती आहेत? अनेक तरुणांना आपल्या भावना व्यक्त करणं कठीण का जातं, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: आजच्या युवकांमध्ये आपण बघायला गेलं तर त्यांना अनेक प्रकारचं प्रेशर हँडल करायला लागतं. ते म्हणजे कुणाला त्यांच्या जॉबचं प्रेशर आहे, कुणाला बिझनेसचं आहे, कुणाला फॅमिलीबद्दल आहे, किंवा कुणाला अभ्यासाचं आहे, कुणाला करिअर कॉम्पिटिशन, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडिया.
0: बरोबर.
1: पण याचा त्रास कुणाला होतो? जो युवक म्हणतो की मला हे सगळंच मॅनेज करता आलं पाहिजे, मला हे सगळंच जमलं पाहिजे आणि परफेक्ट जमलं पाहिजे. मग अशा दृष्टिकोनातनं जर तुम्ही या सगळ्या प्रेशरकडे बघायला गेलात तर नक्कीच तिथे तुम्हाला स्ट्रेस येतो.
0: अगदी.
1: आणि हा स्ट्रेस आल्यानंतर तुम्हाला अजून एक त्याच्यासोबत भावना येते, ती म्हणजे की अरे मी तर हे छान करू शकत नाहीये, मला हे छान जमत नाहीये, मग आता माझ्याबद्दल लोक काय म्हणत असतील, मी हे कुणाकडे सांगू, कुणाकडे बोलू. आणि त्यातून निर्माण होतोय तो म्हणजे एकटेपणा. आणि म्हणूनच बऱ्याचदा असं बघण्यात येतं की फिअर ऑफ बिंग जज्ड, म्हणजे मला कोणीतरी जज करेल, ही एक भीती ह्या युवकांमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून ते बऱ्याचदा एक्सप्रेस करण्याचं टाळतात.
0: बरोबर.
1: तर हे आपण टाळलं पाहिजे आणि एक्सप्रेस केलं पाहिजे.
0: नक्कीच. मॅम, मला तुम्हाला पुढे असं विचारायचंय की एखादा युवक मानसिक तणावातून किंवा गंभीर भावनिक संकटातून जात आहे हे ओळखण्यासाठी कोणती पूर्वसूचना किंवा बदल लक्षात घ्यायला हवेत?
1: येस, खूपच छान प्रश्न आहे हा. हे आपल्याला समजत नाही किंवा आपण त्या दृष्टिकोनातनं कधी बघतच नाही. तर बदल आहे ना तो, बरोबर. मग तो बदल कुठे कुठे दिसून येतो ते आधी आपल्याला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. मग तो बदल एकतर आपल्याला दिसतो वागण्यात. मग वागण्यातला बदल काय? तर अचानक एखादी व्यक्ती शांत होणं.
0: ओके.
1: कालपर्यंत ती मित्रांच्यात, फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये एकत्र होत होती, मिक्सअप होत होती, पण आज ती एकटं राहायला प्रिफर करतीये. ती नेहमीपेक्षा थोडीशी उदास किंवा अलिप्त आपल्याला दिसतीये.
0: बरोबर.
1: तिचं जे रुटीन आहे, म्हणजे साधं जेवणं, खाणं, पिणं, झोपणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत रुटीन, ते सुद्धा रुटीन तिला फॉलो करता येत नाहीये. एवढं ती आपल्याला निराश दिसतीये, एकटी दिसतीये. तर हा झाला मेन तर वागण्यातला बदल. आणि बोलण्यात काय? तर बोलण्यातही आपल्याला बदल दिसून येतो. तो म्हणजे आता सगळं संपलंय, आता काहीच होऊ शकत नाही, काही बोलून उपयोग नाही, आता आता काही केलं तरी फायदा होणार नाहीये. व्हाय मी ऑलवेज? हे माझ्याच सोबत होतंय का? मलाच नेहमी टार्गेट केलं जातंय. अशा पद्धतीचं बोलणं हे जर असेल तर आपण म्हणू शकतो की नक्कीच हे संकेत आहेत.
0: बरोबर. मॅडम, एखादी व्यक्ती आपल्या भावना जर सांगत असेल तर तुम्ही जसं सांगितलं की ते बदल आपल्याला लगेच दिसतात आणि जाणवण्या इतपत ते बदल असतात, तर एखादी व्यक्ती जर आपल्या भावना सांगत असेल तर तिला लगेच सल्ला देण्यापेक्षा तिचं ऐकून घेणं किती महत्वाचं आहे, आणि जर संकटात असलेल्या व्यक्तीशी संवेदनशील संवाद जर साधायचा असेल तर तो कसा साधायला हवा, तर त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: तर बघा, खरं तर ही माणसाची वृत्ती आहे. काय वृत्ती आहे माणसाची? की कोणी अडचणीत असू द्या किंवा नसू द्या, माणूस काय करतो? पहिलं त्याला सल्ले द्यायलाच जातो.
0: बरोबर.
1: त्याची ती गरज आहे का? त्याला आपल्या सल्ल्याची, आपल्या ऍडवाइसची गरज आहे का हे तो जाणून घेत नाही. ही एक ह्युमन सायकोलॉजी आहे. हा माइंडसेट आहे लोकांचा की काहीही विचार न करता सल्ले देणं, कारण ते फुकट आहेत ना, म्हणून ते बऱ्याचदा दिलेही जातात. पण जर अडचणीत असेल किंवा नसेल तरी कॉमन काय विचारलं जातं किंवा बोललं जातं की तू असं करू नकोस, तू तसं करू नकोस, तू विचारपूर्वक केलंयस का? तर हे तर आधी टाळलं पाहिजे. तर काय करायचंय? तर त्या व्यक्तीच्या जागी जाऊन आपण तो विचार केला पाहिजे की अरे समोरची व्यक्ती जी आपल्याकडे आली आहे तर मुळातच ती आपलं ऐकायला आलेली नाही, ती आपल्याला सांगायला आली आहे. तर इथे आपल्याकडनं असा एक मेसेज गेला पाहिजे की तू बोल, मी आहे ऐकायला.

0: तरच तिथे तो संवेदनशील संवाद पुढे सुरू होऊ शकतो.
1: अगदीच. मॅडम, हल्लीची जी तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी अनेक चॅलेंजेस मधून, अनेक गोष्टींमधून जात आहे. आणि जसं आपण आधी डिस्कस केलं की बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत आजच्या युवकांना, आणि सगळीकडे परफेक्शन हवंय, तर यामध्ये बरेचसे चॅलेंजेस देखील येतात. की अपयश असेल, ब्रेकअप असेल, करिअरचा ताण असेल आणि कुटुंबांच्या अपेक्षा असतील, तर या सगळ्या गोष्टींचा युवकांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: नक्कीच. तर ह्याचा युवकांच्या मानसिक आरोग्यावरती प्रचंड प्रमाणात परिणाम आपल्याला दिसून येतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते साधं रुटीनही फॉलो करू शकत नाहीत.
1: बरोबर.
0: जर एखादं प्रेशर असेल, एखादं दडपण असेल, फेल्युअर पचवता येत नाहीये त्यांना, फॅमिलीमध्ये रिलेशनशिपमध्ये काही त्यांच्या ब्रेकअप झालंय, काही गोष्टी अशा झालेल्या असतील, तर त्यांना रुटीनही फॉलो करता येत नाही. का? कारण की त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी झाली असते बिकॉज ऑफ ओव्हर थिंकिंग.
1: बरोबर.
0: त्यामुळे झोप न लागणं, भूक न लागणं आणि ओव्हरऑलच मग म्हणजे तो मनावरती शरीरावरती ह्या ना त्या प्रकारे आपल्याला कुठे ना कुठे या सगळ्याचे पडसाद उमटताना दिसतात.
1: अगदीच.
0: त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की प्रेशर तुम्हाला येत आहे किंवा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आज आहेतच, तर याला घेऊन कसं चालायचं
1: बरोबर.
0: हे शिकणं गरजेचं आहे, तर तुम्हाला याचे परिणाम नक्कीच कमी करता येतात.
1: अगदी. हल्लीच्या युवकांमध्ये तर सोशल मीडियाला खूप वॉन्ट आहे. सोशल मीडिया हँडल्स आहेत प्रत्येकाचे, की सोशल मीडिया सततची तुलना, कारण सोशल मीडियामधूनच कंटिन्युअसली कंपॅरिझन होत असतं, तर ही सततची तुलना आणि परफेक्ट लाईफ दाखवण्याच्या प्रवृत्तीमुळे युवकांमध्ये मानसिक दबाव वाढतोय, तर याविषयी काय तुम्ही सांगाल?
0: येस, सोशल मीडिया इज अ नीड ऑफ आर.
1: बरोबर.
0: आज काहीच आपण फिजिकली करून चालत नाही किंवा त्याला एक्नॉलेज केलं जात नाही, अप्रिशिएट केलं जात नाही. तेच जर तुम्ही 30 सेकंदाचं रील टाकलं तर तुम्हाला एक्नॉलेज केलं जातं, अप्रिशिएटही केलं जातं, म्हणजेच ज्याला विटॅमिन ए म्हणता येईल, अप्रिसिएशन आणि एक्नॉलेजमेंट, ते तुम्हाला तिथून मिळतंय आणि इन्स्टंटली मिळतंय. लाईक थ्रू, एका कमेंट थ्रू ते आपल्याला मिळतंय.
1: बरोबर.
0: आणि म्हणूनच आजची जनरेशन ही सतत त्याच्या मागे आहे. पण ह्याच्यात एक विसर पडलाय, ते म्हणजे हे रिअल लाईफ नाहीये तर हे रील लाईफ आहे. हा फरक आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे.
1: व्हेरी ट्रू.
0: कारण त्या 30 सेकंदात बघा ना, तुम्हाला 30 सेकंदात खूप काही दाखवलं जातं.
1: अगदी.
0: म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर्नी सुद्धा आपण 30 सेकंदात आज बघू शकतोय.
1: हो.
0: हा विज्ञानाचा चमत्कार आहे.
1: हो.
0: पण ते खरं नाहीये ना. बरोबर.
1: बरोबर.
0: 30 सेकंदाच्या रीलसाठी 30 सेकंद प्रिपरेशनसाठी लागतात का?
1: नाही.
0: नक्कीच नाही. त्यासाठी कुणाला 30 मिनिटं लागतात, त्यासाठी कुणाला 30 तास लागतात, त्याचसाठी कुणाला 30 महिने सुद्धा लागतात. म्हणजेच काय की त्याच्या मागे काहीतरी स्ट्रगल आहे. पण दाखवताना आपल्याला सगळं गुढीगुढी चित्र दाखवलं जातं, तर ती डोळ्यावरची पट्टी आपण काढणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की माझ्या मैत्रिणींनी गाडी घेतली, माझ्या मित्रांनी घर घेतलं, मग तिथे ते कम्पॅरिझन चालू होतं. कारण मी तिची ती स्टोरी पाहिलेली असते आणि मग मनात एक विचारांचा खूप मोठा गोंधळ निर्माण होतो की ती तर माझ्यासोबतची आहे, माझ्यासोबत शिकलीये, माझ्याच एवढं तिचं एज्युकेशन झालंय, पण तरीही तिची ग्रोथ खूप झाली आहे आणि मी मात्र आहे तिथेच आहे. तर हे होतं, त्याला कारणीभूत हे सोशल मीडिया आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे आपण बॅकग्राऊंडही चेक केलं पाहिजे. त्या 30 सेकंदाच्या रीलच्या मागे बिहाइंड द स्टोरी ते आपण त्या मैत्रिणीला विचारलं पाहिजे खरंच फोन करून की अगं तू गाडी घेतलीस पण कशी घेतलीस ती बघा, नक्कीच तुम्हाला तिचा स्ट्रगल सांगेल. आणि तिथे मग हे कम्पॅरिझनचं भूत थोडस उतरायला मदत होऊ शकते.
1: आणि हे उदाहरण तुम्ही खूप छान सांगितलं, कारण हल्ली तेच आहे, सोशल मीडियामुळे कंपॅरिझन प्रचंड प्रमाणात वाढलंय. पालकांची भूमिका ही स्पेशली तरुण मुलांमध्ये, मुलींमध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची भूमिका असते. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की पालकांनी आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी कोणत्या प्रकारचा संवाद आणि वातावरण निर्माण करायला हवे?
0: तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी हे नेहमी सांगत असते की पालकांनी हे नेहमी कनेक्शन मोडमध्ये असावं. पण बऱ्याचदा ना पालकांचं काय होतं, करेक्शन मोडमध्ये ते जातात. आणि त्या करेक्शन मोडमुळे काय होतं, मुलांना चुका करण्याची संधी मिळत नाही. मग चुकाच जर झाल्या नाही तर त्यांना त्यातनं परत करेक्शन करण्याची, स्वतःहून करेक्शन करण्याची संधी सुद्धा मिळत नाही.

0: बरोबर
1: आणि त्यांना असं वाटतं की मी जे करतोय ते योग्य आहे, किंवा आपण त्यांना तो रियालिटी चेक देत नाही. तर पालकांनी मुलांना चुका करून द्याव्यात मनसोक्त. त्या चुका केल्याने पालकांना मुलांचा अंदाज येणार आहे की आपलं मूल कुठेपर्यंत चूक करतंय, काय प्रकारची चूक करतंय. कारण हे तुमचं इंटरनल आहे ना,
0: बरोबर
1: तुमच्या घरात होतंय ना, सो देर इज अ स्कोप फॉर करेक्शन. म्हणजेच काय, तर बाहेर मुलांनी डायरेक्ट मोठी चूक करण्यापेक्षा ती जर तुमच्या डोळ्यासमोर झाली तर तुम्ही तिथे करेक्शन करू शकता. पण ही करेक्शन तुमचं जे आहे ते कधी होणार आहे, जेव्हा तुम्ही त्यांना ती मोकळीक देणार आहे. मोकळीक मुलांना किंवा हे करेक्शन किंवा ह्या चुका हे सगळं मुलं कधी करू शकतात, जेव्हा ते कनेक्ट होतील तुमच्याशी.
0: अगदी.
1: त्यामुळे आधी तर तुम्ही ते बॉन्डिंग करा, तो कनेक्ट दाखवा, आणि मुलांना हा मेसेज गेला पाहिजे की हा चुका करणं इज ऍब्सोल्युटली ओके, देर इज राईट टू बी रॉंग. आपल्याकडे हा अधिकार आहे चुका करण्याचा, तो सगळ्यांनाच आहे. त्यामुळे परफेक्ट असं काहीच नसणार आहे, आणि ती तर मुलं आहेत,
0: बरोबर
1: आणि त्यांनी केल्यात चुका तरच आपल्याला तिथे त्यांना समजवता येणार आहे. त्यामुळे पालकांचा संवाद हा समजूतदारपणाचा असला पाहिजे. चुका झाल्याच तर मग पालकांनी सांगितलं पाहिजे की बाबा नेमकं काय झालंय, कसं झालंय, तुला काय वाटतंय ह्याबद्दल, ही खरं चूक आहे का. तर हे दोन्हीही, मी म्हणेन की दोन्ही पद्धतीने ते तपासलं गेलं पाहिजे. फक्त एकच कोणीतरी तिथे मुलांना करेक्ट करतंय किंवा सांगतंय तर तो संवाद होऊ शकत नाही.
0: बरोबर. असं बरंचदा होतं की मुलं त्यांच्या पेरेंट्सशी बोलत नाही, की मित्रांमध्ये एखादी व्यक्ती अचानक अलिप्त, शांत किंवा निराश जर दिसत असेल तर इतर मित्रांनी किंवा मैत्रिणींनी संवादाची सुरुवात त्यांनी कशी करावी आणि तो प्रॉब्लेम त्यांनी कसा समजून घ्यावा, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: खरंच हे सुद्धा आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. तर हा संवाद किंवा ही बोलण्याची जी पद्धत आहे ती अत्यंत साधी आणि सोपी असावी.
0: ओके.
1: ह्याच्यात खूप काहीतरी एक्स्ट्रा काहीतरी वेगळं करण्याची खरंचच गरज नसते, कारण त्याशिवाय तो संवाद सुरू होत नाही. आपल्याला जर वाटलं की एखादी व्यक्ती, एखादा मित्र आपल्यातला असा अलिप्त आहे, तर आपण त्याच्याशी बोललं पाहिजे की काय रे बाबा, तू आजकाल खूप असा शांत वाटतोयस, किंवा एकटं एकटं राहण्यासाठी तू प्रिफर करतोयस, तर काही प्रॉब्लेम आहे का. बस हे एवढं दोन तीन वाक्य त्याला बोलणं गरजेचं आहे, जिथून संवादाला सुरुवात होऊ शकते. आणि तिथे आपण नक्कीच, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक वाक्य अजूनही बोललं पाहिजे, ते म्हणजे तुला जो काही प्रॉब्लेम असेल तो तू बोल, मी आहे ऐकायला. तिथे त्या मित्राला जो अलिप्त राहतोय, एकटा राहतोय, त्याला हा मेसेज मिळणार आहे की अरे इथे कोणीतरी माझ्याशी बोलायला आणि माझं ऐकायला आहे, आणि इथे मी माझं मन मोकळं करू शकतो,
0: बरोबर.
1: आणि तिथे तो तुमच्याशी नक्कीच कनेक्ट करेल. आता इथे काय नाही करायचं, तर खूप फोर्स नाही करायचं.
0: ओके.
1: ऑल्दो आपल्याला माहिती आहे की ही व्यक्ती काहीतरी त्रासात आहे, हिला काहीतरी प्रॉब्लेम आहे, एकटं राहतोय, पण खूप फोर्स नाही करायचं. जसं की सांगणार आहे काय झालं, मला नाही सांगणार का, मी तुझा मित्र आहे ना, मी तुझी मैत्रीण आहे ना, मग मला नाही सांगणार का. तर असं फोर्सफुली अजिबातच बोलायचं नाहीये, कारण ऑलरेडीच ती व्यक्ती त्रासलेली असते, दुखावलेली असते, आपल्याला माहित नाहीये की तिच्यासोबत काय झालंय. आणि अजून असं आपण फोर्सफुली बोलायला गेलो तर मग ती व्यक्ती आपल्यापासून अजून लांब जाणार आहे, ती आपल्याकडे येणं टाळणार आहे. त्यामुळे म्हणताना असंच म्हणायचंय की तुला काही प्रॉब्लेम असेल तर सांग, मी आहे ऐकायला, आणि तुला लगेच बोलायचं नसेल तर तू तुझा वेळ घे, पण बोल. तर अशा पद्धतीचा साधा आणि सोपा संवाद इथं साधला गेला पाहिजे.
0: अगदीच मॅडम. आपण वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेंशन डे या धर्तीवरती ही मुलाखत करत आहोत. मला तुम्हाला पुढे असं विचारायचंय की आत्महत्येचे विचार येत असलेल्या व्यक्तीशी संवाद साधताना काय करावे आणि काय टाळावे, कारण या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तसेच आत्महत्येच्या विचारांशी झुंजणाऱ्या व्यक्तीला एकटं न सोडणं आणि योग्य मदतीशी जोडणं हे किती महत्वाचं आहे, तर याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: तर आत्महत्या करण्याचा विचार हा एका दिवसात होत नाही, इट्स अ प्रोसेस.
0: ओके.
1: तिथे प्रचंड गुंतागुंतीची त्या माणसाची विचारसरणी आहे, माइंडसेट आहे, बॅकग्राऊंड आहे, सगळ्या गोष्टी याला कारणीभूत असतात. त्यामुळे कोणा एका फॅक्टरनी हे कधीच होत नाही. पण नक्कीच याची सुरुवात कशी झाली पाहिजे, तर ऐकण्यातनं झाली पाहिजे.
0: ओके.
1: कारण जर तुम्ही नीट ऐकणारे असाल, ऍक्टिव्हली

0: लिसनर ज्याला आपण म्हणतो किंवा ऍक्टिव्ह ऑब्झर्व्हर तुम्ही जर असाल तरच तुम्हाला लक्षात येणार आहे की अरे या समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात काय चाललं आहे, या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे. त्यामुळे सुरुवात तर ही पहिली ऐकण्यातनं झाली पाहिजे. डायरेक्ट कोणत्याही आपण जजमेंटल गोष्टीला न जाता आधी गोष्टींना आपण ऑब्झर्व केलं पाहिजे, बोलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पण आता काय बोलायचंय आणि काय बोलायचं नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर काय बोलायचं नाहीये, आपल्याला कळलंच की ही व्यक्ती बाबा आत्महत्येच्या विचारातनं जातीये किंवा निगेटिव्ह विचारातनंही चाललेली आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्याला तू असं करू नकोस, तुला काही कमी आहे का, तुला काही कमी पडतंय का, किंवा तू स्ट्रॉंग राहा, तू पॉझिटिव्ह विचार कर, तू निगेटिव्ह विचार करू नकोस. तर अशा पद्धतीचं बोलणं आपण टाळलं पाहिजे, आवर्जून हे बोलणं आपल्याला टाळायचं आहे. आता काय बोलायचंय हेही तेवढंच महत्वाचं आहे,
1: अगदीच.
0: कारण हे बोलण्याने कदाचित त्याचं मन परिवर्तन नक्कीच होऊ शकतं. तर त्यासाठी काय करायचंय, तर शांतपणे पण डायरेक्ट आपण विचारू शकतो, कारण आपण त्याला ह्यापूर्वी ऑब्झर्व केलंय, त्याचं ऐकून घेतलंय, म्हणून कदाचित तो आपलं ऐकेल, बरोबर,
1: बरोबर.
0: त्याची रिॲक्शन ऐकण्याची आत्ता असू शकते. आणि मग तिथे आपण विचारायचंय किंवा तिथे आपण बोलायचंय की अरे आत्महत्या किंवा स्वतःच्या जीवाला हानी करून घेणं हा एकमेव पर्याय आहे का, आपल्याला काही सोल्युशन मिळणार आहे का, इथून संवादाला सुरुवात होऊ शकते. आणि मग समोरच्या व्यक्तीकडनं आपल्याला त्याचे चॅलेंजेस किंवा त्याचं दुःख, त्याला होत असलेला त्रास हे लक्षात आल्यावर मग पुढे बोललं पाहिजे की ठीक आहे एवढंच आहे ना, चल आपण मिळून यावरती मार्ग शोधूया. आजपर्यंत तू एकटा फाईट करत होतास, पण आज तू माझ्याशी बोललायस ना, तर आज आपण आजपासूनच याच्यावर एकत्रितपणे काम करू आणि एकत्रपणे आपण यावरती मार्ग शोधूयात. कोणी एकाने इथे काम करून चालत नाही किंवा अपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत.
1: अगदी अगदी बरोबर आहे मॅडम. मुलाखतीच्या अगदी शेवटच्या दोन प्रश्नांकडे आपण आलेलो आहोत. युवकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोजच्या जीवनात कोणत्या छोट्या सवयी अंगीकाराव्यात आणि एक संवाद एखाद्याचं जीवन वाचवू शकतो या विधानाकडे तुम्ही कसं पाहता?
0: तर बघा, आपण सवयींचे गुलाम आहोत, तर सवयींमध्ये आपण अशा छान छान सवयी लावून घेतलेल्या आहेत, किंवा कोणालाही या सवयी अंगीकारणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे पुरेशी झोप असणं, नियमित आपल्याला आपण एक्सरसाइज करणं, आपला चौकस आहार असणं, ह्या गोष्टी तर आहेच, पण त्याचबरोबर जे आपलं एक मन आहे तर त्या मनाला नेहमी आपल्याला अपडेट केलं पाहिजे. जसं आपण आपलं हेल्थ चेकअप रेग्युलरली करतो, तसं आपल्या मनाचं पण चेकअप हे रेग्युलरली केलं गेलं पाहिजे. आणि ही सवय नक्कीच सगळ्यांनी आज ह्या स्ट्रेसफुल आणि फुल ऑफ चॅलेंजेस लाईफ मध्ये आपल्याला हे अंगीकारणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इथे हे ट्रेनिंग आपण स्वतःला दिलं पाहिजे, आपल्या मनाला, आपल्या इमोशन्सला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बरं, फक्त ओळखून चालणार नाहीये, तर त्यांना स्वीकारताही आलं पाहिजे. तर हे जर आपल्याला जमलं तर नक्कीच आपण ह्याला डील कसं करायचं हे आपल्याला समजणार आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला जर कोणाची मदत घ्यावी लागली तर तुम्ही अवश्य घ्यावी. मग ती माझी वीकनेस आहे का, अशा प्रश्नांमध्ये न अडकता स्पष्टपणे ह्याबद्दल बोलावं, मदत घेतली ह्यासाठी, तर तुम्हाला यातनं मार्ग शोधता येणार आहे.
1: नक्कीच नक्कीच मॅडम. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आपल्या सर्व युवक मित्रमैत्रिणींसाठी तुमचा एक महत्वाचा संदेश काय असेल?
0: बघा, आपल्याला एखादी गोष्ट प्रिव्हेंट करायची आहे, म्हणजेच आता आपल्याला सुसाईड आपल्याला प्रिव्हेंट करायचंय. आता आपण ह्याला सुसाईड म्हणतोय, पण हे पण एक प्रकारचं चॅलेंजच आहे, बरोबर आहे?
1: बरोबर.
0: तर इथे मला ह्या संदर्भातनं असं सांगायचंय की चॅलेंजेस हे आपला रोजच्या जीवनाचा भाग आहेतच, बरोबर आहे? कुणाला अगेन वेगवेगळ्या प्रकारचे आपण मगाशीही सगळे चॅलेंजेस ऐकलेले आहेत, तर ते ह्या ना त्या फरकाने सगळ्यांच्याकडे चॅलेंजेस असणार आहे. पण आपण इथे ही गोष्ट विसरतोय की हे चॅलेंजेस किंवा हे रोज होणारे बदल ही एकच गोष्ट कॉन्स्टंट किंवा परमनंट आहे. तर हे आपण स्वीकारलं पाहिजे की जे काही मला प्रॉब्लेम्स येत आहेत, जे मला चॅलेंजेस येत आहेत, जे माझ्यासोबत होतंय, ते फक्त माझ्याच सोबत होतंय असं नाही. आणि रोजचा दिवस हा मला नवीन संधी देणार आहे. त्यामुळे आलेल्या किंवा झालेल्या चुकांकडे तुम्ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघा. त्यावरती तुम्ही

0: काम करा,
1: बरोबर.
0: नेसेसरी ऍक्शन्स घ्या, एक ऍक्शन प्लॅन बनवा आणि मग पुन्हा नव्याने उभं राहा. हे मला सांगायचंय, कारण सुसाईड करणं किंवा आत्महत्या करणं त्यांनी आपल्याला सोल्युशन्स मिळणार आहेत का, तर नक्कीच नाहीये.
1: बरोबर.
0: कारण एक छोटंसं उदाहरण देते की समजा मी तुम्हाला आत्ता एक जोक सांगितला, तर तुमची रिॲक्शन काय असेल? तुम्ही हसाल.
1: बरोबर.
0: तोच जोक मी पुन्हा तुम्हाला सांगितला तर तुमची रिॲक्शन काय असेल? तुम्ही पुन्हा हसाल. पण तोच जोक मी तुम्हाला दोनदा तीनदा चारदा सांगितला तर ते खळखळून हसणं तुमच्याकडनं येणार नाही. का बरं? कारण हे आपल्याला शिकवलं गेलंय, सांगितलं गेलंय, किंवा आपल्या ब्रेनला आपल्या माइंडला हे माहितीये की एका जोकवर मला एकदाच हसायचंय. मग बघा, हे रोज येणारे चॅलेंजेस आहेत. किती हो आपण रोज रोज रडतो, बरोबर आहे?
1: बरोबर.
0: मग जर तुमचा हसण्याचा नियम आहे की मला एका जोकवर एकदाच हसायचंय, तर मग एका प्रॉब्लेमवर एकदाच रडा. तर हे आपण ओळखलं आणि हे जर आपण शिकलो, हे आपण आत्मसात केलं, तर असं छान हसू आपल्या चेहऱ्यावर येईल आणि छान होईल सगळंच. म्हणजे आपल्याला असे प्रॉब्लेम्स मग खूप छोटे वाटतील. त्यामुळे ते प्रॉब्लेम्स आहेत, ते चॅलेंजेस आहेत, ते येणारच आहेत. प्रत्येक दिवस हा सारखा नाहीये, आपल्या मनासारखं होईलच असं नाहीये. सो तुम्ही जर इम्परफेक्ट असाल तर दॅट इज ऍब्सोल्युटली परफेक्ट, तुम्ही जर ओके नसाल तर दॅट इज ऍब्सोल्युटली ओके. असं अजिबात नाहीये की मी रोज छानच असली पाहिजे, रोज माझ्यासोबत छानच घडलं पाहिजे आणि मला सगळंच आलं पाहिजे. त्यामुळे हे नक्की मी इथे सांगेन आवर्जून की तुम्हाला आजपासून कोणीही असं दिसलं की जे अलिप्त आहे, एकटं आहे, तर त्याचा उत्तम कान बना. आणि तुमच्याही आयुष्यात जर असे काही चढ उतार येत असतील तर तुम्ही सुद्धा असा कान शोधा जे तुमचं वेळप्रसंगी ऐकतील. आणि नक्कीच या एका संवादातून जीवनाकडे तुम्हाला जाण्याचा एक नवा मार्ग नक्कीच मिळेल.
1: मित्रांनो, आजच्या या मुलाखतीतून आपण आत्महत्येचा विचार निर्माण होण्यामागील विविध कारणे, मानसिक आरोग्याचे महत्व याविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. या संवादातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते की एखाद्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा तिला समजून घेणे, तिचे म्हणणे शांतपणे ऐकणे आणि योग्य वेळी मदतीचा हात पुढे करणे अधिक महत्वाचे आहे. आत्महत्येच्या विचारांशी झुंजणाऱ्या व्यक्तीला समजून घेणाऱ्या व्यक्तीची गरज असते. म्हणूनच आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात आणि समाजात मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणाने संवाद होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या भावनिक बदलांकडे संवेदनशीलतेने पाहिले आणि गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत घेण्यास प्रोत्साहन दिले तर अनेक जीव वाचवता येऊ शकतात. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नाही. जीवन अमूल्य आहे हा विचार आपल्या दैनंदिन वर्तनाचा भाग बनवण्याचा दिवस आहे. आपण एकमेकांना ऐकूया, समजून घेऊया आणि गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे करूया. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते, अंधार कितीही गडद असला तरी आशेचा एक किरण पुरेसा असतो. म्हणूनच निराशेच्या क्षणी शांत राहू नका, बोला, ऐका आणि मदत घ्या. आजच्या या महत्वपूर्ण विषयावरील मुलाखतीसाठी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी मृणाल मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानते.
0: धन्यवाद.
1: चला तर मित्रांनो, आजच्या भागात मी स्वराली इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद. युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने संवादाचं एक पाऊल जीवनाकडे या खास कार्यक्रमात समुपदेशक मृणाल खंडागळे यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते

0: श्रोते हो, आत्ताच आपण युवावाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, श्रावणातील अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या, या दिवशी मातृदिन देखील साजरा केला जातो. मातृदिनाच्या निमित्ताने बोलूया आईच्या महतीविषयी. उद्याच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात विषय आहे प्रेम स्वरूप आई. संवादिका आहेत सुचेता गरुडे. उद्या सकाळी ठीक 11:05 स्वरसंवाद या कार्यक्रमात. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:00
1: वजने को है कुछ ही पलों में आप दिल्ली केंद्र से हिंदी में समाचार सुनेंगे.

0: अनघामुळे
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: करतील.
1: दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. सन 2026-27 साठी ऊस गाळप हंगामाचं धोरण निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. राज्यातली ऊस उपलब्धता, गाळपाचं नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर तसंच साखर कारखान्यांपुढच्या विविध आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितम्बर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. डिजिटल वित्तीय क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि लघु उद्योगांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून एजेंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MMRDA आणि सेबी, राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार तसंच अंमलबजावणी संचालनालय यांच्या दरम्यान BKC विस्तार करण्याबाबतच्या करारांचं हस्तांतरण झालं. देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यात मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई मार्गांचा समावेश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली.
2: रेलवे के मॉडर्नाइजेशन का जो काम पिछले 12 वर्षों में चल रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कंप्लीट ओवरहॉलिंग जो रेलवे की हो रही है, कंप्लीट म॑डर्नाइजेशन हो रहा है उसके प्रोजेक्ट्स. रेलवे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा

0: भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं, उन सब कॉरिडोर्स को फोर लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं। दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल।
1: मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी सुरू होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। सुरुवातीला सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा टप्पा कार्यान्वित होईल असं ते म्हणाले। मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपूरमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग सद्धू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेत युवक काँग्रेसचे पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज शपथ घेतली। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारसीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली। या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते। पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले। या दरवाढीचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवरही उमटले। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसाखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला। मराठा आरक्षणासंदर्भात कुणबी मराठा जात प्रमाणपत्र प्रक्रियेला गती देण्यासाठी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये आजपासून विशेष शिबिराचं आयोजन राज्य शासनानं केलं असून एकही अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही असं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस, प्रांत आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली। जात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांसंदर्भात अर्जदारांना मार्गदर्शन करावं, जुन्या अभिलेखांचं भाषांतर उपलब्ध करून द्यावं, तसंच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद करावा अशा सूचना समितीनं बैठकीत केल्या। मराठवाड्यात आतापर्यंत 3 लाखापेक्षा जास्त नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केल्याची माहिती मराठी भाषा आणि उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांनी आज अमरावती इथं वार्ताहर परिषदेत दिली। भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर इथं ऐतिहासिक बौद्ध धम्म दीक्षा घेतली। या घटनेशी संबंधित दुर्मिळ पत्रव्यवहार, कागदपत्र आणि महत्वपूर्ण दस्तावेज संकलित करून त्यांचा नवीन खंड प्रकाशित करण्याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सूचना दिल्या आहेत। मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना दिली। येत्या 20 ऑक्टोबरला धम्मदीक्षा दिनी हा खंड प्रकाशित केला जाईल असं त्यांनी सांगितलं। ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे। ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती। वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे। स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बाल शहीदांना आज त्यांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा प्रशासनानं मानवंदना दिली। महात्मा गांधींच्या चले जावच्या हाकेला साथ देत स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या शिरीष कुमार मेहता, लालदात शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास शहा या 5 मुलांवर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला होता। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात बालक दक्षता कक्षात 24 ऑगस्टला लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पूर्ण झाली असून दोषींवर निलंबनाची आणि शिस्तभंगाची कठोर

कठोर कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागानं दिले आहेत. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

श्रोत्या, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष. काही क्षणातच

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष. काही क्षणातच

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, जगातल्या मोठ्या फिनटेक परिषदांपैकी एक असलेल्या 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 काल मुंबईत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. 4 दिवसांची ही परिषद येत्या 11 सप्टेंबर पर्यंत मुंबईत होत आहे. जागतिक समुदायाला एकत्र आणून परस्पर सहकार्य, सर्वोत्तम पद्धतीची देवाणघेवाण, तसंच अधिक बुद्धिमान, सक्षम आणि सर्वसमावेशक वित्तीय परिसंस्था घडवण्यासाठी ही परिषद एक महत्वाचं व्यासपीठ ठरत आहे. अशा महत्वाच्या परिषदेविषयी अधिक जाणून घेऊयात आपण संस्थात्मक गुंतवणूक, शेअर बाजार आणि बँकिंग तज्ज्ञ पूर्वेश शेलटकर यांच्याकडून. फिनटेक अर्थात फायनान्स आणि टेक्नॉलॉजी यांच्या समन्वयानं विकासाला नवी दिशा देणारा ग्लोबल फिनटेक फेस्ट हा कार्यक्रम मोठा आणि महत्वाचा का मानला जातो, याविषयी शेलटकर यांनी अधिक सांगितलं.
1: ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2026 हा अनडाऊटेडली जगातला वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल किंवा वन ऑफ द मोस्ट स्प्रेड अक्रॉस असा इव्हेंट आहे. याच्यामध्ये 1 लाखाच्या वरती लोक जे आहेत ते फुटफॉल मध्ये सामील होतील अशी अपेक्षा आहे. पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूशनची जर का संख्या तुम्ही बघितलीत तर ती 8000च्या वरती आहे आणि स्टार्टअप जवळजवळ 5000 आहेत, स्पीकर जवळजवळ 1200 आहेत. 8 ते 11 सप्टेंबरच्या मध्ये हे जे होऊ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ 500च्या वरती इन्व्हेस्टर्स म्हणजे इन्स्टिट्यूशन HNI टाइप्स आणि त्यांची जवळजवळ 450 सेशन्स या सगळ्या स्पीकर्सची मिळून आहेत. 200च्या वरती फाउंडर आणि 350च्या वरती एक्झिबिटर्स हे स्टॉल ऑलरेडी बुक झालेले आहेत आणि जवळजवळ 120 रेग्युलेटिंग इन्स्टिट्यूशन अक्रॉस द ग्लोब म्हणजे सेबी, आरबीआय वगैरे टाइप्स सगळ्या याच्यात सहभागी झालेले आहेत. जवळजवळ 200च्या वरती नवीन नवीन प्रॉडक्ट जे आहेत ते या ठिकाणी लॉन्च होणार आहेत. 80 देशाचे लोक रिप्रेझेंट करत आहेत म्हणजे विचार करा किती मोठे रिप्रेझेंटेशन आहे ते. आणि 75च्या वरती मास्टर क्लासेस, आणखीन बँक पोस्ट जे महत्वाचे क्लासेस असतात, ज्या महत्वाच्या गोष्टी शिकवण्याचे हे असतात ते आहेत. ह्याचे जवळजवळ 15-1 वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट बनणार आहेत. तर हा जो आवाका आहे हा आवाका जगातला मोठा आहे सगळ्यात. म्हणजे एवढे इव्हेंट गेल्या काही वर्षात किंवा काही दशकांमध्ये झालेलं नाहीये एवढ्या लोकांचं पार्टिसिपेशन. तुम्ही विचार करा जगातल्या 180-190 पैकी 80 देशातले लोक इथे पार्टिसिपेट होऊन ते कॉन्ट्रीब्युट करतात आहे. आणि हे सगळं जे काय चाललेलं आहे ते जागतिक पातळीवरती आहे, जागतिक संस्थांना घेऊन आहे, जागतिक लोकांना घेऊन आहे. साहजिकच हा मोठा आणि महत्वाचा आहे कारण तुम्ही या सगळ्यांना इग्नोर करू शकता का? भारत ही नो डाऊट आर्थिक महासत्ता आहे पण बाकीच्या देखील आर्थिक महासत्तेत सामील होत आहे. हाच मोठा अचीवमेंट आहे.
0: श्रोते हो, यंदाच्या ग्लोबल फिनटेक फेस्टची थीम आहे प्रभाव क्षमता असलेल्या एजंटिक AI, टोकनायझेशन आणि क्वांटम यांच्या माध्यमातून जोडली गेलेली विश्वासार्ह अशी सर्वसमावेशक जागतिक वित्त प्रणाली. यातले हे 3 तांत्रिक स्तंभ आहेत. एजंटिक AI, टोकनायझेशन आणि क्वांटम याविषयी शेलटकर यांनी माहिती दिली.
1: आता आपण समजून घेऊया ह्याचे जे कॉम्पोनंट आहेत ते एक एक करत काय आहेत. एजंटिक AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम आहे. इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतःच्या साधन सामग्रीचा, मेमरीचा वापर करून निर्णय घेते आणि ते निर्णय एक्झिक्यूट करण्यासाठी त्याला काय मल्टी स्टेप करायला लागतील त्याचेही टास्क देते. आणि त्याचा गोल आहे, त्या एजंटिक AI ठरवलेला आहे किंवा त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने ठरवलेला आहे तो कमीत कमी मानवाचा वापर करून एक्झिक्यूट करून कुठल्याही प्रकारच्या कमीत कमी चुका होणं हे एजंटिक AI काम आहे. टोकनायझेशन म्हणजे काय? टोकनायझेशन म्हणजे मूळ माहिती किंवा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला एका गुप्त कोड मध्ये कन्वर्ट करून बदल ठेवायची प्रक्रिया. बँकिंग मध्ये बऱ्याचशा वेळेस ऑनलाईन व्यवहारामध्ये ही फार महत्वाची भूमिका आहे कारण ह्याच्यात तुमचा सुरक्षा जर का नसेल तर तुमचा डेटा लीक होईल, तुमचा

0: अकाउंट्स एक्सपोज होतील, बऱ्याच वेळेस आपण म्हणतो आपल्या अकाउंट मधले पैसे गायब झाले. या सगळ्या गोष्टी हे सुरक्षित राहण्यासाठी टोकनायझेशन ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. टोकनायझेशन हे याच्यामध्ये हे एक अजून वाक्य ऍड करायला पाहिजे की ही भाषा संगणकाला समजण्यासाठी फार महत्वाची आहे. बेसिकली ह्या सगळ्याच्या मध्ये एक अत्यंत ट्रस्टेड रेसिलियंट आणखीन सिक्युअर फायनान्शियल सिस्टीम बनवायची असेल तर त्याच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा क्वांटम टेक्नॉलॉजीचा वापर करता तेव्हाच ती जास्तीत जास्त फुलप्रूफ होते आणि सेफ होते. लक्षात ठेवा इथे सेफ्टी ऑफ टेक्नॉलॉजी, अगदी पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात शेवटी काय उल्लेख केला की बाबा आम्हाला ही जी टेक्नॉलॉजी बनवायची आहे ती सेफ बनवायची आहे जेणेकरून आमच्या लोकांच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेफली राहतील आणि त्या आमच्या लोकांना वापरता येतील. चार ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याचा इथे उल्लेख महत्वाचा आहे. एक त्यांनी सांगितलं की फिनटेक सक्सेस स्टोरी सो फार गव्हर्न्ड बाय स्केल स्कोप सिक्युअर सिस्टीम डेमोक्रॅटिक्स टेक्नॉलॉजी ट्रस्ट आणि कोर व्हॅल्यूज या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे काय की भारतीय लोकांना जमेल पटेल समजेल आणि काम करता येईल अशा प्रकारची सिस्टीम आपल्याला बनवायची.
1: श्रोते हो, जगभरात काही ठिकाणी सुरू असलेला संघर्ष आणि त्यामुळे निर्माण झालेली जागतिक अस्थिरता या पार्श्वभूमीवर भारताचा विकास दर यंदाच्या आर्थिक वर्षातही पहिल्या तिमाहीत 7.8% म्हणजेच अपेक्षित अंदाजापेक्षा अधिक असणं आणि जपानच्या पतमूल्यांकन संस्थेनं भारताचं रेटिंग ए श्रेणीपर्यंत वाढवणं याचा उल्लेख उद्घाटनाच्या भाषणामध्ये झाला. या दोन गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला.
0: आपण सगळे जाणता की फेब्रुवारी एंडला बेसिकली इस्रायलनी इराणवरती हल्ला केल्यानंतर तेव्हापासूनच जागतिक स्तरावर ऑइल म्हणजे जे सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट आहे म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या इम्पोर्ट मध्ये जर का काही सगळ्यात जास्त पैसा जात असेल तर तो ऑइल मध्ये जातो. तर ते साधारणतः जे 60-70 डॉलर्स होतं अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ते सडनली 100 डॉलरच्या घरात येऊन थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याजवळ 30-35% कन्झम्पशन हे ऑइलचं असल्या कारणाने त्याचा आपल्याला फारच त्रास देते. असं असताना सुद्धा भारताचा जो जीडीपी ग्रोथ झालेला आहे तो तब्बल 7.8% आलेला आहे. हे इतकं महत्वाचं आहे की भारताचा जीडीपी ग्रोथ म्हणजे काय तर प्रत्येक भारतीयांनी तुम्ही मी सगळ्यांनी टोटल किती देशाच्या उत्पादन क्षमतेमध्ये कॉन्ट्रीब्युट केलं आणि ते मंथ ऑन मंथ इयर ऑन इयर किती वाढलं याचं इंडिकेशन आहे. तो 7.8% झाला जो वन ऑफ द हायेस्ट आहे. आणि लक्षात ठेवा हे तेव्हा जेव्हा अख्खं जग संकटात आहे अशी परिस्थिती आहे. त्या ऑइल किमतीचा इम्पॅक्ट सगळ्या जगाला झालेला आहे आणि ओर्मुजमुळे आपल्याकडे येणारी तेल ची जहाज आहे ती सगळी अडतायत आणि तिकडे सगळ्या प्रकारची मिसाईल्स आणखीन हे असल्या कारणाने रेस्ट्रिक्शन्स आहेत या परिस्थितीत झालेला आहे. आणि त्याचा परिपाक म्हणून तो 7.8% ग्रोथ रेट किती राईट आहे रॉंग आहे तुम्हाला माहिती आहे. जर आपण सांगितलं तर लोक म्हणतील का तुम्ही स्वतःबद्दल चांगलं म्हणून घेताय. परंतु जॅपनीज रेटिंग एजन्सीनी इकडे भारताचं रेटिंग तब्बल 30 वर्षांनंतर BBB- वरून A+ करणं हे किती मोठे इंडिकेटर आहे की ते ऍक्सेप्ट करताय जे काय होतंय ते चांगलं होतंय. तर ही माझ्या मते फार मोठी गोष्ट आहे भारताच्या एकंदरीत त्याच्यासाठी. कारण तुम्ही म्हणाल्या रेटिंगमुळे होतं काय तर तुम्हाला मिळणारा व्याजदर जो आहे तो कमी होतो. म्हणजे समजा तुमचं रेटिंग इम्प्रूव्ह झालं तुम्हाला माहितीये सिबिल स्कोर तो तुमचा जेवढा चांगला असेल तेवढा बँका तुम्हाला जे लोन ऑफर करतात त्याच्यावर तो व्याज कमी होतं. त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती भारताच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. तुम्ही लक्षात घ्या $1 बिलियन कर्जावरती जर का 1% रेटचा इम्पॅक्ट झाला $1 बिलियन कर्ज म्हणजे 9,500 कोटीच्या आसपासचं कर्ज. त्या 9,500 कोटीच्या आसपासच्या कर्जावरती समजा तुम्ही देत असलेला इंटरेस्ट रेट 10% असेल तर 950 कोटी रुपये होतात. आणि त्याच्यावरती जर का 1% हा रेट कमी झाला तर तब्बल 90 कोटी रुपयाचा फायदा आहे देशाला. म्हणजे तुम्ही विचार करा ही किती मोठी गेनची गोष्ट आहे ती. त्यामुळे ही फार महत्वाची घटना आहे.
1: श्रोते हो, भारताच्या फिनटेक यशाचा कळस म्हणजे आर्थिक व्यवहारासाठी निर्माण केलेली UPI यंत्रणा. तिला 10 वर्ष पूर्ण होत असताना प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या भाषणात त्याच्या यशाचा उल्लेख केला. आज जगभरातल्या 11 देशांमध्ये भारताची UPI यंत्रणा वापरली जात आहे. यापुढे विविध देशातील पेमेंट सिस्टीमशी UPIला जोडण्याचा मनोदय प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. यात किती फायदे व अडचणी असू शकतात यावर शेलटकर यांनी भाष्य केलं.
0: भारताची जी ही UPI व्यवस्था
2: पंतप्रधानांनी जसं सांगितलं माननीय पंतप्रधानांनी की 11 देशात ऑलरेडी वापरली जात आहे, खास करून सिंगापूरमध्ये त्यांनी खास करून उल्लेख केला आणि ते खरं पण आहे, जिकडे तर ती पूर्णपणे इंटिग्रेटेड ह्याच्यात झालेली आहे. तर हे उत्तम अशासाठी आहे की लाखो भारतीय भारताबाहेर आहेत जे बेसिक

0: पैसे भारतात पाठवत असतात, कारण त्यांचे आई वडील कुटुंब अजूनही भारतात आहे, आणि ते भारतात जेव्हा पाठवतात तेव्हा त्यांना या फॉरेन बँका 4 ते 7 दिवस घेतात किंवा अगदी 4-5% चार्ज होतानाही मी बघितलेला आहे. त्याच्यामुळे हे भारतीय युपीआय जे आहे त्याच्यामुळे यांचे जे पैसे आहेत ते सरळसरळ वाचतात, त्याचं कारण ब्रोकरेज किंवा तत्सम गोष्टी जात नाही आहेत. शिवाय 4 ते 7 दिवसाच्या ऐवजी ऑन द स्पॉट झाल्याने जी काही मदत होते ती वेगळीच. तर हे जे आहे याच्यामध्ये धोका एवढाच आहे की कोणीतरी सायबर सिक्युरिटी मध्ये काही कन्सर्न निर्माण करू नये. ते जर का नाही झालं तर काही प्रॉब्लेमच नाही, कारण विचार करा ना, आपण हे कोणा देशाबरोबर करू शकतो? आपण हे सेफ कंट्रीज बरोबर करू शकतो, सिंगापूर सारख्या. पण तुम्हीच मला सांगा, जर का चुकून याच्यामध्ये कुठेतरी पाकिस्तान आणि बांगलादेश सारखे देश असले तर आपल्यापैकी कोणतरी याची गॅरंटी देऊ शकता का की त्यांची सरकार किंवा ते लोक याच्यात काही गडबड नाही करणार? त्यामुळे तो फक्त धोका लक्षात घेऊन भारत कोणाबरोबर हा करार करतोय तर ते बघून भारत सरकारने हा करार करावा आणि युपीआयची डेव्हलपमेंट करावी जे इंटिग्रेटेड सिस्टीमला सपोर्ट करेल.
1: फिनटेकमुळे मिळणाऱ्या सुविधांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कसा परिणाम होत आहे यावरही शेलटकर यांनी माहिती दिली.
0: फिनटेकमुळे मिळणाऱ्या सुविधांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही सगळे ऑफिशियल सिस्टीम मध्ये येता. म्हणजे एखादा पाणीपुरीवाला असेल, वडापाववाला असेल किंवा पुरी भाजी विकणारा असेल किंवा भेळ विकणारा असेल, त्याला मिळणारे पैसे हे ऍक्च्युअल रेकॉर्ड होतात, रजिस्टर होतात. त्याच्यामुळे तो ऑफिशियल इकॉनॉमी मध्ये आल्यानंतर तुम्हाला आज माहिती आहे जो 11-12 लाखापर्यंत तर टॅक्स फारच कमी आहे किंवा नाहीच आहे. त्याच्यामुळे 7 लाखापर्यंत तर कुठे काही टॅक्स हेच नाहीये. त्याच्यामुळे हे जे लोक आहेत हे मूळ कररचनेच्या ह्याच्यात आल्या कारणाने बँका त्यांना सहजगत्या कर्ज देऊ शकतात. परंतु त्यांना जे काही छोटे छोटे 50,000-1,00,000 रुपयाचं हे हवं असतं ते आता कोण करतंय? आता सावकार किंवा लोक करतायत, जे वाटेल तो व्याज देतात. तर हा जो काही एक गोष्ट या छोट्या लोकांना कर्ज अवेलेबल नसल्याने भुर्दंड असायचा तो आज ते फॉर्मलाइज झाल्याने फार सहजगत्या उपलब्ध होणार आहे थ्रू ऑफिशियल चॅनल, बँकिंग चॅनल. त्याच्यामुळे त्याची अकाउंटेबिलिटी राहील आणि गडबडही होणार नाही. आपण बघतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या वगैरे सारख्या गोष्टी आपण पेपरातनं वाचतो, पण तुम्ही बघाल तर मोस्ट ऑफ द टाइम्स हे सावकाराकडनं घेतलेलं कर्ज असतं आणि त्याच्यात तो शेतकरी एकतर जमीन घालवतो किंवा मग जीव गमावतो. तर हे पूर्ण थांबायच्या दृष्टीने सरकारचं हे पाऊल फारच महत्वाचं आहे. ह्या सगळ्यामुळे तुमचे GDP आणि त्याचा ऍक्च्युअल ग्रोथ रेट आहे तोही रेकॉर्ड रजिस्टर्ड होतोय, तोही देशाच्या फायद्याचाच आहे.
1: फिनटेकच्या यशाबरोबरच काही धोके देखील संभवतात, ते कोणते आहेत आणि त्यातून कसा मार्ग काढता येईल यावरही शेलटकर यांनी आपलं मत मांडलं.
0: फिनटेकचे धोके हे पूर्णपणे सायबर सिक्युरिटी या एका गोष्टीच्या आसपासच घुगावतात. आपण जर का ती सायबर सिक्युरिटी व्यवस्थित केली तर तो काही धोका म्हणावा तसा नाहीये. तुम्ही आज बघाल डेटा लीक हा प्रकार आपण सतत पेपरातून वाचत असतो. म्हणजे काय की बाबा मी कर्ज घेतलं आणि माझी सगळी माहिती कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला माझ्या बँकेच्या थ्रू गेली, कारण त्याची सायबर सिक्युरिटी वीक होती. तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे का? जरूर घ्यायला पाहिजे. तर तो धोका आहे का? तो धोका नक्की आहे. कुठल्याही इंटरनेट रिलेटेड मामल्यांमध्ये तो धोका आहे. जसं आज तुम्ही बघाल की कोणतरी जर का चुकून तुमच्या ह्याच्यातनं पैसे काढले आणि तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 24 तासाच्या आत कळवलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि ती बँक हे दोघे मिळून तुमचे पैसे परत येतील बघतं. भले ते 2-4 दिवसाचा लेट करून येत असेल पण ते येतात ना परत पैसे. तर तशा प्रकारची जर का तुम्ही सिस्टीम ठेवलीत तर हे काही तेवढं असं बाऊ करण्यासारखं नाहीये. हा त्याच्यावरती काळजी घ्यायला पाहिजे का? काळजी घ्यायला नक्की पाहिजे. शिवाय दुसरी अशी गोष्ट आहे की तुम्ही याच्यावर एक पर्टिक्युलर लिमिट ठेवा का? बाबा आज तुम्ही जर का बघितलं असेल तर परदेशात तुम्ही गेलात तर दिवसाला 50,000 वरती रक्कम नाही विड्रॉ करता यायची. अशा टाइपची लिमिट जर का तुम्ही तुमच्या कार्डावर टाकलीत किंवा इंटरनेट बँकिंगवर टाकलीत तर हे कंट्रोलेबल शक्य आहे. त्यामुळे हा तसा भाऊ करण्याचा विषय नाही, हा सॉल्व्ह करण्याचा विषय आहे. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही काही वाटेल ते जरी करायचा प्रयत्न केला तरी कोण ना कोण त्याच्यात काही ना काही उपद्रव करायचा प्रयत्न करणारच. तर त्याच्यावरती तुम्ही त्याचा अर्थ असा होत नाही की समजा 99 लोकांना या गोष्टीचा फायदा होणार असेल आणि एकाला नुकसान होणार असेल तर ते एकाच्या नुकसानीसाठी 99 लोकांचा फायदा तुम्ही अडवू शकत नाही. तुम्ही हे बघा ते एकाची नुकसानी कशी कमी करता येईल.
1: श्रोते हो, देशांतर्गत फिनटेक बाजारपेठेची भविष्यातील वाटचाल निश्चित करताना केवळ पेमेंट प्रोसेसिंग पुरतं मर्यादित न राहता कर्ज, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन उत्पादनांचा विस्तार वेगानं करण्याच्या गरजेवर प्रधानमंत्र्यांनी भर दिला आहे. याचाच अर्थ हा की फिनटेकच्या माध्यमातून आता मोठी भरारी घेण्यासाठी भारत सिद्ध झाला आहे. श्रोते हो, ग्लोबल फिनटेक फेस्टच्या निमित्तानं केलेला हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. हा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. प्रसारण सहाय्य मोना

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत आमचं शेत आमचं शिवार.

मंडळी नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार. भारतीय सौर 18 भाद्रपद शके 1948 अर्थात दिनांक 9 सप्टेंबर 2026. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया भाजीपाला पिकातील रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर मिनल वाघमारे, सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय नायगाव यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या या गीतानं.

0: मंडळी आताच आपण प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं गीत ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया भाजीपाला पिकातील रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर मिनल वाघमारे, सहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय नायगाव यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आपण शेती करतो, वेगवेगळी पिकं घेतो आणि आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करत असतो. मंडळी, केवळ मोठी मोठी पिकं घेऊनच आपली प्रगती होते असंही काही नाही. आता मोठी मोठी पिकं म्हणजे आता आपल्या भागामध्ये ऊस आहे, केळी आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे, ज्वारी आहे, ही मोठी मोठी पिकं घेऊन आपण ही पैशाची पिकं घेऊन आपण प्रगती करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु मंडळी, आपल्याला ही माहीतच आहे आपल्या आहारातील एक आवश्यक घटक म्हणजे तो आहे भाजीपाला. भाजीपाला जर आपल्या आहारामध्ये नसेल तर आपलं आरोग्य जे आहे निरोगी राहील असंही काही सांगता येत नाही. आपल्या आहारामध्ये इतरही आहारासोबतच भाजीपाला देखील असणं तेवढंच महत्वाचं आहे आणि हा भाजीपाला पिकवणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि हा भाजीपाला जो आहे आपले शेतकरी बांधव खूपच चांगल्या प्रकारे पिकवत असतात आणि आपली प्रगती देखील करण्याचा प्रयत्न करत असतात. केवळ ते आपली प्रगतीच करत नाही तर आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत असतात असंही म्हणायला हरकत नाही. कारण आपल्या आहारामध्ये जर भाजीपाला नसेल तर निश्चितच तो आहार जो आहे पूर्ण आहार आपण समजत नाही. तेव्हा आपल्या आहारात भाजीपाल्याचं काय महत्व आहे हेही आपण नक्कीच जाणतो. मंडळी, जेव्हा हा भाजीपाला शेतकरी बांधव पिकवतात हे कसं पिकवतात हे शेतकरी बांधवांनाच चांगल्या प्रकारे माहीत आहे, आपल्या सगळ्या श्रोत्यांना माहीतच आहे असंही सांगता येणार नाही. परंतु आपल्या शेतकरी बांधवांना जे आहे ते खूप चांगलं माहिती आहे. कारण शेतकरी बांधव जे आहेत कोणतंही पीक असो एक आपल्या मुलाला सांभाळण्यासारखं आपल्या पिकाला सुद्धा सांभाळत असतात, त्याचं जतन करत असतात, त्याचं संरक्षण करत असतात आणि चांगलं पिकवण्याचा प्रयत्न करत असतात. मंडळी, आज आपण याच भाजीपाल्याविषयी जाणून घेऊयात. आणि हा जो आपला भाजीपाला आहे, भाजीपाला पिकं आहेत, या पिकावर कोणती कोणती रोगं येतात आणि या रोगांचं व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल आणि आपल्याला चांगलं निरोगी भाजीपाला कसा मिळेल याबद्दल आज आपण निश्चितच जाणून घेऊयात. आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर मिनल भुजंगराव वाघमारे, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ प्लांट पॅथॉलॉजी कॉलेज अँड ॲग्रीकल्चर नायगाव इथं सध्याला डॉक्टर मिनल वाघमारे ह्या कार्यरत आहेत. तेव्हा आपण जो भाजीपाला घेतो, भाजीपाला पिकं घेतो, या पिकावर कोणती कोणती रोगं येतात आणि त्याचं व्यवस्थापन आपल्याला कसं करावं लागेल याबद्दल आपण आज मॅडमकडून निश्चितच मार्गदर्शन घेऊयात. तेव्हा मी आपणा सर्वांच्या वतीनं डॉक्टर मिनल वाघमारे मॅडमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: मॅडम, आताच मी सांगितल्याप्रमाणे आपल्या आहारातील प्रमुख म्हणायला हरकत नाही अविभाज्य भाग आहे भाजीपाला असंही म्हणायला हरकत नाही. आणि मॅडम, हे भाजीपाला कसं शेतकरी बांधव पिकवतात आणि कोणत्या कोणत्या संकटांना तोंड देऊन त्याचं जतन करतात, संरक्षण करतात हे शेतकरी बांधवांनाच माहिती आणि आपल्यासारख्या तज्ज्ञांना एक माहिती असतं. तर मॅडम, आज आपण जो भाजीपाला पिकांमधील प्रमुख रोग आणि त्याचं व्यवस्थापन हा विषय ठेवलेला आहे, तर या विषयाच्या अनुषंगानं मॅडम मी तुम्हाला पहिला प्रश्न असा करू इच्छितो की शेतकरी बांधव जे आहेत मोठ्या प्रमाणावर विविध भाजीपाला पिकांची लागवड करतात आणि या पिकांमध्ये प्रमुख जे रोग येतात किंवा रोग आढळतात हे रोग कोणते कोणते येतात किंवा आढळतात मॅडम, याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना सांगा.
1: नक्कीच सर. शेतकरी बांधव सर विविध मोठ्या प्रमाणात विविध भाजीपाल्यांची लागवड तर नक्कीच करत आहे. त्यामध्ये आपण बघतोय सर, टोमॅटो झालं, मिरची झाली, वांगी, भेंडी, तसंच कारले, ठीक आहे, काकडी, दुधी भोपळा यासारख्या विविध भाजीपाल्यांची पिकांची लागवड आपण केलेली बघत आहे. तसंच हवामानानुसार या पिकांमध्ये सर सुद्धा विविध बुरशीजन्य जीवाणूजन्य रोगांचा आपण प्रादुर्भाव बघू शकतो. जसं आपण जर काही बघितलं तर टोमॅटोमध्ये करपा, मर आणि दुसरे कुठले विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपण बघू शकतो. तसंच मिरचीवरच्या पानांवर जर का आपण बघितलं तर ठिपके, फडकूच असे रोग सुद्धा आपण नक्कीच बघू शकतो. आणि वांग्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने येणारा जो रोग आहे सर त्याला मर रोग आपण म्हणत असतो. तसंच कारले, काकडीमध्ये सुद्धा सर भुरी आणि भुरी हा एक आणि तसंच दुसरे कुठले विषाणूजन्य रोगाचा आपण प्रादुर्भाव महत्वाने बघू शकतो.
0: मॅडम, आता शेतकरी बांधव आपण सांगितल्याप्रमाणे टोमॅटो आहे, मिरची आहे, वांगी आहे, भेंडी आहे, कारली आहेत, काकडी आहे, दुधी भोपळा

0: आहे, हे सर्व भाजीपाला पिकं घेत असतात आणि यावर जी येणारी जी रोग आहेत याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात सांगितलं. पर मॅडम, आता मी एकाएकानं तुमच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम मला एक सांगा की टोमॅटो जे आपण भाजीपाला पीक आहे, फळपीक आहे, तर या पिकाबद्दल जाणून घेऊयात. तर टोमॅटो जे पीक आहे, या टोमॅटो पिकावर कोणते प्रमुख रोग दिसतात आणि त्याची लक्षणं कोणती जाणवतात? बरं,
1: नक्कीच सर. टोमॅटोमध्ये जर आपण बघितलं तर महत्वाचा रोग आहे सर करपा. करपामध्ये सुद्धा सर दोन पद्धतीने हा रोग येत असतो. एकाला आपण म्हणतो सुरुवातीचा करपा, ज्याला आपण दुसऱ्या नावाने बघितलं तर अर्ली ब्लाइट असं नाव आहे, एक सांकेतिक इंग्लिश टर्म आहे सर ती, पण मराठीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो सुरुवातीचा करपा. तसंच उशिरा येणारा करपा म्हणजे लेट ब्लाइट, हे महत्वाचा रोग आपण टोमॅटोमध्ये बघू शकतो सर. आणि याला सोडून सुद्धा दुसरे सुद्धा विषाणूजन्य रोग आपण टोमॅटोमध्ये आढळताना बघतो. आता करपा रोगाला जर आपण ओळखायचं असेल तर आपण काय बघू शकतो त्यामध्ये? करपा रोगामध्ये पानांवर गोलाकार तिपकरी ठिपके दिसतात. तसंच रोग वाढल्यास पाने सुद्धा हळूहळू वाढायला लागतात, सुकायला लागतात. तसंच दुसरा जो रोग येत असतो त्याला आपण म्हणतो मर रोग. तर मर रोगामध्ये काय बघतो आपण, झाडाची पाने जी असतात सर ती कोमेजताना दिसतात आणि हळूहळू संपूर्ण झाडाची जी झाड वाढ आहे ती खुंटत असते आणि झाड सुकत असते. तर तसंच जे विषाणूजन्य रोग आपण ज्याला व्हायरल रोग म्हणू शकतो सर, ठीक आहे, यामध्ये काय होत असते रोगामध्ये पानाचे जे रोगाचे जे पानं असतात सर ते गुंडाळलेले दिसतात. तसंच पानावर चट्टे सुद्धा तुम्हाला यायला लागतात आणि शेवटी काय होत असते झाडाची जी वाढ आहे सर ती खुंटत असते. अशी प्रमुखाने महत्वाची लक्षणं तुम्ही बघू शकता.
0: अच्छा, बरं मॅडम, ही लक्षणं दिसली, करपा रोग याचं निदानही झालं, तर या टोमॅटोमधील करपा रोगाचं व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी कसं करायला पाहिजे? बरं
1: सर, करपा रोगाचं जर का आपल्याला व्यवस्थापन करायचं झालं तर सर मेन म्हणजे त्याचा पाया फाउंडेशनच भक्कम असणं गरजेचं आहे सर. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? करपा रोगासाठी प्रथम आपण निरोगी आणि प्रमाणित बियाणे तसंच निरोगी रोपेच वापरायला हवीत सर. शेतात पाण्याचा निचरा चांगला ठेवायला हवा. तसंच लागवडीकडे सुद्धा दोन लागवडीमध्ये योग्य अंतर ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. तसंच बाधित पानं जे रोगाने बाधित झालेले आहेत ते अवशेष काढून शेतातून पूर्णतः नष्ट करायला हवेत. तसंच रोगाची सुरुवात दिसताच एखाद्या चांगल्या कृषी तज्ञाचा सल्ला किंवा एखादं चांगलं योग्य असं बुरशीनाशकाची फवारणी सुद्धा करायला आपल्याला पाहिजे सर.
0: छान मॅडम, जे शेतकरी बांधव भाजीपाला पिकं म्हणून घेतात त्यामध्ये कारली आहे, काकडी आहे, वेलवर्गीय जी ही भाजीपाला पिकं आहेत, या पिकांमध्ये महत्वाचे कोणते कोणते रोग येतात? बरं,
1: भाजीपाला पिकांमध्ये सर आपण बघू शकतो सर कारले आहे, काकडी आहे, हे जे वेलवर्गीय भाजीपाला आहे सर याच्यामध्ये महत्वाचे रोग जर का आपण बघितले सर त्याच्यामध्ये आहे महत्वाचा त्याच्यामध्ये भुरी. भुरी हा एक वेलवर्गीय महत्वाचा रोग आहे सर. भुरीमध्ये आपण काय बघू शकतो सर, पानाचा जो पृष्ठभाग असतो सर त्यावर पांढऱ्या कलरचा पिठासारखा थर तुम्हाला दिसेल, ठीक आहे. आणि जो दुसरा रोग आहे सर त्याला केवडा रोग म्हणतो आपण. त्यावर काय होत असते, पानावर पिवळसर आणि कोणाकार ठिपके तुम्हाला दिसायला लागतात आणि सोबतच पानाच्या खालच्या बाजूला सुद्धा सर बुरशीची वाढ तुम्हाला दिसू शकते. आणि जर दुसरा महत्वाचा कारले आणि काकडी मध्ये जर आपण रोग बघितलं तर ते आहे आपला विषाणूजन्य रोग सर, ज्याच्यामध्ये झाडांच्या पानावर सहसा हिरवे पिवळे चट्टे म्हणा किंवा पानांमुळे हिरवे पिवळे चट्टे जर पडतात तर सोबतच वाडाची जी झाड आहे सर जी ज्या रीत्या व्हायला पाहिजे ती खुंटून बसलेली असते.
0: बरं मॅडम, आता ही जी वेलवर्गीय पिकांमध्ये कारला आहे, काकडी आहे, या पिकातील भुरी रोग जो या पिकावर पडतो, तर या भुरी रोगापासून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी काय काळजी घ्यावी? बरं,
1: नक्कीच सर, आपल्याला जर भुरी रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर व्यवस्थापन करताना सर्वाधिक प्रथम शेतकऱ्यांची काळजी घ्यायला पाहिजे सर ती अशा पद्धतीने आहे की सर्वप्रथम अतिदाट लागवड तुम्ही करू नका, ठीक आहे. व्यवस्थित दोन अंतर ठेवून दोन झाडांमध्ये योग्य हवा खिडती राहायला हवी याची तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. सोबतच पिकाची नियमित पाहणी करत चला. जर एखाद्या झाडावर तुम्हाला रोगाचे पान आढळून येत आहे ते त्वरितच नष्ट करा, त्याला काढून घ्या शेतातनं. सोबतच संतुलित खताचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. शेतामध्ये जर अनावश्यक जर तण वाढलेलं असेल, गवत आपण म्हणतो, ते काढून घ्या. आणि महत्वाचं म्हणजे जैविक व्यवस्थापनाकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे सर, ज्याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा, एम्पिलोमायसिस अशा उपयुक्त जैविक घटकांचा आपण वापर सुद्धा करू शकतो.
0: खूप छान मॅडम. बरं मॅडम, पुढचा एक प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की शेतकरी बांधव जे आहेत प्रामुख्यानं घेणारं आणि आपल्या आहारामधलं पीक म्हणजे आहे मिरची. या मिरची पिकावर कोणते कोणते रोग येतात आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, याबद्दल आपण काय सांगणार?
1: नक्कीच सर, मिरचीवर आपण बघितलं सर प्रामुख्याने

0: विषाणूजन्य रोग आढळत असतात सर, आणि त्याला लागूनच एक असते फ्रूट रॉट म्हणतो, ज्याला आपण म्हणतो फडकूज. ठीक आहे, फडकूज आणि विषाणूजन्य रोग, तसेच पानावर काही तपकिरी ठिपके, हे तीन रोग आपण प्रामुख्याने बघू शकतो. तर याच्यामध्ये काय असतं सर, पानांवर तपकिरी आणि काळसर ठिपके दिसणार, तसंच फळांवर सुद्धा तुमच्या काळे डाग पडायला लागणार, आणि काय होणार, वेळेनुसार ते फळ सुद्धा कुजायला लागणार. तर हे प्रामुख्याने त्याचे प्रमुख लक्षण आहे सर, कशाचे, फडकूसचे. सोबतच काय बघू शकतो आपण, याच्या व्यवस्थापनाकडे जर आपण विचार केला सर, तर आपण काय करायला पाहिजे, रोगट पाने किंवा फळ काढून घ्या शेतात, जेणेकरून काय होणार सर, त्या पानांवर किंवा त्या फळांवर दुसऱ्या झाडाला काही इजा होणार नाही. ठीक आहे, तसंच काय करायचं, शेतामध्ये पाण्याचा निचार योग्य ठेवा, कुठेतरी उगस पाणी साचलेलं आहे अशा गोष्टी तुम्ही अवॉइड करायला पाहिजे, अतिदाट लागवड अवॉइड करायला पाहिजे. सोबतच आपल्याला जर रासायनिक गोष्टीकडे जर फवारणीकडे लक्ष द्यायचं झालं, तर मॅनकोझेब जे आहे ते एक चांगलं सर रसायन आहे, त्याच्यावर 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्याने जर तुम्ही या बुरशीनाशकाच्या फवारणी जर केली, तर नक्कीच हा रोग जो आहे हा नियंत्रणात येण्याची पूर्णतः शाश्वती आहे सर.
1: खूप छान, खूप छान मॅडम. मॅडम, पुढचा एक प्रश्न मला विचारायचा आहे, तो असा आहे की या भाजीपाला पिकांमध्ये वांग, अर्थात वांग जे आहे प्रत्येकाच्या आवडीचं हे फळपीक आहे असं म्हणायला हरकत नाही, प्रत्येकजण जो आहे आवडीनं खाणारा हा पदार्थ आहे, आणि त्याला म्हणूनच म्हणतात की काय एक टांगी मुर्गा म्हणून सुद्धा म्हणतात. तर मॅडम, हे वांग जे आहे, या वांग पिकातील मर रोग जो येऊ शकतो त्याची लक्षणं कोणती आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे? बरं
0: सर, आपण बघितलं मर रोग वांग्यामध्ये सर विविध रोग येतात, पण सध्या आपण प्रामुख्याने जर कुठला वांग्यावर जर एखादा महत्वाचा रोग असेल तर तो मरच रोग आहे सर. या मर रोगामुळेच महत्वाने वांग्याचं जे उत्पादन आहे सर ते कमी होत गेलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण काय बघू शकतो सर, सुरुवातीला झाडाची काही पाने जे असतात सर ते कोमेजायला लागतात, आणि हळूहळू अख्खं झाडच सर, संपूर्ण झाडच सुकायला लागत असते. तर मग याच्यासाठी आपण काय करू शकतो, ठराविक झाडं जेव्हा सुरुवातीलाच जेव्हा तुमचे झाडं म्हणजे सुकायला लागतात किंवा कोमेजायला लागतात, तशी झाडं तुम्ही सहसा मुळासकट उपटून शेताबाहेर नष्ट करावीत. का? कारण की तेच प्रामुख्याने सर एक सोर्स बनू शकते दुसऱ्या झाडावर त्या रोगाला प्रसार करण्यासाठी. सोबतच आपण शेतकरी बांधव ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात ती आहे सर फीक पेरपालट. आज जर काय आपण 2026 वांग हे उत्पादन मध्ये लावलेलं आहे, तर कृपा करून तुम्ही 2027 मध्ये परतच्याने वांग हेच झाड लावू नका, दुसरं कुठलं तरी झाड आणा. का? कारण की वांग्या या झाडावर जे रोग आलेला आहे त्याचं कुठंतरी काहीतरी औषध त्या शेतामध्येच पडलेलं असते, आणि परतच्याने जर का तुम्ही तेच झाड लावलं दुसऱ्यांदा तर याच्यामुळे काय असते, ते रोग परतच्याने त्या रोगाला घर मिळतं सर, वांग्याच्या रूपाने परतच्याने प्रादुर्भाव. तेच जर आपण झाड पलटलं तर तो रोग त्या झाडावर येईल असं गरजेचं नाही, तर त्या रोगाची वाढ कुठेतरी खुंटते. तर फेरपालट करणे पिकांची हे महत्वाचं आहे सर. आणि एक छोटंसं एक जैविक व्यवस्थापन मी सांगू इच्छिते सर, दॅट इज ते आहे तुमचं ट्रायकोडर्मा. हे जैविक घटक जर तुम्ही काय वापरलं 10 ग्रॅम पर केजीच्या हिशोबाने, तर नक्कीच याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला मदत होऊ शकते सर.
1: खूप छान मॅडम. मॅडम, आपल्या आहारातील आणि शेतकरी बांधवांच्या भाजीपाला पिकांतील एक महत्वाचं पीक म्हणजे भेंडी पीक आहे, आणि या पिकावर पिवळ्या शिरांचा मोजक रोग हाही येऊ शकतो असं आपण सुरुवातीला सांगितलं. तर मॅडम, या पिवळ्या शिरांचा मोजक रोगाबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना आपण काय सांगाल? बरं,
0: नक्कीच सर. भेंडी हे पीक जर आपण बघितलं सर, याच्यावर आपण बघितलंय पिवळ्या शिरांचा मोझाईक रोग सर, हा अत्यंत विध्वंसक असा विषाणूजन्य रोग आहे सर. या रोगामुळे काय होत असते, सुरुवातीलाच पानांच्या शिरा पिवळ्या पडायला लागतात, म्हणूनच याला आपण पिवळ्या शिरांचा मोझाईक असं म्हणत असतो सर. तर याच्यामध्ये काय असते, प्रामुख्याने झाडांची वाढ तर खुंटेच, आणि संपूर्ण पानावर पिवळसरपणा यायला लागतो, आणि संपूर्ण पानावर पिवळसरपणा आल्यामुळेच तुमच्या झाडाच्या व्यवस्थित वाढ होत नाही, आणि उत्पादनात सुद्धा आपण घट बघू शकतो. तर याला नियंत्रण करणं खरंच महत्वाचं आहे, पण बऱ्याचदा या झाडाच्या रोगावर नियंत्रण करताना जे शेतकरी बांधव चूक करतात, वाटेल ते बुरशीनाशकाचा वापर करायला सुरुवात करतात सर. पण सर, महत्वाचं काय आहे याच्यामध्ये, हा रोग आहे हा विषाणूजन्य रोग आहे. विषाणूजन्य रोगावर तुम्ही रासायनिक फवारणीचा वापर करून तो रोग तुम्ही मुळीच टाळू शकत नाही सर. त्याच्यामध्ये या रोगाला कंट्रोल जर करायचं झालं सर, याचा प्रसार थांबवायचा झाला, तर महत्वाची गोष्ट आहे सर, हा रोग जो आहे हा पसरतो एका पांढऱ्या माशीमुळे. तर जर का त्या पांढऱ्या माशीला जर का तुम्ही ठार केलं सर, तर रोग हा नक्कीच नियंत्रण देणार. तर मग या पांढऱ्या माशीचं नियंत्रण कसं करणार तुम्ही, त्यासाठी तुम्ही इमिडिया क्लोप्राइट हे केमिकल तुम्ही वापरू शकता. 17.8% या प्रमाणामध्ये जर तुम्ही घेतलं इमिडिया क्लोप्राइट हे एकमेव केमिकल सुद्धा इन्सेक्टीसाइड तुम्ही पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी जर का वापर केला, कीटकनाशकाचा आपण वापर केला, तर नक्कीच हा रोग तुम्ही नियंत्रणात झालेला

0: बघू शकता सर.
1: खूप छान मॅडम. मॅडम, आपण भाजीपाला पिकांवर येणारी जी कीड आहे, रोग आहे, आणि याचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायला पाहिजे याबद्दल खूप चांगलं असं मार्गदर्शन करत आहात. मॅडम, पिकावर येणारे रोग जे आहेत हे आल्यावर याचं एकात्मिक व्यवस्थापन करण्यापेक्षा, म्हणतात ना इंग्रजीमध्ये म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रोग आल्यावर त्याचं नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्यापेक्षा ते येणारच नाहीत, याचं जर आपण काळजी घेतली आणि प्रतिबंधात्मक उपाय जर करण्याचं जर ठरवलं, तर हे कोणते कोणते उपाय आपल्याला करता येतील, आपण काय सांगाल आमच्या शेतकरी बांधवांना?
0: नक्कीच सर, हा खूप चांगला प्रश्न आहे सर. कसं आपण बघितलं की रोग व्यवस्थापनामध्ये प्रतिबंध हा महत्वाचा भाग आहे का, कारण की प्रतिबंधामुळे सर समोर येणारे रोगाच्या पहिले जर आपण प्रतिबंध केला तर आज आपला शेतकरी बांधव ज्याच्याकडे तसंच सर आर्थिकदृष्ट्या जो कमकुवत असतो, तर प्रतिबंध केल्यामुळे काय होणार सर, भविष्यात लागणारे जे आपले रासायनाचे खर्च आहे किंवा दुसरे कुठल्या कीटकनाशकाचे खर्च आहे ते नक्कीच कमी होणार आहे. तर मग आपल्याला काय करायला पाहिजे सर, पेरणी किंवा लागवडीपूर्वच निरोगी आणि चांगलं बियाणं वापरायला हवं, तसंच आवश्यकतेनुसार बीज प्रक्रिया सुद्धा आपल्याला करायला हवी सर. बरेचदा फार्मर बीज प्रक्रिया करायला हा जो एक पाया आहे सर हा सोडून देतात, तर तसं करू नका. तसोबत आपण काय करू शकतो, शेतामध्ये पाण्याचा योग्य निसार ठेवायला पाहिजे, तसं संतुलित खतचं व्यवस्थापन आपल्याला करायला हवं, आणि अधोमध्ये काय होईना पिकांची फेरपालट सुद्धा आपल्याला करायला पाहिजे सर. तसंच रोगाचे रोगट पाने किंवा झाडे जर तुम्हाला दिसले तर सहसा त्याला नष्ट करावे. आणि महत्वाचं म्हणजे शेताची तुम्ही आडीपाडीने का होईना हप्त्यातून किमान एकदा का होईना नियमित पाहणी करत चला, तर असं आपण प्रतिबंध म्हणून एक महत्वाचा भाग आपण या रोगाकडे व्यवस्थापनासाठी बघू शकतो.
1: खूप छान, खूप छान मॅडम. मॅडम, आपण भाजीपाला पिकातील रोगांचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल खूप चांगलं असं मार्गदर्शन करत आहात. मॅडम, जाता जाता एक प्रश्न विचारावासा वाटतो, तो म्हणजे आपल्या जिल्ह्यातील आणि नांदेड जिल्हा परिसरातील जे भाजीपाला उत्पादक शेतकरी बांधव आहेत, या शेतकरी बांधवांना या भाजीपाला पिकावर येणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनाबद्दल आपण संदेश काय द्याल बरं, किंवा सल्ला काय द्याल मॅडम?
0: सर, मी नक्कीच आपल्या प्रिय शेतकरी बांधवांना एक छोटासा संदेश देऊ इच्छिते सर, दोन ओळीमध्ये. जसं की रोग दिसल्यानंतर उपाय करण्यापेक्षा रोग येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आपल्यासाठी कधीही फायदेशीर राहणार सर. ज्यामध्ये आपण काय बघू शकतो, निरोगी बियाणे, तसेच रोपे चांगले वापरा, चांगली वीज प्रक्रिया करा, योग्य अंतर ठेवा दोन झाडांमध्ये, चांगल्या पद्धतीने पाण्याचा निचरा करा, पिकांची नियमितरित्या पाहणी करा, तसंच एखाद्या रोगाची लक्षणे दिसून आल्यास लगेच स्वतःहून कोणतंही मनानं औषध वापरण्याऐवजी चांगल्या कृषी विभागाचा चांगल्या तज्ञांचा सल्ला घ्या, कारण की शेतकऱ्यांसाठी झाडे त्यांचं मूलच आहे सर. तर व्यवस्थित अशी शिफारशीनुसार उपाययोजना करा, जेणेकरून योग्य वेळी केलेली एकात्मिक रोग व्यवस्थापन आपल्या शेतकऱ्यांसाठी उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा आणि रोग टाळण्यासाठी सुद्धा मदतीचं ठरू शकते सर.
1: मॅडम, खरंच आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना आपल्या भाजीपाला पिकावर कोणती कोणती रोग येतात, कोणत्या कोणत्या पिकावर कोणती कोणती रोग येतात याबद्दल खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं, आणि त्याचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं लागेल याबद्दल सुद्धा आपण खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. मॅडम, आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगली अशी माहिती दिलीत, त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले धन्यवाद, नमस्कार.
0: सर, मी सुद्धा संपूर्ण आपलं प्रसारभारती आकाशवाणी केंद्र नांदेड तसं संपूर्ण टीमचा मनापासून आभार मानू इच्छिते सर. त्यांनी आजच्या कार्यक्रमातून आपण जसं शेतकरी बांधवांना एक संदेश पाठवला की भाजीपाल्यांच्या पिकांचं महत्व काय आहे, त्याच्यावर कशा पद्धतीचे रोग पडू शकतात, त्याचे नियंत्रण आपण कसं करायला पाहिजे, तर याविषयीच्या आपण महत्वाच्या विषयावर आपण चर्चा केली आणि मला या चर्चेचा भाग होता आलं सर, याचा मला सहर्ष आनंद आहे. थँक्यू सर, धन्यवाद सर.
1: मंडळी, आताच आपण भाजीपाला पिकातील रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर मिनल वाघमारे, सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय नायगाव यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत.

मंडळी, आताच आपण महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत ऐकलं. आणि मंडळी, याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादर करते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आता आपण ऐकलात आमचं शेत आमचं शिवार.

आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणार

0: दादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
2: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
3: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
2: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
4: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
5: श्रोतेहो, श्रावणातील अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या. या दिवशी मातृदिन देखील आपण साजरा करतो. वात्सल्य, प्रेम आणि त्यागाची मूर्ती म्हणजेच परमेश्वर स्वरूप आई. मातृदिनाच्या निमित्ताने बोलूया आईच्या महतीविषयी यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमामध्ये. आपला विषय आहे प्रेम स्वरूप आई. गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर 2026 सकाळी 11:05 ते 11:40 आमचे संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2545-1531 आणि 45-15-4130. संवादिका आहेत सुचेता गरुडे. उद्या ठीक 11:05 स्वरसंवाद या कार्यक्रमात विषय आहे प्रेम स्वरूप आई.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नईसह देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान। महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार। जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या 3रा स्तराच्या स्पर्धेमध्ये भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण। आणि आता बातम्या विस्तारानं। देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यामध्ये मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई या मार्गांचा समावेश आहे। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली।
1: रेलवे के मॉडर्नाइजेशन का जो काम पिछले 12 वर्षों में चल रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कंप्लीट ओवरहॉलिंग जो रेलवे की हो रही है, कंप्लीट मॉडर्नाइजेशन हो रहा है उसके प्रोजेक्ट्स। रेलवे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं, उन सब कॉरिडोर्स को 4 लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं। दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल।
0: या मार्गाची एकूण लांबी 11,000 किलोमीटर असून त्यावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते। तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधल्या 17 आकांक्षित जिल्ह्यांमधली सुमारे 120 खेडी मुख्य मार्गांना जोडली जातील। पर्यावरणस्नेही प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जनामध्ये दरवर्षी 43 कोटी किलोग्राम एवढी लक्षणीय घट होईल असं ते म्हणाले। या प्रकल्पांवर 10,021 कोटी रुपये खर्च येणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल तसंच इंधनात बचत होईल असं वैष्णव यांनी सांगितलं। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी सुरू होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। सुरुवातीला सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा टप्पा कार्यान्वित होईल असं ते म्हणाले। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे प्रवास जलद होईल, कनेक्टिव्हिटी मजबूत होईल आणि मालवाहतूक क्षमता वाढेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली। ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते।
2: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे। इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं। हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं। इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है। सेवा सेतु अभियान 17 सितम्बर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे।
0: सेवा संकल्प अभियानची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल। येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत। प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली। यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। सन 2026-2027 साठी ऊस गाळप हंगामाचं धोरण निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला। राज्यातली ऊस उपलब्धता, गाळपाचं नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर तसंच साखर कारखान्यांच्या पुढच्या विविध आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा बैठकीमध्ये

सविस्तर आढावा घेण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांच्या कल्याण आणि विकासाकरता एकत्रित काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या भेटीदरम्यान श्रीलंकन हवाई दलासाठी L-70 तोफांच्या आधुनिकीकरणावर आणि दोन्ही देशांच्या राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयामधल्या सहकार्यावर सामंजस्य करारांची सोय करण्यात आली. डिजिटल वित्तीय क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि लघु उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून एजेंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MMRDA आणि SEBI राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार तसंच अंमलबजावणी संचालनालय यांच्या दरम्यान BKC मध्ये विस्तार करण्याबाबतच्या करारांचं हस्तांतरण झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मराठी या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं आयोजित जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारतानं 2 सुवर्ण 4 कांस्य पदकांसह 6 पदकं जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जगातली अव्वल क्रमांकाची भारतीय तिरंदाज आणि विद्यमान जगज्जेती शीतल देवीनं महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारामध्ये कझाकस्तानच्या एजादा सैदान हिचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. पॅरालिम्पिक पदक विजेत्या हरविंदर सिंगनं भावनाच्या साथीत रिकरो मिश्र सांघिक प्रकारामध्ये चीनच्या जोडीचा 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव करत भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. याआधी शीतल देवीनं तोमन कुमारसह मिश्र सांघिक प्रकारामध्ये कांस्य पदकही मिळवलं आहे. याशिवाय महिलांच्या वैयक्तिक रिकरोमध्ये भावना महिला वैयक्तिक कंपाऊंडमध्ये सरिता आणि पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये तोमन कुमारनं भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली. चीनमध्ये मोची इथं सुरू कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या मुलांच्या संघानं चायनीज तैपैचा 15-0 असा धुव्वा उडवत दिमाखामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या दणदणीत विजयामुळे भारतीय संघ 10 गुणांसह पूल अ मध्ये अव्वल स्थानी आला आहे. दरम्यान भारताच्या मुलींच्या संघानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये उद्या त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुषांच्या एकेरीत अमेरिकेच्या बेन शेल्टन आणि फ्रान्सिस टियाफो यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठण्यासाठी एकमेकांच्या समोर उभे ठाकतील. महिला एकेरीमध्ये गतविजेती आणि अव्वल मानांकित आयर्ना सबालेंका आणि तिसरी मानांकित जेसिका पेगुला यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. या दरवाढीचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपूरमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग संधू
यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेमध्ये युवक काँग्रेसचे

पदाधिकारी अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई हावडा दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नईसह देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या 3rd स्तराच्या स्पर्धेत भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.